219 मेगाहर्ट्ज अर्थात 1305 किलोहर्ट्स तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रथम सभेत सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोतो, आज भारतीय सौरतिथी 3 भाद्रपद शके 1948 दिनांक 25 ऑगस्ट 2026 वार मंगळवार. प्रथम सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीने.

0: श्रोतेहो यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: कोलंबो में श्रीलंका के साथ दूसरे और अंतिम क्रिकेट टेस्ट मैच में भारत ने पहली पारी 9 विकेट पर 503 रन बनाकर घोषित की। जवाब में श्रीलंका ने पहली पारी में दूसरे दिन का खेल समाप्त होने तक 2 विकेट पर 8 रन बना लिए हैं। भारत श्रृंखला में 1-0 से आगे है। अमेरिका ने ईरान पर नए प्रतिबंध लगाने की घोषणा की है। अमेरिका के वित्त मंत्री स्कॉट बेसेंट ने कहा कि नए प्रतिबंधों का उद्देश्य ईरान के राजस्व के सभी संभावित स्रोतों को रोकना है। उन्होंने अन्य देशों को ईरान के साथ आर्थिक संबंध न तोड़ने पर जवाबी कार्रवाई की चेतावनी दी। वित्त मंत्री ने कहा कि संघर्ष के अस्पष्ट क्षेत्रों में काम करना अब स्वीकार्य नहीं है। उन्होंने किसी भी ऐसे देश का नाम नहीं लिया जिस पर प्रतिबंध लग सकते हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 6:05 झालेत। आता ऐकूयात नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका हा प्रायोजित कार्यक्रम। विषय आहे वेद महिमा। विचार डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे। ऐकूयात।
2: महर्षी दयानंद वैदिक विचार मंच।
3: वेद ज्ञानाने जीवन होते धन्य, याच साठी ते नित्य जगन्मान्य। ज्यांनी वाहिले श्रुती ज्ञाने जीवन, त्या ऋषी महर्षी विद्यावंते नमन। श्रोते हो, सृष्टीच्या प्रारंभी समग्र विश्वाच्या कल्याणासाठी प्रवाहित झालेली ज्ञानगंगा म्हणजे वेद। सबंध जडचेतन प्राणीसमूहाच्या श्वास प्रश्वासाचा केंद्रबिंदू म्हणजे वेद। माणुसकीचे, मांगल्याचे, शुद्धतेचे, पावित्र्याचे, ऐश्वर्याचे, निशाश्वत सुखाचे आगर म्हणजे वेद। या समग्र ब्रह्मांडाचे आदि संविधान जर कोणते असेल तर ते म्हणजे वेद आहेत। सारे विश्व ज्या ज्ञानात सामावले आहे किंवा अखिल ज्ञान विज्ञान ज्यात समाविष्ट आहे असे सत्य ज्ञान म्हणजेच तर वेद होय। ईश्वराची अपौरुषेय वाणी म्हणजेच आदिज्ञानाची अधिष्ठात्री वेद आहेत। साऱ्या प्राणीसमूहाचे सर्वहित ज्यामुळे साधते ते ईश्वरीय सत्य वेद विद्येचे केंद्र जर कोणते असेल ते म्हणजे श्रुती ज्ञान होय। विद ज्ञाने, विद विचारणे, विद सत्तायाम आणि विदुर्लाभे या चार धातु अर्थाने वेद शब्द बनला आहे। वेदांचे महात्म्य अगदी अनादि काळापासून सर्वपरी मानले गेले आहे। जगातील सर्व विद्वान, अभ्यासक तसेच तत्वज्ञानी या सर्वांनी वेदांचे अधिष्ठान मान्य केले आहे। या जगातील प्रत्येक वस्तू, मग ती लहान असो की मोठी, सूक्ष्माती सूक्ष्म असो की स्थूलाती स्थूल, अशा सर्व तत्वांची निर्मिती, स्थिती आणि समाप्तीविषयक सर्व काही ज्ञान कुठे सामावले आहे तर ते म्हणजे वेदामध्ये। या संपूर्ण ब्रह्मांडाला सुव्यवस्थित चालवण्याचे ज्ञान विज्ञान कुठे दडले असेल तर ते म्हणजे चतुर्वेदामध्ये। विषयक्रमानुसार वेद हे चार आहेत। परम तपस्वी महर्षी अग्नीच्या तपश्चर्येतून ऋग्वेदीय ज्ञान उदयास आले। वायु ऋषींनी साधना करून यजुर्वेदीय ज्ञान प्रतिपादिले। आदित्य ऋषींनी सामवेद प्रकाशिला, तर अंगिरा किंवा अथर्वा ऋषींनी अथर्ववेद प्रकटले। श्रोते हो, वरील या चारही ऋषींच्या अंतःकरणात ईश्वराने ज्ञानाचा जो प्रकाश केला तोच वेद रूपाने जगासमोर आला आहे। वेद म्हणजे ब्रह्मांडातील ज्ञान विज्ञान रूपी तत्वांची जणू काही प्रयोगशाळाच आहे। कारण जे काही सृष्टीमध्ये घडत आहे त्याचे दिग्दर्शन प्रतिपादन वेदामध्ये झाले आहे। जे काही वेदात आहे ते सर्व विश्वात अंतर्भूत झाले आहे। यस्मिन वेदा निहिता विश्वरूपा, समग्र ज्ञानाची आधारशिला म्हणजे वेद आहे। जितके काही ग्रंथ, वाङ्मय, साहित्य, काव्य अथवा मतपंथांचे सत्य समान तत्वज्ञान आहे ते सर्व काही वेदात दडले आहे। वेदो अखिलो धर्ममूलम असे शास्त्रकारांनी म्हटले आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची सुरुवात सुद्धा वेद प्रतिपाद्य असे म्हणूनच केली आहे। ते म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या। महाभारतात

0: महर्षी व्यास म्हणतात, अनादि निधना नित्या वागूत सृष्टा स्वयंभुवा आदौ वेदमयी दिव्या यतः सर्वा प्रवृत्तयः। वैशिष्ट दर्शनकार म्हणतात, बुद्धि पूर्वा वाकृती वेदे, चत्वारो वेद विषया सन्ति, विज्ञान कर्म उपासना ज्ञान कांड भेदात। रुचः म्हणजे रुचांचा समूह, यजु म्हणजे यजुंनी यज्ञ केले जाते अर्थात यजुर् यजंती असे म्हणतात, तर सामवेद उपासनेचा ग्रंथ आहे, अथर्वेद ज्ञान विज्ञानाने परिपूर्ण आहे। संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी वेदाविषयी विचार मांडताना म्हटले आहे, पै अहितापासूनही काढीती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा। वेदमाता स्वतः म्हणते, स्तुता मया वरदा वेदमाता प्रचोदयंताम पावमानी द्विजानाम, अर्थात जो या वेदमातेची स्तुती करतो त्याला आयुष्य मिळते, प्राण प्रजा पशु आणि कीर्ती लाभते, अशा वेदांची महिमा सर्वोपरी महान आहे। वेद ज्ञानाचा विचार आणि चिंतन हे जीवनाचे आधार आहेत।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद वैदिक विचार मंच।
2: श्रोतो, आताच आपण विचार शलाका हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात। विषय होता वेद महिमा, विचार डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे। श्रोतो, सकाळचे 6:10 झालेत। आता ऐकूयात भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात। यामध्ये सुरुवातीचं भक्तिगीत आहे वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील, अष्टविनायक या चित्रपटातील। संगीत दिले अनिल अरुण यांनी।

शेवतो आत्ताच आपण वसंतराव देशपांडे आणि अनुराधा यांच्या स्वरातील अष्टविनायक या चित्रपटातील भक्तिगीत ऐकलत. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. गीतकार होते शांताराम नांदगावकर. श्रोतो आता ऐकूयात श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरातील भक्तिगीत.

श्रोतो, आताच आपण श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरातील भक्तिगीत ऐकलं. आता ऐकूयात पंडित भीमसेन जोशी वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील भोळी बाबडी या चित्रपटातील भक्तिगीत. संगीत दिले राम कदम यांनी, गीत जगदीश खेबुडकर यांचं.

श्रोतेवाताचं आपण पंडित भीमसेन जोशी वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील भक्तिगीत ऐकलं. आता ऐकूयात अनुप जलोटा यांच्या स्वरातील भक्तिगीत.

श्रोतो, आताच आपण अनुप जलोटा यांच्या स्वरातील भक्तिगीत ऐकलं. आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील भक्तिगीत.

0: श्रोतो, आताच आपण देशभक्तीपर गीत रचना ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला मंगल प्रभात हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळची 6:40 झाली.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्व विश्वासाची वाट विकासाची.
0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या दरम्यान हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. आजचा विषय आहे मधुमेह. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर. तर श्रोते हो, 22-08-90 आणि 22-35-99 या क्रमांकावर सकाळी 9 ते 9:30 या दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या मनातील शंकाचं समाधान करा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 22-08-90 आणि 22-35-99. आणि मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा एसटीडी कोड जरूर लावावा. निवेदन ऐकलं. श्रोतो, आता ऐकूयात कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. विषय आहे सद्यस्थितीत हवामान अंदाज आणि पीक व्यवस्थापन. माहिती दिली आहे डॉक्टर कैलास डाकुरे यांनी.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर कैलास कामाजी डाकोरे, कृषी हवामान तज्ज्ञ वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथून बोलतोय. आज आकाशवाणी केंद्र परभणी इथून आपल्यासाठी साधारणतः मराठवाड्यामध्ये हवामानाबद्दल कशी परिस्थिती असणार आहे, त्यामध्ये विशेषतः सध्याचा जो चालू आठवडा आहे 27 ऑगस्टपर्यंत

त्यामध्ये आपल्याला जो पाऊस अपेक्षित होता या आठवड्यामध्ये, सामान्यतः ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला असतो, परंतु एलनिनोच्या परिस्थितीमुळे आपल्याकडे यावर्षी पाऊसमान कमी असल्यामुळे त्याचीच प्रचिती आपल्याला ह्या ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात यायला लागलेली आहे. आणि हा ऑगस्टचा शेवटचा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये सुद्धा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. विशेष करून महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्याचा विचार केला तर आपल्याकडे पाऊस कमीच असणार आहे या आठवड्यामध्ये. लागू येणारा जो दुसरा सप्ताह आहे साधारण 3 सप्टेंबरपर्यंतचा, ह्या कालखंडामध्ये देखील पाऊस कमीच आहे. तर एकंदरीत काय की 2 आठवडे जर विचार केला तर आपल्याकडे पाऊस कमी आहे. मग त्यावेळेस तापमानाची परिस्थिती कशी असणार आहे? तर त्यावेळेस निश्चितपणाने दोन्ही तापमान, जे आपण म्हणतो कमाल आणि किमान, हे कमाल आणि किमान तापमानामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. सामान्यपेक्षा साधारणतः 2 ते 3 डिग्री अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. आता सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे, जिथं थोडं उशिरा पेरणी झाली आणि ज्या ठिकाणी थोडी अगोदर झाली पेरणी तिथं शेंगा लागायला लागल्या आहेत त्याला. तर ह्या दोन्ही अवस्था आहेत त्या फार संवेदनशील अवस्था आहेत. आणि ह्या अवस्थेमध्ये जर का अशा प्रकारची पाण्याने ओढ दिली जशी आता आपलं परिस्थिती उद्भवलेली आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला निश्चितपणाने उत्पन्नामध्ये मोठी घट होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आपल्याला सध्या 2 गोष्टी आपण करू शकतो. एक तर ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन ताबडतोब करावं. कारण का, जरी आपल्याला वाटत असेल आभाळ येत असेल कोणीकडनं, तर पावसाची फार मोठी अपेक्षा नाही आहे. पाऊस जरी झाला तरी तो तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. तर त्यामुळं आपण निश्चितपणाने शेतकरी बंधूनं ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तो त्यांनी द्यावा. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नसेल त्यांच्यासाठी आपल्याला ह्या कालखंडामध्ये जो ताण बसतो त्याच्यामध्ये आपल्याला 1% पोटॅशियम नायट्रेट याची फवारणी देखील घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पिकाला सध्याच्या परिस्थितीमध्ये कमी बाष्पीभवन होण्यासाठी मदत होणार आहे. तर ह्या 2 गोष्टीचं आपल्याला नित्यक्रमानं नियोजन करणं आवश्यक आहे ह्या कालखंडामध्ये. आणि हा सध्याचा कालखंड बघितला आपण, आपल्याला वाटतंय की आपण बऱ्याच ठिकाणी ऐकताय भारतीय हवामान विभागाचे इशारे येतात की महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आपला महाराष्ट्राचा पुरता विचार केला आपण तर मराठवाड्यामध्ये फार मोठ्या पावसाची ॲक्टिव्हिटी नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे त्याला जी पूरक परिस्थिती आहे ती नसल्यामुळं आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या 2 गोष्टीचं अनुकरण करणं आहे. कारण ह्या कालखंडामध्ये जितक्या प्रमाणात सिंचनाची आवश्यकता ह्या सोयाबीनला आहे, आपण जर ती पूर्तता केली तर निश्चितपणाने आपल्याला जो होणारा लॉस आहे तो कमी होण्यास मदत होईल. त्यामुळं आपल्याला विशेष खबरदारी घ्यायची. आणि त्याचबरोबर जी उभी पिकं आहेत दुसरी, हळद असेल, त्याबरोबर आपल्याला बऱ्याच ठिकाणी बाजरी आहे, ज्वारी आहे, काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कापूस पण आहे. यावर्षी आपल्याला जे कापसामध्ये सध्या त्या पात्या लागण्याच्या अवस्थेत आहे. आपले जे बाकीचे पिकं आहे सगळी तण नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. तर आपल्याला ज्यावेळेस पाण्याची कमतरता भासते त्यावेळेस आपण निश्चितपणाने ह्या गोष्टीवर आपण सतत हे करत असता की आपल्या पिकामध्ये कुठेही तणाची वाढ होणार नाही. आणि यावर्षी विशेष करून तण नियंत्रण कसं करायचं याच्यासाठी फार आवश्यक आहे. कारण जितकं तण वाढेल तितकं आपल्या ते असलेल्या जमिनीतला ओलावा तो शोषून घेईल आणि आपल्या पिकाला पाण्याची पुणे पुढच्या ह्याच्यामध्ये टप्प्यामध्ये कमतरता जाणवायला लागेल. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत त्यात उपाययोजना आपल्याला तात्काळ करणं आवश्यक आहे. आणि आकाशवाणी केंद्राचे धन्यवाद की ज्यांच्यामार्फत आम्ही नेहमी आपल्यापर्यंत पोहोचतो. धन्यवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजपासून नेत्रदान पंधरवडा सुरू होतोय. या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याबद्दलच माहिती करून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: नेत्रदान म्हणजे नेमकं काय असतं ते जरा सविस्तर सांगा.
2: नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे किंवा आवश्यक असलेले नेत्रबुबुळ वैद्यकीय पद्धतीने मिळून ते गरजू रुग्णाच्या उपचारासाठी वापरणे. मृत व्यक्तीचा कॉर्निया काढून जो अंध व्यक्ती आहे त्याला बसवण्यात येतो, ह्यालाच प्रत्यारोपण असे म्हणतात.
1: बर, आपल्या भारतामध्ये नेत्रदानासाठी काही नियम आहेत का?
2: डेथ सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये डेथ कशामुळे झालेली आहे मृत व्यक्तीची ते कारण महत्वाचं आहे. नॉन इन्फेक्टिव्ह जर असेल तर आपण नेत्रदान करून घेऊ शकतो.
1: बरं सर, हा जो राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा

0: केला जातो आपल्याकडे, तो साजरा करण्यामागे उद्देश काय आहे?
1: नेत्रदानाबाबत समाजामध्ये अजूनही अनेक गैरसमज आहेत, तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून जसे की पथनाट्य आणि ह्या पंधरवड्यामध्ये रांगोळी स्पर्धा घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रॅली काढणे ह्यामार्फत आपण जनजागृती करत असतो. आणि वर्षभर आपल्याकडे आय डोनेशन काउन्सिलर आहे, तो तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतात.
0: श्रोते हो, आता आपण नेत्रदानाचा संकल्प केलेल्या डॉक्टर रश्मी आठले यांचे विचार जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार
0: मॅडम. आपल्या कुटुंबियांपैकी कुणी नेत्रदान केलं आहे का?
2: हो, माझ्या सासऱ्यांचं मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे.
0: बर.
2: देहदान पण केलेलं आहे.
0: बर, यामागची तुमची भूमिका काय होती?
2: आम्ही स्वतः दोघेही डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडून समाजाला काहीतरी देणं म्हणून नेत्रदान करायचं होतं. आम्ही दोघांनी नेत्रदानाचे फॉर्म तर भरलेलेच आहेत, परंतु माझ्या सासऱ्यांनाही नेत्रदान प्रथमपासूनच करायचं होतं म्हणून आम्ही ते केलं. आणि नेत्रदानाचं कसं आहे, आपल्या दोन नेत्रांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळतं ना,
0: हो,
2: त्यामुळे आम्ही ते करायचं ठरवलं होतं.
0: या दृष्टीनं लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही काय आवाहन कराल?
2: मी लोकांना असं सांगेन की आपल्या जीवलगांचे नेत्ररूपी अवयव असेल किंवा कुठलाही अवयव असेल, तर तो जर आपण दुसऱ्या व्यक्तीला दान केला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन त्याला जीवन जगण्याची एक नवीन संधी मिळते.
0: बरोबर.
2: तुम्ही विचार करा, एखादी अंध व्यक्ती असते, तुम्ही डोळे मिटून 5 मिनिटं चालायचा प्रयत्न करा, नाही ना आपण चालू शकत.
0: खरं.
2: तर त्या व्यक्तींना कसं वाटत असेल, पण त्यांना एका डोळ्याला जरी फायदा झाला तर त्यांना हे सुंदर जग बघायची एक संधी मिळू शकते, अशी एक भावना माझी तरी आहे. आणि आम्ही आमचं मरणोत्तर नेत्रदान करणार आहोत, अवयवदान करणार आहोत. आणि सांगायला मला आनंद होईल की आमच्या कुटुंबातील इतरही व्यक्ती म्हणजे आमचे काही जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा यापूर्वी नेत्रदान सुद्धा केलेलं आहे, देहदान सुद्धा केलेलं आहे.
0: म्हणजे मला असं वाटतं की सगळे आपले श्रोते जे आहेत ते या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन या मार्गावरती पुढे चालू शकतील निश्चितच. थँक्यू मॅडम.
2: धन्यवाद.
0: या होत्या डॉक्टर रश्मी आठले मॅडम. बरं तर श्रोते हो, उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
3: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि ते कसं करायचं याविषयी आज जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये वल्लभ वणजू आलेले आहेत. सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. सुरुवातीला सांगा की रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र म्हणजे नेमकं काय.
3: त्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की 1995 साली स्टॉकहोम येथे बोलताना त्यावेळेचे वर्ल्ड बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट इस्माईल सेरागेल्डिन म्हणाले होते की या शतकातील युद्ध जर तेलासाठी झाली असतील तर पुढच्या शतकातील युद्ध हे पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर होतील.
2: खरं
3: हे वाक्य खूप महत्वाचं आहे.
2: बरोबर.
3: आता आपल्याला एक सांगता येईल की भारतामध्ये सरासरी 1170 मिलीमीटर पाऊस पडतो ह्या जमिनीवरती आणि बरंचसं पाणी म्हणजे धरणामध्ये ओढ्यांमध्ये तलावांमध्ये पाणी साठवलं जातं आणि वाहून जाणारं पाणी हे नदी नाले ओढे ह्या मार्गे समुद्राला जाऊन मिळतं.
2: खरंय.
3: हे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याला अडवलं पाहिजे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पाण्याची

0: शेती करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
1: बरोबर. आता ही पाण्याची शेती कशी करायची?
0: रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती अवलंबता येतील. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी साठवणं, ते जमिनीत मुरवणं आणि त्याचा योग्य वापर करणं.
1: मग आज पावसाचं पाणी साठवण्याची गरज नेमकी का भासते?
0: याला कारण अनिर्बंध पद्धतीने झालेला पाण्याचा उपसा, वाढलेलं शहरीकरण, शेतीचं वाढलेलं प्रमाण, वाढलेली लोकसंख्या, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
1: खरंय.
0: आपण काय करतोय की नुसतं जमिनीतलं पाणी उपसून घेतोय, आपण त्याच्यात परत भरत नाहीये.
1: बरोबर.
0: म्हणजे जसं आपण आपली जी ठेव असते बँकेमध्ये ती आपण काढतो, आपल्याला गरजेनुसार आपण ते पैसे काढतो, पण ते काढल्यानंतर आपण परत त्या बँकेमध्ये आपले पैसे भरतो, कारण ते आपल्याला पुढे कधीतरी आपल्या संकटाच्या काळात आपल्याला उपयोगी पडतील.
1: पाण्याचं पण असंच आहे,
0: पाण्याचं पण
1: वापरतोय पण उद्यासाठी ते साठवणं गरजेचं आहे
0: आणि आपण ते करत नाही आहोत.
1: बरोबर. पण हे पाणी साठवण्याच्या पद्धती मगाशी तुम्ही म्हणालात, त्या कोणत्या आहेत?
0: प्रथम आहे ते शेततळ. मोठ्या प्रमाणात शेततळी बांधता येतात आपल्याला, सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. त्याच्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोठ्या मोठ्याले हौद बांधणं किंवा टँक बांधणं, त्या टँकमध्ये हे पाणी साठवणूक करणं. दुसरी गोष्ट आहे जिथे मातीची जमीन असेल त्या मातीच्या जमिनीला वेगवेगळ्या ठिकाणी चर मारून, खास करून उतारावरची जी जागा आहे तिथे चर मारायचे मोठ्या प्रमाणात, म्हणजे ते पाणी त्या चरात येतं आणि ते पाणी जमिनीत मुरतं. आता आपण कोकणाचा विचार केला तर आपल्याकडे बरेचसे सडे, आपण ज्याला म्हणतो की जे कातळ सडे आहेत, त्या कातळ सड्यांवरती आपण जमिनीला छेद देऊन म्हणजे आर्टिफिशियली त्याला ब्रेक करून आपण त्याच्यामध्ये पाणी सोडू शकतो, किंवा आपल्या विहिरीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने आपण उतारावरचं पाणी चॅनलाइज करून ते आपण आपल्या विहिरीमध्ये सोडून आपल्या विहिरीची पातळी आणि पर्यायाने भूजल पातळी आपण वाढवू शकतो.
1: नक्कीच. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पाणी टंचाईवर मात करता येईल?
0: नक्कीच करता येईल. जर आपण उपसलेलं पाणी, पाणी हे जीवन आहे, अत्यावश्यक आहे, आपल्याला त्याची गरज आहे, पण आपण जे पाणी उपसतोय तेच पाणी परत आपण जमिनीच्या पोटात भरणं गरजेचं आहे. हे जर आपण नाही केलं ना, तर जसं मी पहिलं वाक्य सांगितलं हेराल्ड सरांचं, तर ती युद्ध आपल्याला टाळता येणार नाहीत.
1: निश्चितच. श्रोते हो, याविषयीच आपण अधिक माहिती घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर लसीकरण बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी. कोणत्या वयात कोणती लस, लसीकरण चुकलं तर काय आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे बाळांचं लसीकरण.
1: श्रोतेहो, दर सोमवारी सकाळी 11:35 प्रसारित होणारा लोकसंगीत हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर सोमवारी सकाळी 9:35. तरी हा झालेला बदल सर्व श्रोत्यांनी लक्षात घेऊन आपल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोतहो, भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील जवळपास 50% लोकांना आपल्याला मधुमेह आहे माहितीच नसतं. टाइप 2 मधुमेह हा आजार पूर्वी 40 नंतर व्हायचा, पण आता वय वर्ष 20 ते 30 या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातील बिघाडामुळे होणाऱ्या टाइप 1 मधुमेहाचे बालरुग्ण दरवर्षी मोठ्या संख्येनं वाढत चालले आहेत. तेव्हा मधुमेह हा आजार नेमका काय आहे आणि हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण नेमकी काय काळजी घ्यावयास हवी हे जाणून घेऊया आता थेट दूरध्वनीवरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मधुमेह विकार तज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्याकडून दिनांक 25 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 220-890 आणि 223-599. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामधून आकाशवाणी परभणी केंद्रावर.

0: दे।
1: श्रोते हो, तुमच्या गोष्टी, तुमच्या आठवणी आणि तुमच्यासाठी निवडलेली गाणी घेऊन येतो कार्यक्रम सुरों का मेला, आकाशवाणी परभणी FM 102 MHz वर दर शनिवारी 11:35 वाजून 35 मिनिटांनी।

श्रोतो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्याआधी
1: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरतदादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता जारी. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ आणि अहिल्यानगर इथं डॉ बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्याशी सरकारी शिष्टमंडळाची चर्चा, मुंबईत पुढील बैठक घेण्याचं आश्वासन. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड. आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा दुसरा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटींचं वितरण करण्यात आलं आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अहिल्यानगर इथं डॉ बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास, नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास तसंच त्यासाठीची पदे आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीसही मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यूथ ऑलिम्पिक आणि यूथ पॅराऑलिम्पिक स्पर्धेतल्या सुवर्ण पदकासाठीचा पुरस्कार 22.5 लाखांवरून 50 लाख, रौप्य पदकासाठी 15 लाखावरून 30 लाख तर कांस्य पदकासाठी 7.5 लाखावरून 20 लाख रुपये करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्या तेलाच्या विक्रीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. सुटं तेल विकणारे आणि खरेदी करणाऱ्या ग्राहकांना

0: त्यांना अडचण येऊ नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि भेसळही रोखली गेली पाहिजे, हा सर्व विचार करून अन्न आणि औषध प्रशासनाला कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश दिले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज रांगे यांच्यासोबत चर्चेसाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं भेट दिली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत तसंच मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांचा या समितीत समावेश आहे. शासनानं घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत प्रशासकीय पातळीवर त्रुटी झाल्याचं विखे पाटील यांनी मान्य केलं असून यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. 28 ऑगस्टपर्यंत नोंदी असलेल्या नागरिकांना प्रमाणपत्र आणि वैधता देण्याची मागणी करत ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत मात्र प्रमाणपत्र किंवा वैधता मिळालेलं नाही अशांनी आंतरवाली सराटीत यावं असं आवाहन जरांगे यांनी केलं. या मागण्यांबाबत मुंबईत बैठक घेऊन सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिलं. मराठा समाजाच्या मागण्यांची आणि शासनानं घेतलेल्या निर्णयांची 28 ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास 29 ऑगस्टपासूनचं आंदोलन निर्णायक असेल असा इशारा जरांगे यांनी दिला. उच्च आणि शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉ संदीपान नरोटे या 3 प्राध्यापकांची निवड झाली आहे. मराठवाड्यातल्या 2 शिक्षकांसह 4 शिक्षकांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं 11वीच्या प्रवेशासाठी 10वी फेरी जाहीर केली आहे. 27 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेता येणार आहे. राज्यात अद्यापही 11वीच्या 8,94,000 जागा रिक्त आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉ यास्मी शेख यांचं काल पुण्यात निधन झालं, त्या 101 वर्षांच्या होत्या. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या जेरुशा रुबेन उर्फ यास्मिन शेख यांनी भाषाशास्त्र आणि प्रमाण मराठीच्या समर्थनासाठी आयुष्यभर कार्य केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या मिलिंद महाविद्यालयात अध्यापन केलेल्या यास्मिन शेख यांनी मुंबईतल्या SIES महाविद्यालयातही मराठीच्या प्राध्यापक म्हणून तसंच मराठी विभाग प्रमुख म्हणूनही काम केलं. मराठी लेखन मार्गदर्शिका, मराठी शब्दलेखन कोश, सुगम मराठी व्याकरण कोश ही त्यांची काही पुस्तकं मराठी अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहेत. यास्मिन शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वातील एक व्रतस्थ, अभ्यासू आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथले सरस्वती भुवन महाविद्यालयातले प्राध्यापक नागेश अंकुश यांच्या मागोवा या पुस्तकाला यास्मिन शेख यांनी प्रस्तावना लिहिली होती. नागेश अंकुश यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
2: मागोवा मराठी भाषेच्या प्रमाण लेखनाचा इतिहास हे पुस्तक पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर सुधीर रसाळा सरांच्या सूचनेनुसार मी ते नीट तपासून घेण्यासाठी प्राध्यापिका यास्मिन शेख यांच्याकडे घेऊन गेलो. 100 उंबरठ्यावर असताना त्यांनी ते अत्यंत बारकाईने तपासलं, मौलिक सुधारणा सुचवल्या आणि या कामाचं मनापासून वेगळेपण अधोरेखित केलं, महत्व अधोरेखित केलं. या पुस्तकासाठी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि अत्यंत आत्मीयतेने प्रस्तावना लिहिली. त्यांच्या हस्ताक्षरातली ती प्रस्तावना माझ्यासाठी आजही अनमोल असा ठेवा आहे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. शब्दांशी त्यांचं नातं हे केवळ अभ्यासापुरतं नव्हतं तर मराठीवरील निस्सीम प्रेमाचं नातं होतं अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ यास्मिन शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयातल्या अग्निकांडात दगावलेल्या अर्भकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0: यांनी ही माहिती दिली. जखमी अर्भकांवर शासकीय खर्चानं उपचाराचे निर्देशही अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून या प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदर रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या वेळी कक्षात 39 अर्भकांवर उपचार सुरू होते, त्यापैकी 36 अर्भकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून 6 अर्भकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यात काल जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. या परिषदेत राज्य शासन आणि जिल्ह्यातल्या नवउद्योजकांमध्ये 92 सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून 3,066 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून सुमारे 4,169 जणांना रोजगार उपलब्ध होईल. या गुंतवणूक परिषदेला छत्रपती संभाजीनगर इथले उद्योग आणि सेवा सहायक आयुक्त संजय भुरेवाल, लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त निखिल पाटील यांच्यासह उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते. श्रावण महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं काल कावड यात्रा काढण्यात आली. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून दुपारी 12 वाजता यात्रेला सुरुवात झाली. जिल्हाभरातून या यात्रेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं पहिल्या डावात 9 बाद 503 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 117, ध्रुव जुरेल 115, ऋषभ पंत 63 तर कर्णधार शुभमन गिलनं 50 धावा केल्या. कालचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या 2 बाद 8 धावा झाल्या होत्या. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता जारी. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ आणि अहिल्यानगर इथं डॉ बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्याशी सरकारी शिष्टमंडळाची चर्चा, मुंबईत पुढील बैठक घेण्याचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 7:20 झाली आहेत. श्रोतो हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या दरम्यान हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. आजचा विषय आहे मधुमेह. आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर. तर श्रोते हो, 22 08 90 आणि 22 35 99 या क्रमांकावर सकाळी 9 ते 9:30 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या मनातील शंकाचं समाधान करा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 22 08 90 आणि 22 35 99. आणि फोनवरून मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 02452 हा STD कोड जरूर लावावा. आत्ताच आपण निवेदन ऐकलं.

हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, दर सोमवारी सकाळी 11:35 प्रसारित होणारा लोकसंगीत हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर सोमवारी सकाळी 9:35. तरी हा झालेल्याबद्दल सर्व श्रोत्यांनी लक्षात घेऊन आपल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: लसीकरण बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी. कोणत्या वयात कोणती

0: लस? लसीकरण चुकलं तर काय आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे बाळांचं लसीकरण.
1: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
2: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या परभणी.

0: तुम्ही एक नवीन बदल केला नव्हं?
1: वय वय बघा गोविंदराव, आणि हा समदा बदल दर गुरुवार पासन आता आपण शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना आणि सोबतच त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी आवड बहिरजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात.
0: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी.
1: बराबर,
0: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो, श्रोते मित्रांनो, सुंदरचा असा कार्यक्रम आवड
1: बळीराजाची शेतशिवार या कार्यक्रमा अंतर्गत
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: श्रोते, यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, स्वरातून साधना, साधनेतून संस्कार आणि संस्कारातून घडणारी पिढी हे संगीताचं खरं सौंदर्य आहे. आपल्या आवाजाइतकाच आपला अभ्यास, आपलं संशोधन आणि अध्यापनातून संगीत समृद्ध करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे या मॅम ज्या आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहेत आणि एक संगीत क्षेत्रातली जी चळवळ आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या संगीत क्षेत्रातील चळवळीसाठी कशा पद्धतीनं त्या कार्य करतात आणि हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी किती प्रयोगशील प्रयत्न करतात, याचविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज निमंत्रित केलेल्या आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा आणि त्यावरच आपण जगतोय की काय असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासनं तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेलं तर

0: मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल?
1: आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाही आहे तर प्रख्यात संगीततज्ज्ञ फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर. त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलं आहे की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषत आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे, कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळतं आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत, आणि आजही तो जो सुवर्ण काळ होता म्हणजे 50च्या दशकातली गाणी, 60च्या दशकातली गाणी, 70च्याही दशकातली गाणी, त्या सुवर्ण काळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे. आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत, या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला. आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्र पासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते मग बोलपट आले, आणि 1934 साली मुळात पार्श्वगायन सुरू झालं, त्यानंतर मग उसना आवाज देणं, म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा. आधी गायक नटच होते, त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिकांचा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला, तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणे शिकलेला नाहीये, त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार. कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची आहे, पण त्या नटाचा गळाच तसा तयार नाहीये, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा, या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या.
2: अच्छा,
1: त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही, आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिनेमे निघाले, त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना, तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला, त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली. आणि मग ही सगळी आव्हानं त्या गीतकारांनी संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरस प्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो देमार सिनेमे होते, काही ऍक्शन पट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडिया सारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आजम सारखा सिनेमा आहे, पाकिजा सारखे सिनेमे, हे कल्ट मूवीज आहेत आपले. मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला, नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय, मग त्यावर चित्रपट बनायला लागले. मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होतं. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, त्यात मेरी जा मुझे जान कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणून ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक थोडे सुशिक्षित, पांढरपेशा, ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजीमध्ये, तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता, म्हणजे नाही केला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन झाला, चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्याय

0: यावर चिडलाय तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल, त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली. पण ह्यातूनही ह्या संक्रमणातून सगळ्या एक लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे.
1: निश्चितच. आणि भारतीय चित्रपटसृष्टीची स्थित्यंतरं जी आहेत त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतरं झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरेपर्यंत येऊन आपण पोहोचलो आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी.
0: म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचे आहेत, गुंडांचे अड्डे दाखवायचे आहेत, तर मग तिथे तरल संगीत कसं असेल? म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोले मधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशनसाठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात.
1: निश्चित.
0: त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं. गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशनसाठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आर डी बर्मननी गायलं, कारण त्याचं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची.
1: आणि तेही एक संशोधनच आहे. संशोधनाअंतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइल स्टोन म्हणूया,
0: बरोबर,
1: ते आपल्याला आजही मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे आणि आजही आहे ती. आणि घराणे परंपरा म्हणूया, गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्याचा कसा प्रभाव पडला?
0: मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले त्यांनी. मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बंधन काय आहे तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं. म्हणजे नियम आले, व्याकरण आलं, तिथे नियम आले. पण त्या नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे गप धसा हा जर भूप आहे तर तुम्ही म्हणू त्यातही अनेक कॉम्बिनेशन जी करू शकता स्वतःच्या मनाने, त्याला उपज म्हणतो की मी एकदा सारे ग म्हणेन, एकदा सागरे म्हणेन, तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आत्ता आवर्तनात सारे गप म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही, तू पगर ऐसा करून सुरुवात कर, ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते, ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं, म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? दोन मात्रांमध्ये जास्त अंतर आहे. थोडक्यात हळू स्लो ज्याला म्हणू, सामान्य माणसानं सांगायचं तर हळू, ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत, त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्यानी. तेच काही तालप्रधान घराणी आहेत, आग्रा घराणं आहे, ग्वाल्हेर घराणं आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे तालाच्या अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादं आवर्तन, तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते, कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचं आहे. म्हणजे तालही आहे स्वरही आहे, पण दोन्हीला दिलं गेलेलं महत्व त्यात फरक पडतो म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय माझ्या लेखनाद्वारे, माझ्या व्याख्यानाद्वारे, की सुगम संगीतालाही स्वतःचं सौंदर्यशास्त्र आहे आणि त्यातही घराणी आहेत.
1: वा, आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं

वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात. श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत म्हणजे स्वरांची साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी संस्कृती, त्याचबरोबर त्यामध्ये केला जाणारा अभ्यास आणि संगीत ऐकताना आपण कशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे किंवा शब्द जे आहेत, लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोखनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होत्या सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढेमा. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: ते देखील आपने वाह
1: फसला अनुख्यापासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
4: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.
6: श्रोतो हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी निवेदन. आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 दरम्यान हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. आजचा विषय आहे मधुमेह. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर. तर श्रोतो हो, 22 08 90 आणि 22 35 99 या क्रमांकावर सकाळी 9 ते 9:30 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या मनातील शंकाचं समाधान करा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 22 08 90 आणि 22 35 99. आणि मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 02452 हा STD कोड जरूर लावावा. श्रोतो, आता ऐकूयात भावधारा भावगीतांचा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीचं भावगीत आहे पद्मजा फेनानी यांच्या स्वरातील.

श्रोतो, आत्ताच आपण पद्मजा फेणानी यांच्या स्वरातील भावगीत ऐकलेत. आता ऐकूयात अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील भावगीत. संगीत दिले अनिल अरुण यांनी. कवी आहेत यशवंत देव.

श्रोतो, आत्ताच आपण अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील भावगीत ऐकलं. श्रोतो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी निवेदन ऐकूयात. आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 दरम्यान हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. आजचा विषय आहे मधुमेह. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर. तर श्रोते हो, 2208 90 आणि 2235 99 या क्रमांकावर सकाळी 9 ते 9:30 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या मनातील शंकाचं समाधान करा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 2208 90 आणि 2235 99. आणि मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 02452 हा STD कोड जरूर लावावा. श्रोतो, आता ऐकूयात पद्मजा फेनानी यांच्या स्वरातील भावगीत.

0: attempted massacre of 23 Kashmiri Pandits, writes the Indian Express. Ajit Dobhal lands in China, border dialogue with Wang Yi today, informs the Asian Age. Jaishankar meets Putin in Moscow, reports the Pioneer. UPI turns a decade old, sees 13,000-fold surge in transaction volume, reports the Hindu. And finally, Maradona's Hand of Gold ball of 1986 FIFA World Cup sells for $3.3 million, reports Hindustan Times. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Shagun. And in some more news, Union Finance Minister Nirmala Sitharaman will undertake an official visit to Canada and the United States beginning today. The Finance Ministry said the focus of the visit will be on strengthening bilateral economic and financial partnerships, deepening investment linkages, and advancing cooperation on shared global economic priorities. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi calls upon young diplomats to build strong grassroots-level engagement in the countries of posting and deepen India's connection with local communities. Union Home Minister Amit Shah asks all security agencies to take strict measures against infiltration. UPI completes 10 years of digital payments revolution, clocks nearly 13,000-fold rise in transaction volume. Government lifts export restrictions on wheat flour and related products. BJP to contest all 117 seats in upcoming Punjab Assembly elections. National Security Advisor Ajit Dobhal to hold special representative talks with Chinese Foreign Minister Wang Yi on India-China boundary issue in Beijing today. And in men's cricket, centuries by Dhruv Jurel and Devdutt Padikkal give India command over Sri Lanka in the second and final test in Colombo. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना. गव्हाचं पीठ आणि अनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9-503 धावांवर घोषित, तर दिवस अखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा. आता सविस्तर बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये शेवटच्या स्तरापर्यंत संवाद साधत स्थानिक समुदायांची घट्ट भारतीय बंध तयार करावेत अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारतीय परदेश सेवा म्हणजे IFS 2025 तुकडीच्या अधिकाऱ्यांशी सेवातीर्थ इथं ते काल संवाद साधत होते. IFS अधिकाऱ्यांनी पारंपरिक राजनैतिक वर्तुळांपलीकडे जाऊन आपलं वर्तुळ वाढवावं असं ते म्हणाले. भारताच्या नागरी ताकदीला तंत्रज्ञान, नाविन्य आणि परिणामकारक संवादाची जोड देऊन भारताचं स्थान जागतिक स्तरावर बळकट करावं असंही त्यांनी नमूद केलं. भारत को जानिये प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून जगभरातल्या तरुणांमध्ये भारताबाबत रस तयार करावा अशी सूचनाही त्यांनी केली. गव्हाचं पीठ आणि अनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत, त्यामुळं आटा, मैदा, रवा आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. परकी व्यापार महासंचालनालयानं म्हणजे DGFT याबाबत अधिसूचना जारी केली आहे. निर्यात धोरणातले हे बदल लगेच लागू होतील असं DGFT म्हटलं आहे. गहू आणि दुरुमच्या काही विशिष्ट जातींची विभागवारी निर्बंधांवरून निर्बंधमुक्त अशी बदलण्यात आली असल्याची ही अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात आली आहे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलावीत असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिले. 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी योग्य चौकट तयार करण्यासाठी उपलब्ध माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा.

पा अशा सूचनाही त्यांनी केल्या. दहशतवाद आणि मूलतत्ववादाशी परिणामकारकपणे लढण्यासाठी गृह मंत्रालयाच्या प्रहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्यावं, तसंच बेकायदा कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजे UAPA प्रकरणांबाबत चौकशी करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवावा असंही अमित शहा म्हणाले. केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे CAA अंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्र जारी करण्याचे अधिकार पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत 2,30,000 अर्जदारांपैकी 23,000 नागरिक पात्र ठरले असून त्यांना ओळखपत्र जारी केल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहरांना काल दिली. धार्मिक छळामुळे बांगलादेशातून यावं लागलेल्या नागरिकांनी CAA अंतर्गत अर्ज करण्याचं आवाहनही सुवेंदू अधिकारी यांनी केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल रशियात क्रेमलिनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार, आर्थिक सहकार्य आणि आगामी शिखर परिषदांबाबत चर्चा झाली. भेटीत जयशंकर यांनी बळकट भारत रशिया संबंध अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेशही जयशंकर यांनी पुतीन यांच्याकडे दिला. भारताला खतांचा पुरवठा वाढवण्याची तयारी पुतीन यांनी दाखवली आणि भारतातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी रशिया पावलं उचल योजत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर भेटीत भर दिला जाणार आहे. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन संवाद साधतील. शिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष आणि वरिष्ठ प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेत त्या गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच एशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. अमेरिका इराणवर घालत असल्याच्या नवीन निर्बंधांचं उद्दिष्ट इराणच्या उत्पन्नाचे संभाव्य स्रोत बंद करणं हा असल्याचं अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं आहे. देशांनी इराणशी आर्थिक संबंध तोडावेत, अन्यथा अमेरिकेकडून निर्बंधांची कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. कोणत्या देशांवर निर्बंध लादले जातील त्या देशांची नावं त्यांनी स्पष्ट केली नाहीत. अमेरिकेच्या धोरणाबाबत कोणतीही अस्पष्टता नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. जे देश इराणशी कोणताही आर्थिक व्यवहार करतील त्यांना अमेरिकेच्या ताकदीची पळ बोगावी लागतील असं ते म्हणाले. दरम्यान इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद गलिबफ यांनी या धमक्या फेटाळून लावल्या. इराणचे इतर देशांशी असलेले संबंध तोडण्याची आर्थिक शक्ती अमेरिकेकडे राहिली नसल्याचा दावा त्यांनी समाज माध्यमांवर केला. अमेरिकेवर कोणीही विश्वास ठेवत नाही हे त्यांना माहीत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेतल्या मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5,00,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जखमी बालकांवरील उपचाराचा खर्चही शासनाकडून करण्यात येणार आहे. पहाटे 3:30 सुमारास नवजात शिशु कक्षातल्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवाद्यांच्या गोदामातून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा, स्फोटकं हस्तगत केली. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काल राज्य सुरक्षा दल, राज्य राखीव दल आणि बस्तर फायटर्स यांनी भांडारपादर आणि मनुरकोंडा इथल्या जंगल आणि डोंगराळ भागात संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आज बीजिंगमध्ये 25व्या भारत चीन विशेष प्रतिनिधी संवादाअंतर्गत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत. उभय देशांमधला सीमेबाबतचा प्रश्न तसंच द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही दोन्ही नेते संवाद साधणार आहेत. अजित डोवाल चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांचीही भेट घेणार आहेत. कोलंबो इथं सुरू असलेल्या भारत श्रीलंका कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी पावसानं व्यत्यय आणला.
भारतानं

0: काल ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांच्या शतकांच्या जोरावर यजमान श्रीलंकेविरुद्धचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलनं 9 बाद 115 धावा केल्या तर देवदत्त पडिक्कलनं 117 धावांची दमदार खेळी करत भारताच्या धावसंख्येचा पाया रचला. या मालिकेत भारत 1-0 असा आघाडीवर आहे. श्रीलंका कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून आपला पहिला डाव आज सुरू करेल. हवामान. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तमिळनाडू, केरळ, कर्नाटकचा किनारी प्रदेश इथंही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थान, ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटं आणि कर्नाटकात विजांसहित जोरदार वारे वाहतील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान बिहारमध्ये पाटणा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये गंगा नदीची पातळी वाढल्यामुळं पूरस्थिती गंभीर बनली आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पूरस्थितीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांची हवाई पाहणी केली आणि मदत आणि पुनर्वसन कार्य तातडीनं करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना. गव्हाचं पीठ आणि संबंधित पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9 बाद 503 धावांवर घोषित तर दिवसअखेरीस श्रीलंकेच्या 2 बाद 8 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 8:40 झाले आहेत. श्रोतो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी निवेदन ऐकूयात. आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 दरम्यान हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. आजचा विषय आहे मधुमेह. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर. तर श्रोतो हो, 22-08-90 आणि 22-35-99 या क्रमांकावर सकाळी 9 ते 9:30 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या मनातील शंकाचं समाधान करा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 22-08-90 आणि 22-35-99 आणि मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा STD कोड जरूर लावावा. श्रोतो, आताच आपण निवेदन ऐकलं. आता ऐकूयात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीचं गीत आहे चौकट राजा या चित्रपटातील.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश.

श्रोतो, आत्ताच आपण आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांच्या स्वरातील चौकट राजा या चित्रपटातील गीत ऐकलं. गीतकार होते सुधीर मोघे. श्रोतो, आता ऐकूयात नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील सोनू निगम आणि सहकारी यांनी

श्रोतेहो, आत्ताच आपण सोनू निगम आणि सहकारी यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत ऐकलं. गीतकार होते जगदीश केबुडकर. श्रोतेहो, आता ऐकूयात अगोबाई अरेच्या या चित्रपटातील शंकर महादेवन यांच्या स्वरातील गीत. गीतकार आहेत गुरु ठाकूर. संगीत दिले अजय अतुल यांनी.

श्रोतो, आत्ताच आपण शंकर महादेवन यांच्या स्वरातील अगबया अरेच्या या चित्रपटातील गीत ऐकलं. गीतकार होते गुरु ठाकूर, संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. याबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रुतो आताच आपण राज या चित्रपटातील गीत ऐकलं.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुन्हा गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
0: श्रोतो लखलक चंदेरी या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया तरंगिला या चित्रपटातील गीत. सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील, संगीत दिले ए आर रहमान यांनी, गीतकार आहेत महबूब.

श्रोते आताच आपण रंगीला या चित्रपटातील सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील गीत ऐकलत. संगीत दिलं होतं A.R. रहमान यांनी. गीतकार होते मेहबूब. श्रोते आता ऐकूयात रोबोट या चित्रपटातील गीत.

श्रोतो, आत्ताच आपण रोबोट या चित्रपटातील ए आर रेहमान, सुजान यांच्या स्वरातील गीत ऐकलं. श्रोतो, आता ऐकूयात रंग या चित्रपटातील अलका याग्निक, कुमार सानू यांच्या स्वरातील गीत.

0: श्रोतेवत्ताच आपण अलका याग्निक कुमार सानू यांच्या स्वरातील रंग या चित्रपटातील गीत ऐकलं आहोत. संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी, गीतकार होते समीर. याबरोबरच आजचा आपला लखलख चंदेरी हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे 9:30 वाजलेत.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुना गार्गी आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
3: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही

श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 मेगा हर्ज वर। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र।

साहित्य ही उत्कृष्ट विचार, कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून. सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीरजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात। तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर, आवड बळीरजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी। झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा।

0: मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात।
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
2: श्रोतो, यानंतर 9:35 आणि उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा।

श्रोतो, आत्ताच आपण स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील गीत ऐकलं. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. श्रोतो, आता ऐकूयात बालगीत. गीतकार आहेत डॉक्टर स्मिता प्रमोद पाटील, संगीतकार धनंजय दीक्षित.

श्रोते, आताच आपण नाट्यगीत ऐकलं. याबरोबरच आजचा आपला मिश्र संगीत हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे

10:15 झाले आहेत. आता ऐकूयात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम, ज्यामध्ये राजा या चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहात. गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण.

श्रोतो आपण ऐकत आहात एके फिल्म के गीत हा कार्यक्रम. राजा या चित्रपटातील गीत, गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण.

श्रोतो, या गीताबरोबरच आजचा आपला एके फिल्म के गीत हा कार्यक्रम संपला. आज आपण राजा या चित्रपटातील गीत ऐकली. गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोतो, भारतीय चित्रपटसृष्टीत मंगेशकर कुटुंबियांचे योगदान अतुलनीय आहे. आपल्या मधुर आणि अतुलनीय आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक महत्त्वाचे नाव म्हणजे उषा मंगेशकर. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या सुरेल प्रवासाविषयी.

उषा मंगेशकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी मोठ्या प्रमाणावर पार्श्वगायन केले. त्यांच्या आवाजात एक प्रकारचा गोडवा, निरागस्ता आणि भावपूर्णता होती. भक्तिगीते, भावगीते, लावणी, लोकसंगीत आणि चित्रपटगीते अशा विविध प्रकारच्या गाण्यामध्ये त्यांनी आपली छाप उमटवली.

श्रोतो, उषा मंगेशकर म्हटले की त्यांच्या आवाजातील चैतन्य, खटाळपणा आणि लयबद्धता त्यांच्या गायकीमध्ये दिसते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेली अनेक गीते त्यांच्या आवाजामुळे लोकप्रिय झाली. उषा मंगेशकर यांच्या गायकीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे लावणी आणि लोकसंगीत. लावणीमध्ये शब्दांचा ठेका, उच्चारण, भाव आणि लय यांचे विशेष महत्त्व असते. ऐकूयात असेच एक छानशी लावणी.

उषा मंगेशकर यांनी भक्तिगीतापासून प्रेमगीतापर्यंत आणि लावणीपर्यंत विविध प्रकार हाताळले. उषा मंगेशकर यांनी संगीत निर्मिती क्षेत्रात देखील आपली क्षमता दाखवून दिली.

श्रोतो, उषा मंगेशकर यांना चित्रकलेचीही आवड आहे. मंगेशकर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने केलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे.

श्रोतो, उषा मंगेशकर यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या कारकिर्दीतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो, कलेच्या क्षेत्रात सातत्य, मेहनत आणि स्वतःची स्वतंत्र शैली अत्यंत महत्त्वाची असते.

0: श्रोतो, जाता जाता ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरातील छानशी लावणी.
1: सौली न पावली चिल्लर खुर्दा त्यातली नवमी बरका.
2: अग पण हायस्तील कशातली?
1: अव बंदा रुपाया हाय ह्यो पावला.
2: असं

0: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: आजच पुन्हा गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
2: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

पुरानी यादें पुराने गीत। दर मंगळवारी सकाळी 11:10

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10 मिनिटांनी. पुराणी यादें पुराणे गीत.

0: पुरानी यादें पुराने गीत जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10
1: श्रोतो, सकाळचे 11:05 झालेत. आता ऐकूयात गीत झंकार हा कार्यक्रम. संकलन निवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं.

0: पवन कर शोर।
1: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: श्रोतो, आता ऐकूयात साहित्य संस्कृती हा कार्यक्रम. कथा आणि कविता वाचन शैलजा आंबेकर यांचं, सहनिवेदन सुषमा कुलकर्णी यांचं.
4: श्रोते हो नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी सर्व श्रोत्यांचं, सर्व वाचक प्रेमींचं आणि वाचनावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, असं म्हणतात शब्दांना जेव्हा भावनांची साथ मिळते तेव्हा त्यातून जन्माला येतं साहित्य. कधी एखादी कथा आपल्याला माणसाच्या जगण्याशी जोडून जाते तर कधी एखादी कविता मनाच्या अगदी हळव्या कोपऱ्यात स्पर्श करून जाते. कथेतून आपण अनेक व्यक्तिरेखा जगतो, अनेक अनुभव घेतो आणि कवितेतून आपल्या मनात दडलेल्या भावनांना शब्द मिळतात. सुख, दुःख, प्रेम, विरह, नाती, गोती, निसर्ग, समाज आणि माणूसपणाच्या असंख्य छटा साहित्य आपल्यासमोर उलगडत असतं. श्रोते हो, आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत शैलजा आंबेकर यांची कथा आणि काही कविता. या एम ए मराठी बी एड आहेत. काही वर्ष मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. सोबतच संत नामदेव चरित्रावर त्यांनी लेखन केलेलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनावर आधारित कादंबरीचे 4 अनुवाद त्यांनी केलेले आहेत. तसंच विविध वर्तमानपत्रातून पुस्तक परीक्षणसुद्धा त्यांनी केलेली आहेत आणि सामाजिक कार्यातही त्या अगदी हिरिरीने सहभागी असतात. तेव्हा चला तर मग आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकूयात शैलजा आंबेकर यांची स्वरचित कथा आणि काही कविता.
5: नमस्कार श्रोते हो,
6: माझ्या कथेचं नाव आहे प्रेमस्वरूप.

रूप आई। त्या शाळेला भेट देण्यास मी जेव्हा जेव्हा जात असे तेव्हा त्या शाळेत बालवाडीला शिकवणारी शिक्षिका ज्योती हिच्याबद्दल मला एक वेगळीच हुरहुर वाटायची। वयाने तरुण असणारी ही ज्योती, तिचे बोलके डोळे, बोलका स्वभाव फार छान वाटायचं, पण तिच्या कपाळावर टिकली नाही त्यामुळं तिचा भकाश चेहरा, साधी राहणी याबद्दल मला तिला विचारावं असं वाटायचं। पण शाळेत कुणाला असं त्याच्या खाजगी जीवनाबद्दल कसं विचारणार, कुणाला आवडतं कुणाला नाही असा विचार करून मी गप बसायची। पण मला उत्सुकता मात्र खूप होती। ज्योती शाळेत शिक्षिका म्हणून सगळ्यांची फार आवडती होती। तिचा वर्ग पाहूनच कळायचं की ती किती चांगली शिक्षिका आहे। मुलांना गाणे, गोष्टी, खेळ सतत नवीन नवीन ती शिकवत राहायची। खूप छान वाटायचं। तिच्या वर्गातल्या भिंतीसुद्धा खूप बोलक्या होत्या, आकर्षक। त्याच्यावर चित्र, सुविचार, जिल्ह्याची पूर्ण माहिती सगळं खूप आकर्षक केलं होतं। पण ज्योतीकडे पाहून पुन्हा पुन्हा विचार यायचा की ही अशी का राहते, हिच्या आयुष्यात नेमकं काय घडलं असेल, पण विचारणार कसं। एक दिवस शाळा सुटल्यावर मी जेव्हा बसस्टँडकडे निघाले तेव्हा ज्योती माझ्या मागं पळतच आली। मॅडम मॅडम, माझ्या घरी चला ना, माझं घर इथं जवळच आहे हो, तुम्हाला फ्रेश होता येईल। शाळेतील बाकी शिक्षिका म्हणत होत्या की अगं ज्योती, तुझं घर जवळ आहे तर तू वसेकर मॅडमला घेऊन जा ना फ्रेश व्हायला। त्या सगळ्या शिक्षिका तालुक्याला राहत होत्या कारण गाव जवळच होतं। ज्योतीचा स्वभाव फार लावका होता, प्रेमळ होता, आणि त्यामुळं मला तिचा आग्रह काही मोडवेना। मग मी आणि ती ज्योतीच्या घरी गेलो। घर जवळच होतं, मातीचं घर, त्याच्यावर पत्रे, त्यामुळं तिला खूप संकोच वाटत होता। मॅडम, मी तुम्हाला याआधी पण आणलं असतं हो, पण मला माझ्या घराची खूप लाज वाटते। फारच साधे आहे, पत्र्याचे घर, बाथरूम नाही नीट, म्हणून मी तुम्हाला कधीच चला म्हणले नाही। पण आज शाळेतल्या सगळ्या मॅडम माझ्या मागेच लागल्या, म्हणून मग तुम्हाला मी आज शेवटी चला म्हणाले। अगं ज्योती, आपलं घर ते आपलं घर असतं, तू इतक्या आपुलकेने मला चला म्हणालीस म्हणून मी आले बघ। खूप टोलेजंग इमारत आहे आणि तिथं कुणी नीट बोलतही नसेल तर काय करायची ती श्रीमंती। अगं मनाची श्रीमंती हवी। ज्योतीला खूप बरं वाटलं। मॅडम, तुम्ही याल असं वाटलंच नव्हतं हो, नाहीतर घर मी सकाळीच आवरलं असतं। अगं ज्योती, मी कुणी साहेब नाही आहे, तुझ्यासारखीच आहे ग, एवढं काय अवघड वाटतंय तुला। ज्योती, मला खूप दिवसापासून तुझ्याशी बोलायचं होतं ग, पण शाळेत चांगलं दिसणार नाही म्हणून मी गप्प बसले। पण आज चांगली संधी मिळाली बघ। मला सारखं वाटायचं ही अशी का राहते, ही का अशी उदास आहे, हिला का दुःख आहे। ज्योतीचा चेहरा एकदम गंभीर झाला। बाई, सगळं चांगलं होतं हो, सगळं चांगलं होतं, पण माझं नशीब नव्हतं ना चांगलं, त्याला काय करणार बाई। माझ्या आईवडिलांनी गरिबीतही मला मॅट्रिकपर्यंत शिकवलं। आमच्या गावात सातवीपर्यंत शाळा होती, आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण मला तालुक्याला जाऊन घ्यावं लागलं। आम्ही चार पाच मुली सायकलवरून जायचो, आम्हाला शाळेनं सायकली दिल्या होत्या बघा। आम्ही सगळ्या मुली मिळून सायकलवर तालुक्याला जायचो, 8 किलोमीटर होतं गाव। मॅडम, या सगळ्या मुलीमध्ये मी 31 दहावीला चांगल्या मार्काने पास झाले बघा। मला पुढं शिकायचं होतं, 12वी करायचं, DED करायचं आणि मला शिक्षिका व्हायचं होतं हो। पण आईवडिलांनी एक नात्यातला मुलगा पाहून ठेवला होता आणि पुन्हा चांगला मुलगा मिळणार नाही म्हणून माझ्या मागं लागले। तुला शिकायचं तर लग्नानंतर शिक, आपण तुझ्या सासरच्या लोकांना तसं समजून सांगू म्हणाले, आणि हो म्हणाले तरच लग्न करू। माझ्या सासरचे लोक फार चांगले होते। मुलगा 12वीपर्यंत शिकलेला, एकुलता एक, घरी चांगली शेती वाडी घर, मग काय, आणि ते पुढे शिकवायला तयार होते। झालं, मग मी पण झाले लग्नाला तयार। आमच्याकडे मुलीचं लग्न 7वी झाले कीच होऊन जाते, कारण पुढे शाळाच नाही हो, आणि दुसरीकडे मुलीला शिक्षणाला

ठेवतच नाहीत, नातेवाईक तयार होत नाहीत मुलीची जबाबदारी घ्यायला. आणि समाज असा विचार करतो की काय करायचं आहे शिकून मुलींना, पुढे चूल आणि मुलं सांभाळायचं आहे. पण माझे आईवडील फार चांगले होते हो, त्यांनी मला मॅट्रिकपर्यंत शिकवलं आणि लग्नाची घाई केली नाही. बघा, आईवडिलांना गरिबीतही, पण आईवडिलांनी माझ्या इतक्या गरिबीतही खूप छान लग्न करून दिलं. बघा, मुलाला नोकरी नव्हती पण शेती भरपूर आणि बागाईत विहीर पण. घरातली सगळी माणसं कष्ट करणारी, सगळे शेतात काम करायचे. लग्नानंतर मी पण शेतातच काम करू लागले. अतिशय मजेत दिवस चालले होते बघा, आम्ही सगळे खूप आनंदात होतो. आणि बघा, त्यातच मला लगेच दिवस पण राहिले. मग काय, आनंदी आनंद. मला पण खूप आनंद झाला, पण माझं शिक्षणाचं स्वप्न मला खुणावत होतं ना. पण नवरा काय म्हणाला, बाळ झाल्यानंतर पण तू शिक्षण चालू ठेव. मग मी निर्धास्त झाले बघा. पण मॅडम, या सगळ्याला दृष्ट लागली. बघा, तो भयानक दिवस उगवला, तो आजही आठवला तरी मला कसं तरी होतं. मी घरी स्वयंपाक करत होते. घरातले सगळेजण सकाळी शेतात गेले होते. सासूबाई म्हणाल्या, तू मागून आमचं जेवण घेऊन ये. बरं, शेत जवळच असल्यामुळं मला एकटीला जायला काही भीती वाटत नव्हती. मी स्वयंपाक करत असतानाच बाहेर आरडाओरडा ऐकू आला. आधी तर मला कळेच ना काय झालंय. मग मी बाहेर येऊन पाहिलं तर आमच्या दारात खूप लोक जमले होते. माझा नवराही होता त्यात. गाडी करून त्याला तालुक्याला नेण्याची तयारी चालली होती. माझ्या नवऱ्याला असली साप डसला होता. माझे तर पायच लटपटू लागले. मी मटकन खालीच बसले. त्याला तालुक्याला सरकारी दवाखान्यात घाईघाईने नेलं बघा. पण मॅडम, काहीच उपयोग झाला नाही. दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच खेळ खलास. दैव दुर्विलास तो हाच हो. माझ्या भरलेल्या ताटात नशिबाने माती कालवली. बघा, कुणाला दोष देणार सांगा मॅडम. माझा नवरा पिकामध्ये दांडामध्ये पाणी देत होता, त्याला तिथंच साप चावला. सगळ्यांनी मिळून सापाला मारलं, पण साप विषारी असल्याचंच लक्षात आलं. मग सगळ्यांनी खूप घाई केली, पण काहीही उपयोग झाला नाही मॅडम. मॅडम, मी तेव्हा 5 महिन्याची गरोदर होते. माहेरी निघून आले आणि समोर हे भकास आयुष्य. मला काही दिवसांनी मुलगी झाली. लग्नाच्या 1 वर्षातच सगळा खेळ खंडोबा झाला. बघा, सासरचे लोक तर मुलीला पाहायला पण आले नाहीत आणि मला म्हणाले ही पांढऱ्या पायाची. मलाच दोष देऊ लागले. आम्हाला हिचं तोंडही पाहायचं नाही म्हणे. आणि आमचा मुलगा गिळला आणि आता पुन्हा मुलगी झाली काट्टीच. सगळ्याची दोषी मीच, मीच गुन्हेगार. सासरचे लोक कुणीही मी आता कशी जगते हे पाहायला पण आले नाहीत. आणि या माझ्या भकास आयुष्यात माझी मुलगी एवढाच माझ्यासाठी आशेचा किरण आहे मॅडम. मी मुलीला खूप चांगली वाढवणार, खूप शिकवणार. मग मी काय केलं, बालवाडीचं ट्रेनिंग घेतलं आणि बालवाडी शिक्षिका म्हणून इथं रुजू झाले. मी पुढचं शिक्षण पण चालू ठेवलं आहे मॅडम. मी यावर्षी ग्रॅज्युएट होईन बघा. आणि मला माझं शिक्षण चालूच ठेवायचं आहे मॅडम. ज्योती, तुझे सगळे जीवन ऐकून मला आता तुझ्याबद्दल खूपच अभिमान वाटायला लागला आहे. बघ, एवढ्या संकटांना तू इतक्या लहान वयात किती समर्थपणे पेललं आहेस ग. मला आता समजलं की तू अशी का राहतीयेस. पण मला असं वाटतं की तू काळी टिकली तरी लावावीस ना. मॅडम, लहान गावात आणि त्यातून माहेरी राहणाऱ्या तरुण बाईकडे समाज फार वाईट नजरेने बघतो हो. म्हणून मी अशी भकास राहते. बघा, माझी जगण्याची इच्छाच संपली आहे. मी फक्त या मुलीकडे पाहून जगते आहे. त्या बाळाचा काय दोष. आई आणि वडील दोघांची भूमिका मी सांभाळते. बघा, शाळेत आल्या ना की या सगळ्या मुलांना पाहून मला इतका हुरूप येतो. माझा दिवस मस्त जातो. बघा, मी दिवसभर शाळेत असते, मुलांवर चांगले संस्कार करते. मला हे फार आवडतं. बघा ज्योती, तुझा वर्ग पाहूनच कळतं की तू मुलावर किती प्रेम करतेस. तू त्यांना फार छान तयार केलेस ग.
सग

0: पुढे सुनाना तुझी फार तारीफ करतात. एरवी भकास वाटणारी ज्योती आज मला फार उत्साही वाटत होती. एवढी संकट येऊनही तिचे आचार विचार किती चांगले आहेत. परिस्थितीपुढे हार मानायचं नाही, काहीतरी करून दाखवण्याची तिची जिद्द खरंच वाखाणण्यासारखी आहे. माझी मान अभिमानाने ताठ झाली. आम्ही स्त्रिया परिस्थितीशी मुकाबला करतो, कुणाला दोष देत बसत नाही की कधी व्यसनांच्या आहारी जात नाही. खरंच ज्योतीबद्दल मला वेगळीच आत्मीयता वाटू लागली. ज्योती, तुला कधीही काहीही लागलं तर कधीही माझ्याकडे खुशाल ये. मी तुला सगळी मदत करीन. तू मला माझ्या एखाद्या लहान बहिणीप्रमाणे आहेस ग. ज्योतीच्या चेहऱ्यावर एकदम हसू उमटले. ते हसू मी आजही विसरू शकत नाही. ज्योती मला म्हणत होती, मॅडम फक्त लढ म्हणा. खरंच स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी.
1: मी तुमच्यासमोर कविता सादर करत आहे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे न्याय. वारे तुझा न्याय, जगूही देत नाहीस आणि मरूही देत नाहीस. बोलले तर बोललीसच का, गप्प बसले तर धूर्त आहेस. तुझ्या बरोबर चालले तर अविश्वास म्हणतोस आणि मागे मागे राहिले तर तुला सहजीवन कळतच नाही असे म्हणतोस. कविता वाचल्या तर संशयी आहे म्हणतोस आणि कवितेकडे दुर्लक्ष केलं तर मत्सरी म्हणतोस. बैठकीत आले तर उद्धट म्हणतोस आणि घरात बसले तर काकूबाई म्हणतोस. तुझी बायकांची मैत्री म्हणजे साहित्याची प्रेरणा. आणि मी बाहेर आकाशाकडे जरी पाहिलं तरी बाहेर काय आहे. एकदा नीट ठरव, एकदा नीट ठरव, तुला काय पाहिजे. दुसरी कविता आहे धरणी कंप. शांत दिसणाऱ्या जागी, शांत दिसणाऱ्या जागी किती लावा दडलाय कोण जाणे. जमिनीवर फार अत्याचार करू नकात रे बापांनो. अवजड अवजड ओझे लादू नकात माझ्या बापांनो. ज्वालामुखी निद्रिस्त आहे तोपर्यंतच गय आहे तुमची. एकदा का हे असह्य ओझे जुगारून दिले पृथ्वीने की उंच उंच हवेल्या मोठ मोठे वाडे जमीन दोस्त होऊन जातील. काय काय गाडले जाईल ते कळणार पण नाही कुणाला. काय काय नुकसान होईल सांगता पण येणार नाही कुणाला. म्हणून फक्त भूकंप आहे तोपर्यंत सावरा रे बाबांनो. काळाची पावले ओळखा माझ्या बापांनो. तिसरी कविता आहे नियती. तुला काय वाटले तू हात सोडलास तर मी मोडून पडेन. तुला काय वाटले तू हात सोडलास तर मी मोडून पडेन. तुला काय वाटले तू ढकललेस तर मी अनाथ होईन. तुला काय वाटले तू छळलेस तर मी जीव देईन. तुला काय वाटले मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही. तुला काय वाटले तू माझं हसं केलंस तर मी रडत बसेन. तुला काय वाटले तुझ्या कोणत्याही शब्दाला मम म्हणेन. विसरतोस तू वरच्या बापाला, विसरतोस तू वरच्या बापाला. तू हात सोडलास तर सावित्रींनी धरलंय. तू दूर ढकललंस तर सरस्वतीनी घट्ट पकडलंय. तू दूर ढकललंस तर सरस्वतीनी घट्ट पकडलंय. यानंतरच्या कवितेचं नाव आहे नवरात्र. देवीची स्थापना केली नऊ दिवस नऊ रात्र. देवीची स्थापना केली नऊ दिवस नऊ रात्र. आरास आरत्या धूप दीप नैवेद्य. रोज एक साडी रोज एक सजावट. दिव्यांचा नुसता लखलखाट. भक्तांचा नुसता पूर. करून घे बाई कौतुक, करून घे बाई कौतुक. नव्याचे नऊ दिवस त्यानंतर काय. पुन्हा जाऊन बस कोपऱ्यात वर्षभर. पुन्हा वर्षानंतरच पुन्हा तुझी आठवण येणार. वाईट वाटलं ना, वाईट वाटलं तरी गप्प बस. एकटं वाटलं तरी रडू नको. तू देवी आहेस ना, तू देवी आहेस ना. मग असं कसं जमेल. अगं तू सर्वांना शक्ती देणारी ना. मग तुझे दुःख दाखवू नको.

नऊ दिवस झाली ना मजा, केली ना आरास, दाखवले ना प्रेम, आता काय पुन्हा? आता तेवढेच दिवस तुझे होते एवढं समज, आम्ही मात्र तुझ्या प्रसादावर वर्षभर मजेत जगतो आहोत. यानंतरच्या कवितेचं नाव आहे वंशाचा दिवा. चार मुलींच्या पाठीवर झाला वंशाचा दिवा, म्हातारपणाची काठी स्वर्गात नेणारी हवा. मुली गेल्या सासरी उडून दिव्याने दाखवली खरंच हवा. खेरड्यांनो चुप्प बसा, खेरड्यांनो चुप्प बसा, कसली औषध कसली दवा, शेत घर फुंकून टाकलं, शेत घर फुंकून टाकलं, रोज एक खेळ नवा. कोणतंच व्यसन सोडलं नाही फक्त मलिदा हवा, कोणतंच व्यसन सोडलं नाही फक्त मलिदा हवा. कलियुगाची ही थोरवी कशाला हवाय असला दिवा, कलियुगाची ही थोरवी कशाला हवाय असला दिवा. मुलीला कमी समजू नका, उजळेल दोन्ही घरचे जीवन पहा. यानंतरची कविता आहे ज्योती. सावित्री तू महान आहेस, सावित्री तू महान आहेस, ज्योतिबा सारखी साथ मिळाली, पुढे सगळेच जातात, ज्योतिबाने तुला हाताला धरून चालवली, ज्योतिबाने तुला हाताला धरून चालवली. ज्योत अंधार नाहीसा करते, तुला खरी ज्योती मिळाली, चाललीस त्या प्रकाशात, त्या प्रकाशाच्या मागे, आणि अनेकींसाठी ज्योत बनलीस. स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे, स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे, अनेकांना उजेड दिसलाच नाही, कारण त्यांच्या जीवनात ज्योती नाही, एवढी एकच खंत सतत चलत राही. सावित्री सावित्री तू खरी भाग्यवान, तुला स्वयंप्रकाशी साथ मिळाली, सावित्री तू खरी भाग्यवान, तुला स्वयंप्रकाशी साथ मिळाली. चालताना पाहून तुझे सहजीवन आज आठवण काढू किती ग बाई, तीन जानेवारी साजरी करून फक्त, तीन जानेवारी साजरी करून फक्त, तुझा आत्मा कसा आशीर्वाद देईल, तीन जानेवारी साजरी करून फक्त, तुझा आत्मा कसा आशीर्वाद देईल. रोज घडते स्त्रीची विटंबना, या देशात आमचे राज्य कधी येईल. यानंतरची कविता आहे सप्तपदी. सप्तपदी चालताना त्याच्या मागे तो कुठं नेतोय माहीत होत का, सप्तपदी चालताना त्याच्या मागे तो कुठं नेतोय माहीत होत का. विश्वासाने त्याच्या माग चाललीस देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने. अर्धांगिनी मालकीण गृहलक्ष्मी सगळ्या शुगर कोटेड कॅप्सूल, अर्धांगिनी मालकीण गृहलक्ष्मी सगळ्या शुगर कोटेड कॅप्सूल, त्याच्यामध्ये औषध कोणतं, दासी पायाची वहाण ताडणके अधिकारी. भारावलीस ना शब्दांनी आणि मंत्रांनी सुद्धा, तुला वाटलं गोड गोड स्वप्नांची माळ गळ्यात पडली माझ्या, पण खरं सांगू सप्तपदी पहिली फेरी, सप्तपदीची पहिली फेरी डोळे बांधूनच चाल ग पोरी. सप्तपदी दुसरी फेरी, सप्तपदी दुसरी फेरी, बायको नको माताच हो खरी, बायको नको माताच हो खरी. सप्तपदी तिसरी फेरी, सप्तपदी तिसरी फेरी युगायुगाचे संस्कार करी. सप्तपदी चौथी फेरी आल्या गेल्यांचे स्वागत करी, आल्या गेल्यांचे स्वागत करी. सप्तपदी पाचवी फेरी, सप्तपदी पाचवी फेरी गाठ नको असेल तर पडू देऊ नकोस दुरी, गाठ नको असेल तर पडू देऊ नकोस दुरी. सप्तपदी सहावी फेरी, सप्तपदी सहावी फेरी तो मर्द आहे तू अस्तुरी, तो मर्द आहे तू अस्तुरी. सप्तपदी सातवी फेरी, सप्तपदी सातवी फेरी त्याच्या मागेच राहा येऊ नको माघारी, त्याच्या मागेच राहा येऊ नको माघारी. बैलपोळा. वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांसाठी बैलपोळा, वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांसाठी बैलपोळा, आयुष्यभर संसारात कष्ट करणाऱ्या बायकोसाठी काहीच नाही. बैलपोळ्याला बैल रुजतो पुरणपोळी खात नाही, बैलपोळ्याला बैल रुजतो.

0: पुरणपोळी खात नाही. आजचा हा एकच दिवस फक्त त्याचा असतो बाई. मी कधी रुसू सांग, मी कधी रुसू सांग, तू कधी देणार मला पुरणपोळी? का नुसते कष्टच करून घेणार? माझा पोळा कधी येणार? मला बैला एवढे पण महत्व नाही, मला बैला एवढे पण महत्व नाही. माझे कष्ट कवडी मोल, कारण धन्याला जाणीव नाही. माझे जीवन व्यर्थ पोल, घरात राबते शेतात राबते तरी पाणी खोलच खोल. प्रेमाचा पाऊस नसला तर जमिनीत कुठून येईल ओल? प्रेमाचा पाऊसच नसेल तर जमिनीमध्ये कुठून येईल ओल? देवा देवा, यापेक्षा मला बैल करणं, देवा यापेक्षा मला बैल करणं. वर्षातून एकदा तरी मिळेल मला आयटी पुरणपोळी, आणि मी करीन धन्याचं भलं, आणि मी करीन धन्याचं भलं.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण शैलजा अंबिकर वसेकर यांच्या कथेचा आणि काही कवितांचा आनंद घेतलात. श्रोतेहो, आता मात्र कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपली या कार्यक्रमातून रजा घेते. नमस्कार.

श्रोतो, आत्ताचा पण साहित्य संस्कृती कथा आणि कविता वाचन शैलजा आंबेकर यांचं ऐकलं सहनिवेदन सुषमा कुलकर्णी यांचं.

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोतो, यानंतर ठीक 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम, तसंच FM बँडच्या 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण हे देखील आपण ऐकू शकाल.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो श्रोते हो, श्रावण महिना म्हटला की एक वेगळीच लगबग सुरू होते. सणवारांची तर रेलचेल असते. एकीकडे या निसर्गातल्या झाडा फुलांना एक वेगळाच बहर आलेला असतो. हे छान हिरवाई बघून आपलं मन तृप्त होतं. तो फुलांचा सुगंध तर सगळीकडे दरवळत असतो. मग अशा वेळेला या सणांमध्ये होणारी मजा, मस्ती आणि त्यासोबतच्या गप्पांना अक्षरशः ऊत येतो. आणि अशाच गप्पा रंगतात त्या घराघरात. तेव्हा मैत्रिणींनो श्रोते हो, तुम्हालाही उत्सुकता असेलच ना की आजच्या आपल्या आपुलकी या घरात या कौटुंबिक श्रुतिकेमध्ये नेमक्या काय गप्पा रंगल्या आहेत ते. चला तर मग ऐकूया कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. आणि यात सहभागी झाले आहेत अर्चना दिनेश, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

0: अरे
1: जी
0: अरे अरे, आज तुला झालंय तरी काय? आज एकदम उदास झालायस काय रे दादा?
1: हो ग शर्वरी, काय सांगू तुला, सुखदाची ट्रीप अजून काय संपायला मागत नाहीये. आठवडा झाला आता कोकणातून आता पुढे म्हणे गोव्याकडे गेले आहेत फिरत फिरत. म्हटलं आता फिरत फिरत घरी ये भाई एकदाची.
0: हो ना रे, सुखदा नाही इतर घरात करमतच नाहीये. आमच्या दोघींची बडबड, गप्पा, चेष्टा, मस्करी हे सगळं मिस करतेय रे मी.
1: सध्या तरी ना म्हणजे परत येण्यासाठी मला तारीख पे तारीख देते ती. एका अर्थी बरंच आहे म्हणा, थोडं फिरून येईल असं म्हणायचं होतं मला.
0: बर बर बर.
1: अगं मित्रमैत्रिणींसोबत असे दिवस सारखे येत नाहीत. बरं ऐक शर्वरी, चहा झाला का? आणि हो, माझा पेपर कुठे ठेवलायस?
0: अरे काय हे दादा, कमालच आहे तुझी. अरे तुझ्या हातातच आहे हा काय?
1: अरे हो की, अच्छा अच्छा अच्छा अच्छा म्हणजे सकाळपासून मी पेपर हातात घेऊन शोधत फिरतोय. हे कसं झालं माहिती का? काखेत कळसा आणि गावाला वळसा.
0: वा वा वा. पण एक सांगू का, ही तुझी सवय आहे ना ती काही नवीन नाही.
1: माहिती आहे,
0: लहानपणी तू एखादी वस्तू शोधायला घर भर फिरायचास आणि शेवटी ती तुझ्याच जवळ सापडायची.
1: काय काय शर्वरी, तू इथे आली असती म्हणजे माझ्या जुन्या चुका शोधायला आली आहेस का?
0: नाही नाही. अरे सुखदा नाहीये ना म्हणून तुला

0: जन्मत नसणार याची खात्री होती, म्हणून तुला पिडायला आलेले आहे.
1: अगदी अगदी अगदी, रोहितला पिटणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच, असं तू लहानपणी म्हणायचीस, ते विसरलेलो नाहीये मी अजून.
0: असू दे असू दे. बर, सुखदा कधी येणार आहे, काही म्हणाली का?
1: हे बघ, काल मी तिला फोन केला होता.
0: हा,
1: तिथे इतकं छान आहे की तिला इथे यावंसच वाटत नाहीये म्हणते. अगं, फिरतायत मस्त ते लोक, फोटो पाठवत आहेत वर, कुठेतरी समुद्र किनारी वगैरे बसल्या होत्या सगळ्या जणी.
0: छान छान, मस्तच केलं तिने हे. आपण स्वतःसाठी, मित्रांसाठी वेळ काढायला हवा, हो की नाही?
1: पण गंमत बघ, सुखदा मैत्रिणींबरोबर फिरायला गेली आणि मला पहिल्यांदा जाणवलं की आपण म्हणजे मोठं झाल्यानंतर मित्रमैत्रिणींसाठी किती कमी वेळ देतो, नाही का?
0: हो ना, कारण आयुष्य व्यापून टाकतं आपल्याला. नोकरी, घर, जबाबदाऱ्या, मुलं, आजारपण, पैसे, आणि मग मित्रांसाठी वेळ काढणं ही तर एखादी नंतर करायची गोष्ट आहे असं वाटायला लागतं.
1: म्हणजे वेळ मिळाला की भेटू असं म्हणता म्हणता किती वर्ष जातात आणि वेळ काही मिळतच नाही शेवटपर्यंत.
0: आणि मग अचानक एखादा जुना फोटो हातात पडतो आणि वाटत, अरे आपण याच्या किती जवळचे होतो, नाही का?
1: खरे, फोटोवरून आठवला, काल तुम्हाला एक फोटो पाठवला होताच बघ तो.
0: कोणता रे?
1: आपल्या शाळेतला ग.
0: त्याच्यात तू, मी आणि
1: ती स्वाती.
0: बरोबर.
1: किती वर्ष झाली तिला भेटून.
0: खूप.
1: आपण तिला कधी शेवटचं भेटलो होतो का, आठवते तुला?
0: मलाही काही नेमकं आठवत नाही, पण खूप वर्ष झाली हे नक्की.
1: आणि गंमत म्हणजे त्यावेळी काय वाटायचं माहितीये, की आयुष्यभर आपण असेच मित्र राहणार, भेटणार.
0: तेव्हा मैत्री टिकवण्यासाठी काही ठरवावं लागत नव्हतं.
1: तर काय, शाळा सुटली की भेटायचं रोजच्या रोज, सुट्टीमध्ये सुद्धा भेटायचं, एखाद्याच्या घरी जायचं, मैदानात खेळायचं, काही कारण असं नसायचं ग.
0: कारण मैत्रीचं कारण असायचं.
1: हो, आज मात्र भेटायला कारण लागतं, नाही का?
0: आणि वेळही.
1: खरंच शर्वरी, आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात, पण त्यातले मित्र किती आहेत?
0: हा प्रश्न हल्ली खूप महत्वाचा झालाय दादा.
1: का सांग.
0: कारण जगभरात मैत्री कमी होत चालली असं दिसतंय. अगदी, याला एक नावही दिलं गेलंय.
1: काय?
0: फ्रेंडशिप रिसेशन.
1: हो, फ्रेंडशिप रिसेशन. आर्थिक मंदीचं ऐकलं होतं, पण मैत्रीत सुद्धा मंदी असते. काहीतरी नवीनच ऐकतोय मी.
0: अरे हो, त्याचं झालंय असं की आर्थिक मंदीमध्ये व्यवहार कमी होतात, तशीच माणसांमधली जवळीक कमी होतीये.
1: पण आज तर आपण आधीपेक्षा जास्त जोडले गेलेलो आहोत. फोन आहे, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, किती माध्यम आहेत.
0: तू बरोबर बोलतोय दादा, जोडलेले आहोत पण जवळ आलोय का?
1: हा, जोडलेलो आहोत पण जवळ आलोय का? खरंच हा विचार मी काही केला नव्हता शर्वरी.
0: फोन मध्ये शेकडो नावं असतात, सोशल मीडियावर कित्येक लोक असतात, पण एखाद्या रात्री मन खूप अस्वस्थ असेल तर आपण कुणाला फोन करणार, सांग बघू.
1: खरे खरे खरे, प्रश्न अवघडच आहे
0: म्हणूनच. अरे, बेल वाजले दाराची.
1: या वेळेला कोणाला असेल ग?
0: ते दार उघडल्यावरच कळेल.
1: तू चिडवायची एकही संधी सोडू नकोस मला.
2: आत येऊ का?
1: अरे स्वाती.
0: अरे देवा स्वाती.
2: काय झालं, भूत पाहिल्यासारखे काय बघताय दोघं?
1: अगं, तू इथे कशी काय?
2: काल शर्वरीनी तो जुना आपला फोटो पाठवला, फोटो पाहिला आणि मग बराच वेळ बसून राहिले.
0: आणि
2: वाटलं फोटो मध्ये आपण तिघं इतके जवळ आहोत, मग आयुष्यात एवढे दूर का?
1: अच्छा, म्हणून आलीस तर. वा, वा, वा, वा.
2: विचार केला, मैत्रीची सुरुवात करण्यासाठी कदाचित पुन्हा एकदा बेल वाजवावी लागते.
0: वा वा वा.
1: पण आधी सांग, तू इतकी वर्ष कुठे होतीस स्वाती?
2: तुमच्या सारखीच. अरे, आयुष्य जगत होते, काम, घर, मुलं, जबाबदाऱ्या, आणि मध्ये मध्ये वाटायचं की तुम्हा दोघांना फोन करावा, मग विचार करायचे आता नको, नंतर करते.
0: आणि ते नंतर कधी आलंच
2: नाही.
1: सुखदा असती ना तर तिला आज खरंच खूप आनंद झाला असता. बरं का स्वाती, ती ट्रिप वर गेलीये.
2: अरे वा, किती मस्त ना.
1: मैत्रिणींबरोबर फिरतीये आपली आणि मी आपला एकटे एकटाच घरात.
0: असो असो असो, खरंच, कारण मैत्रीसाठी वेळ काढणं ही आता चैनीचीच गोष्ट ठरली आहे.
1: कसं बरोबर बोललीस अगदी, कधी नव्हे ते.
0: मी काल एक रिपोर्ट वाचत होते अमेरिकेतल्या लोकांमध्ये जवळच्या मित्रांची संख्या किती कमी होतीये याबद्दल. 1990 आसपास माझा एकही जवळचा मित्र नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सुमारे 3% होतं. आता ते जवळपास 12% पोहोचलंय.

0: बापरे, म्हणजे चक्क चौपट झाली
1: हो
0: मैत्रीची
1: ना?
0: ही सगळी प्रमाणबद्धता.
2: हो, आणि 10 किंवा त्याहून अधिक जवळचे मित्र असणाऱ्यांचं प्रमाणही खूप घटलंय.
1: म्हणजे काय, ओळखी वाढतायत आणि जवळचे मित्र कमी होत आहेत.
2: अगदी. आणि हे फक्त अमेरिकेपुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये बर का. आपल्या शहरांमध्ये बघा, आपण रोज कितीतरी लोकांना भेटतो, ऑफिस, सोसायटी, जिम, कॅफे, कार्यक्रम, पण त्यापैकी किती लोकांशी आपण खरंच मनापासून बोलतो.
0: हो ना, पूर्वी लोकलमध्ये 2 अनोळखी लोक बाजूला बसले तरी एखाद्या विषयावर गप्पा अगदी सहज सुरू व्हायच्या.
1: आता दोघेही मोबाईल मध्ये बघत बसतात.
2: आणि सगळ्यात गंमत म्हणजे गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
0: हे मात्र खरं, गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
1: कधी कधी एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेलो की आजूबाजूला शेकडो लोक असतात, पण आपण कोणाशीच बोलत नाही,
2: कारण अनोळखी व्यक्तीशी बोलायची सवयच कमी झालीय.
0: हो, आणि कदाचित थोडी भीती सुद्धा वाटते.
1: स्वाती, तू म्हणालीस ना मैत्री कमी होतीये, त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो म्हणतात.
0: एकटेपणा किंवा सामाजिक तुटलेपणा यांचा हृदयरोग, मानसिक आरोग्याच्या समस्या, संज्ञानात्मक क्षमतेमध्ये घट आणि प्रसंगी अकाली मृत्यूच्या जोखमीशी संबंध असल्याचं संशोधनातून दिसून आलेलं आहे.
2: म्हणजे मित्र असणं ही फक्त भावनिक गरज नाही.
0: नाही,
1: बात नाही.
0: मजबूत सामाजिक संबंध हे आरोग्यासाठी सुद्धा महत्वाचे असतात. काही अभ्यासांमध्ये दीर्घकाळ समाजापासून तुटलेपणाच्या परिणामांची तुलना दिवसाला 15 सिगरेट्स ओढण्या इतक्या धोक्याशी करण्यात आलेली आहे.
2: बापरे, किती भयंकर आहे हे.
1: आणि म्हणूनच हॉवर्डचा जवळपास 80 वर्षांचा अभ्यास खूप महत्वाचा वाटतो. इतकी वर्ष लोकांच्या आयुष्याचा मागोवा घेतल्यानंतर एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आली, फक्त पैसा, यश किंवा प्रतिष्ठा नव्हे तर चांगली जवळची नाती माणसाला अधिक आनंदी आणि निरोगी ठेवतात.
0: म्हणजे आपण आयुष्यभर कमाई करत राहतो, पण खर तर जपायचं काही वेगळंच असत नाही का.
1: पैसा कमी जास्त होतो, पद बदलतात, घर बदलतात, शहर बदलतात, पण संकटाच्या वेळी मी आहे असं म्हणणारा मित्र असेल तर माणूस सावरतो.
2: आणि तो मित्र नेहमीच आपल्याशी सहमत असेल असं मात्र नाही.
0: अगदी
2: खरा मित्र कधी कधी आपल्याला आपली चूकही सांगतो, कारण त्याला आपल्याला खुश करण्यापेक्षा आपल्यासाठी खरं काय चांगलंय याची काळजी असते.
0: तुला आपले शाळेतले दिवस आठवतात का ग स्वाती?
2: कोणते? तू मला सायकलवरनं पाडलं होतस ते.
0: तू विषय आता कशाला काढतीस तू?
1: का काढू नये, मला सगळं आठवते. रोहितने शर्यत लावली होती, तू म्हणालीस सुद्धा की मला सायकल नेट चालवता येत नाही, पण याला कुठे ऐकायचं होतं.
0: अगं, पण स्वतःच म्हणाली होती की मी चालवते.
2: हो, पण मला माहित नव्हतं की तू एवढ्या जोरात चालवशील.
1: आणि मग तिघं घरी आलो तेव्हा आईने आधी तुझ्या गुडघ्यावर औषध लावलं आणि मग रोहित दादाची चांगलीच धुलाई केली.
0: ती
1: ही साबणाशिवाय मशीन मध्ये न टाकता.
2: किती वर्ष झाली नाही या गोष्टीला?
0: नेमकं आठवत नाही किती वर्ष, पण 20-25 तरी झाली असतील.
2: पण आठवण मात्र अजून ताजी आहे नाही.
1: म्हणूनच मित्र म्हणजे संपत्ती.
0: हो, बँकेत ठेवलेल्या पैशांवरती व्याज मिळतं, तसं मित्रांच्या आठवणींवर आयुष्यभर आनंद मिळतो.
2: आणि ती संपत्ती वाटली की कमी होत नाही.
0: पण आजच्या काळात ना आणखी एक गोष्ट जाणवते, म्हणजे लोकांना एकटं राहण्याची सवय लागतीय.
1: सवय की व्यसन,
2: दोन्हींच्या मध्ये कुठेतरी सतत स्वतःच्या जगात राहणं, कुणाला भेटायची गरज नाही असं वाटणं, फोनवर सगळं मिळतंय असं मानणं, हळूहळू एकटेपणा आरामदायक वाटायला लागतो.
0: आणि मग माणूस बाहेर पडतच नाही.
2: हो, पण एकटं राहणं आणि एकटेपणात अडकणं वेगळं आहे. स्वतः सोबत वेळ घालवणं ही सुंदर गोष्ट आहे, पण आपल्याला कोणाचीच गरज नाही असं वाटायला लागलं तर तिथे मात्र धोका आहे.
1: कारण माणूस मुळात सामाजिक प्राणी आहे.
2: आणि म्हणूनच आता काही विद्यापीठांमध्ये मैत्री हा अभ्यासाचा विषय झालाय. स्टॅनफोर्ड मध्येही निरोगी मैत्री कशी निर्माण करावी आणि कशी टिकवावी यावर अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय.
0: वा वा वा, म्हणजे भविष्यात मैत्री कशी करावी हे सुद्धा शिकावं लागणार. तर
1: आपल्याला शिकायची काय गरज, आपल्याला तर हे माहीतच आहे.
0: हो, कारण मित्र मिळवणं म्हणजे फक्त लोकांना भेटणं नाही, मित्र टिकवणं म्हणजे वेळ देणं, ऐकणं, क्षमा करणं, गैरसमज दूर करणं आणि पुन्हा पुन्हा पुन्हा भेटत राहणं. बरं, आता ऐका, राष्ट्रीय क्रीडा दिन जवळ आलेला आहे.
1: हो, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस, त्यांच्यामुळेच हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो.
0: ध्यानचंदजी म्हणजे

0: हॉकी आणि हॉकी म्हणजे ध्यानचंदजी असं एक समीकरणच झालं होतं नाही का?
1: हो ना, त्यांच्या खेळाबद्दल इतक्या कथा ऐकल्या आहेत, चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला जणू चिकटूनच राहायचा असं म्हणतात, म्हणून त्यांना हॉकीचा जादूगार असं म्हटलं जायचं.
0: पण मला त्यांच्या गोष्टीतला आणखी एक भाग महत्वाचा वाटतो. त्यांचा खेळ फक्त वैयक्तिक कौशल्याची गोष्ट नव्हती, तर हॉकी हा संघाचा खेळ आहे. मैदानावर एकट्याने कितीही चांगलं खेळलं तरी संघाशिवाय विजय मिळत नाही.
2: म्हणजे खेळातूनही मैत्रीचा धडा मिळतो.
1: हो ना, मैदानावरचा साथीदार म्हणजे फक्त टीममेट नसतो, तो आपला बेस्ट बडी असतो, कारण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा लागतो.
0: आणि तो विश्वास म्हणजे मैत्रीचाच एक प्रकार आहे. खेळामध्ये तुम्ही एकमेकांना संधी देता, चुका झाल्या तर पुन्हा उभं करता, एकमेकांसाठी धावता, म्हणजे मी पेक्षा आपण महत्वाचं होतं तिथे.
2: आज आपणही तसंच काहीतरी विसरलोय का?
1: कदाचित. आपण सगळं मी आणि माझं आयुष्य या भोवती बांधतोय,
2: आणि मैत्री मात्र आपलं मागते.
0: ध्यानचंदजींचा काळ वेगळा होता ग, मैदानं वेगळी होती, साधनं वेगळी होती, पण खेळाची भावना मात्र आजही तशीच आहे बरं का.
1: मेहनत, शिस्त, संघ भावना आणि एकमेकांवरचा विश्वास.
2: आणि हरलात तरी पुढच्या दिवशी पुन्हा मैदानात उतरायचं.
0: तर हे मैत्रीत सुद्धा लागू होतच की?
1: हो, तर एखाद्या मित्राशी भांडण झालं म्हणून मैत्री संपवायची नाही, कधी कधी पुन्हा पुन्हा कधी कधी पुन्हा सुरुवात करावी लागते.
2: मी आज इथे आले ते त्याच्याच साठी.
0: अच्छा, म्हणजे तू फक्त आमच्या दारावरची घंटी नाहीस तर जुन्या मैत्रीला नवीन उजाळा ठरलीस.
2: हे वाक्य जरा जास्तच जड झालं नाही का?
1: असो, पण रोहित दादा कधी कधी असं फार छान बोलतो.
0: कधी कधी काय?
2: हो, म्हणून आजचा दिवस लिहून ठेवायला हवा, आज रोहित काहीतरी छान बोलला म्हणून.
1: हात आपण एक ठरवूया.
0: काय काय काय?
1: आपण पुन्हा हरवायचं नाही.
0: म्हणजे
1: महिन्यातून एकदा भेटू, मोठा कार्यक्रमच करायला हवा असं काही नको. एखाद्या दिवशी साधं जेवण, फेरफटका, एखादा सिनेमा बघायला जाऊ किंवा नुसत्या गप्पा मारू.
2: आणि काय करायचं?
1: एकमेकांना फोन करायचा, मेसेजवर काय म्हणतोस असं लिहून मैत्री निभवायची नाही.
0: चालतंय की?
1: आणि सुखदा परत आली की तिलाही सांगूया.
2: नक्की, तिच्या ट्रिपनी आपल्याला एक चांगली आठवण करून दिली. मैत्रिणींना भेटण्यासाठी सुट्टी घेणंही आवश्यक आहे.
0: आणि कधी कधी जुन्या मित्रांना भेटण्यासाठी सुट्टीची गरज नसते,
2: फक्त दारापर्यंत यायची हिम्मत करावी लागते
1: आणि फोन करण्याची.
0: हो. अरे, अवघ, सुखदाचा मेसेज आलाय ग.
1: वा वा वा, काय म्हणतेय?
0: ती म्हणतेय की हा, ट्रिप वरून लवकर परत येते आहे. घर स्वच्छ करून ठेव. हो, आणि माझ्या अनुपस्थितीत घरात काही गोंधळ करू नकोस. बघितलंस कशी लिहिते ही?
2: म्हणजे रोहित, तुझं काही खरं नाही आता.
1: हो, तर आता तुझी काही खैर नाही. हा,
0: हो, तर आता मला घर स्वच्छ करून ठेवावंच लागणार.
1: नाही तर लहानपणी आई तुझी धुलाई करायची, आता सुखदा करेल इतकं.
2: ऐका ना, आपण तिला आपला फोटो पाठवूया.
0: चालेल, पण त्यासाठी आधी फोटो काढावा लागतो.
1: चला चला चला, लगेच काढूया.
2: पण फोटो काढून झाला की फोन लगेच खाली ठेव, नाहीतर पुन्हा जाशील सोशल मीडियाच्या जगात आणि आम्हाला विसरशील.
1: हो, हा क्षण आणि ही वेळ महत्वाची आहे. सोशल मीडिया नेहमीचाच आहे.
0: थांबा, मी काढतो फोटो. क्लिक,
2: काढला.
0: हा फोटो मी लगेच सुखदाला पाठवतो.
2: आणि खाली काय लिहिणार?
0: तू ट्रिप वर गेलीस तर आम्ही सुद्धा आमच्या मैत्रिणीला भेटलो.
1: छान आहे.
0: आणखी एक ओळ लिहितो.
2: काय रे?
0: काही माणसं आयुष्यातून दूर जातात पण मनातून नाही,
1: आणि त्यांना पुन्हा जवळ आणायला फार काही लागत नाही.
0: फक्त एक फोन,
1: एक भेट
2: आणि थोडीशी आपुलकी.
1: अगं स्वाती, चल आपण निघूया का आता?
0: अगं इतकी काय घाईये, थांबा जरा.
2: नको नको, आम्ही निघतो, सुखदा आल्यावर पुन्हा येऊ.
0: अरे, आलात काय, चाललात काय?
1: आता गेलो नाही तर तू आम्हाला घर साफ करायला लावशील.
2: हो ना, आम्हाला कामाला लावून तू बसशील पेपर वाचत आणि चहा पित, आणि म्हणशील तो बघा तिकडे कचरा राहिलाय.
1: हो ना, त्यापेक्षा तूच कर, आम्ही आपल्या जातो कशा.
0: अरे यार, माझ्या पूर्ण प्लॅनला तुम्ही पाण्यात घातलं एकदम.
1: तुझ्या मनात काय चाललंय ते मला नीट कळतं बरं का रोहित दादा.
2: आणि मलाही, आता पळतो आम्ही, तू कर साफसफाई.
1: हागे झाडू आणि लाग कमाला. बाय बाय.
0: अरे यार, नसतेस घरी तू तेव्हा.

श्रोते हो, आत्ताचा पण ऐकत होतात कौटुंबिक श्रुती का आपुलकी या घरात. याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते अर्चना दिनेश, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

श्रोते हो, एकदा एका साधारण सभागृहामध्ये ध्यानधारणेचा एक वर्ग सुरू होता आणि त्या वर्गात वेगवेगळ्या वयाची वेगवेगळ्या स्तरांमधली माणसं एकत्र जमलेली होती. कोण असतील ती माणसं? तर शिक्षक होते, विद्यार्थी होते, डॉक्टर्स होते, पेशंट्स होते. एवढंच नाही तर या सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, गुन्हेगार आणि गुन्ह्यांचे बळी असे सगळेजण एकत्र मेडिटेशन करत होते. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण मी काही एखादी काल्पनिक किंवा रचलेली गोष्ट सांगत नाहीये. जगाच्या इतिहासात योग किंवा मेडिटेशन साधनेच्या इतिहासात घडलेली ही एक खरी घटना आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजलिसमध्ये. पण असं घडलंच कसं आणि का, पुढे काय झालं हे सगळं जाणून घ्यायचंय ना, मग त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर

0: आत्मिक शांती आणि शांतीपूर्ण जीवनासाठी कार्य करणारे मंदार आपटे आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी इथे हजर आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे FM गोल्ड वाहिनीवरती.
1: नमस्कार. तुझं हे बोलणं आणि तुझं इंट्रोडक्शन ऐकून माझ्या आयुष्यात 7 वर्ष मागे गेलो आणि ती रूम मला अशी दिसली.
0: अरे वा.
1: सो रिअल लाईफ मधले टॉम आणि जेरी समोर होते.
0: आणि त्यांच्याबद्दल नक्की काय घडलं, त्या घटना कशा घडत गेल्या, हे सगळं कुठून सुचलं आणि त्याच्या नंतर त्याचे रिझल्ट काय आले, त्याचे परिणाम काय होते, हेही सगळं आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. पण कसं होतं ना, दरवर्षी 21 जून अर्थात जागतिक योग दिवस जवळ आला की आपल्याला आपल्या भारतीय परंपरेतून आलेली संतुलित जीवनशैली, जी भारताने जगाला दिलेली देणगी आहे, हे सगळं आपल्याला तेवढ्या काळापुरतं आठवतं आणि मग पुन्हा आपल्या रोजच्या रहाटगाडग्यामध्ये आपण हे सगळं विसरून जातो. पण तुम्ही स्वतः अमेरिकेत राहत असताना सुद्धा, म्हणजे एका नामांकित कंपनीमध्ये तुम्ही नोकरी करत होतात, उच्च पदस्थ होतात, आणि अमेरिकेतलं जे सगळ्यांना वाटतं अर्थात तर तसं उच्च असं राहणीमान अनुभवत असताना सुद्धा मेडिटेशनचं महत्व, ध्यानधारणेचं महत्व तिथल्या लोकांना सांगावं, याच्या मागचा उद्देश काय होता आणि प्रेरणा काय होती?
1: सो दुसऱ्यांना शिकवायच्या आधी पहिली गोष्ट झाली की मला माझ्याच संस्कृतीमध्ये हे योग, धारणा, ध्यान, समाधी हे सगळं आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती. कारण लहान असताना आम्ही क्रिकेट खेळायचो.
0: बर.
1: आई सांगायची योगा क्लासेसला जा. मुंबईमध्ये वाढलेला, शिवाजी पार्कला, अभ्यासात चांगला असलेला, 12वीत चांगले मार्क, रूपा रेल, मग चांगले मार्क म्हणून UDCT, या ज्या ट्रॅकमध्ये मी होतो आणि मला असं वाटायचं की यार थोडा मेहनत करेगा, टेक्निकल कॉम्पिटन्स आहे, सगळं होऊन जाईल. पण जेव्हा मी अमेरिकेत पोचलो, तिकडे पण अगेन शिक्षणात पेट्रोलियम इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं, टेक्निकल कॉम्पिटन्स वाढला, म्हणून शेल नावाच्या छोट्या कंपनीमध्ये रिसर्च लॅबमध्ये सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळाली. हे सगळं टेक्निकल कॉम्पिटन्सवर होतं.
0: बरोबर.
1: आणि 2001 जो 9/11 घटना झाली तिकडे, त्याच्या एक आठवड्यानंतर प्लेननी मी नायजेरियाला गेलो, माझ्या पहिल्या इंटरनॅशनल बिझनेस ट्रिपवर.
0: बर.
1: नायजेरियामध्ये. आणि माझ्यावर एक मॉब अटॅक झाला. आम्ही 3 पेट्रोलियम इंजिनियर्स नायजर डेल्टा म्हणून जी जागा आहे तिकडे ऑइल फील्डवर काम करत होतो. पूर्ण गावच्या गाव अशा तलवारी आणि सुरे आणि काठ्या वगैरे घेऊन असं आमच्या अंगावर धावून आलं. पहिलं मिनिट किंवा क्षण मला वाटलं की काय होत आहे, मूवीतला सीन दिसत होता. नंतर कळलं की ते आमच्यावर अटॅक करायला येत आहे. आणि बॉलिवूड पिक्चर आपण बघितलेले असते त्यामुळे पटकन कळलं की बॉस. आणि मी माझ्या टीममेट्सना सांगितलं भागो. आणि तिथे नायजेरियन मिलिटरी ट्रक उभा होता, कारण ऑइल एक्झिक्युटिव्हना सगळे किडनॅप करतात असं होतं तिकडे. म्हणून आमच्या बरोबर तो मिलिटरीचं वाहन होतं. मग तिथपर्यंत आम्ही धावत धावत गेलो, मिलिटरी ट्रक मध्ये बसलो आणि पळालो. बाल बाल बच गे असं 2001 माझं झालं. 2-3 दिवस तिकडे नायजेरियामध्ये मला झोप तर आली नाहीच, पण ते सगळे जे झालेलं त्याचे फ्लॅशेस येत बसले. आणि मग असं सगळं झालं की कामात लक्ष लागत नाही, म्हणजे कोणी बोलत असेल तरी आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, आपलं काहीतरी वेगळंच मनात चाललेलं असतं. तर त्या 3-4 दिवसात असं आतनं हादरायला झालं की पेट्रोलियम किंवा पंप किंवा कॉम्प्रेसर हा बिघडला तर ते फिक्स करायला मला शिकलोय मी. पण सिस्टम जेव्हा मी असतो आणि मी जेव्हा बिघडतो तेव्हा मला कसं फिक्स करायचं, ह्याचं ट्रेनिंग नव्हतं काही. आणि मी हे सगळं, माझे आई बाबा मुंबईत राहतात, तिथून फोनवर पण कोणाला सांगितलं नाहीये, कारण हे सांगणार कसं असं काय होतंय. आणि तेव्हा तर 2001 काउन्सेलिंगचा पण ट्रेंड नव्हता की अरे काउन्सेलिंगला जा. ह्याला म्हणतात पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस. ट्रॉमा झालेला असतो पण तो विसरत नाही आपण. सो ह्याच्या अनुषंगाने मी ह्युस्टनला परत गेलो आणि 2-3 बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या. मूवीज, वेकेशन वर जा, समुद्रावर जाऊन बसा, पुस्तक वाचा, माइंड डिस्ट्रॅक्ट करायला.
0: बर.
1: पण हे जात नाही असं. त्यामुळे माझ्या एका खूप चांगल्या मित्राने सांगितलं की प्राणायाम ध्यान काय नाही शिकत तू, म्हणून मी आर्ट ऑफ लिव्हिंग नावाचं जी संस्था आहे त्या वर्कशॉपला रजिस्टर केलं ह्युस्टनमध्ये 2002. आणि माझे टीचर्स 2 अमेरिकन होते, हजबंड वाईफ. आणि मी काही एनलाइटनमेंट साठी किंवा मला मुक्ती मिळेल ह्याच्यासाठी गेलो नव्हतो. मी गेलो होतो की मला झोप चांगली येईल. आणि 6 दिवसांचा वर्कशॉप मी केला.

0: तिकडे एक सुदर्शन क्रिया नावाची प्रक्रिया शिकवतात,
1: हो
0: आणि त्या दिवशी शिकल्यानंतर मी एकदम मस्त झोपलो
1: वा
0: आणि हे 6 दिवस होत गेलं. आणि तेव्हा मला वाटलं की अरे हे आधी का नाही शिकलो आपण, कारण इश्यूज बरेच असतात ना, एक्झामचं टेन्शन किंवा कॉलेजमध्ये अरे गर्लफ्रेंडनी नाही म्हटलं किंवा वॉट एव्हर, एवढ्या अमेरिकेत जाऊन राहणं एकटं त्याचं अँग्झायटी. पण हे मला शिकल्यानंतर असं वाटलं की यार हे तो अच्छा आहे. माइंड ऑफ कसं करायचं हे मी शिकलो, कारण मन जर आपलं स्थिर नसेल किंवा क्लिअर नसेल तर आपले डिसिजन्स पण मे बी लेटर ऑन आपल्याला त्याच्याबद्दल पश्चाताप होतो की अरे यार चॅ चूक झाली. सो ते सगळं मी जुळवत गेलो. मला ज्या नॉलेजनी पोस्ट ट्रॉमा स्ट्रेसमधनं बाहेर आणलं होतं ते आता मी शिकवायला इच्छा होती माझी, आणि अशा लोकांना शिकवायची इच्छा होती की ज्यांना PTSD आहे. सो 2003-04 मध्ये मी हे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम केला आणि त्याच्यात बरंच काय काय शिकायला मिळालं, पतंजली योगसूत्र, नारद मुनींची भक्तिसूत्र, अष्टावक्र.

0: त्यांनी शिकवली. तर जनक राजा जेव्हा विचारतो प्रश्न की रियालिटी काय आहे, खरं काय आहे, त्याचं उत्तर त्याला कोणीच देत नाही. मग शेवटी अष्टावक्र म्हणजे आठ ठिकाणी वक्र असणारे एक साधू येतात आणि ते त्याला हे गीता सांगतात आणि त्याचं कल्याण होतं. पण मला असं वाटलं की अरे जनक तर राजा होता, पण त्या गीतेमध्ये आणि या गीतेमध्ये फरक मोठा आहे की एका ठिकाणी अर्जुन लढाई सोडून हिमालयात जायचं म्हणत होता आणि इथे तर जनक राजा होता, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती त्यांनी आणि हा रिस्पॉन्सिबिलिटी सोडून चालला होता. तर त्याला गीता जी शिकवली अष्टावक्र ऋषींनी आणि कृष्णानी ती वेगळी होती, कारण स्टार्टिंग पॉईंट वेगळा होता. सो तिथे मी कनेक्ट केलं की अरे हे सगळं तर लीडरशिप डेव्हलपमेंटमध्ये आलं पाहिजे. म्हणून माझा कल 2004 पासून असा आहे की जगात जर चांगलं व्हायला हवं असेल ना, तर जो लीडर असतो, म्हणजे जो पॉलिटिशियन असू दे किंवा बिझनेस सीईओ असू दे किंवा घरी आई बाबा पण लीडर असतात ते असू दे, त्यांच्या माइंडमध्ये पीस हवं. आणि मग त्या ह्याने प्राणायाम योगा हे टूल्स आहेत. जसं आपण सकाळी उठून ब्रश करतो, पहिल्यांदा आपण जेव्हा ब्रश करायला शिकलो तेव्हा आईने एक काडी टाकली आणि आपण असं आम्हाला नको तोंडात काहीतरी असं, मग आईने आपल्याला थोडं फसवलं ना की अरे ढग बघ ई कर. जोपर्यंत आपल्याला त्याचा अर्थ कळला नाही की अरे दात घासणं चांगलं आहे माझ्यासाठी, तोपर्यंत आपल्याला एक गुरु लागला जो आपल्याला हात पकडून आपले ब्रश करायचा. हे आपण का करतो आता, घराच्या बाहेर निघायच्या आधी आपण ब्रश सगळे करतो, त्याच्यात आपल्याला काही आनंद मिळत नाही. तुला आनंद मिळतो का? नाही.
1: ती गरज आहे,
0: गरज आहे, पण ती मेकॅनिकल झालंय आता. तू चेहऱ्याकडे बघतेस आरशात, चूळ भरते दोनदा तीनदा आणि मग तू कामाला जातेस. तो ही जी ऍक्ट आहे 5 मिनिटाची वडेवर ब्रश करण्याची, ती आपण का करतो? कारण आपल्याला असं वाटतं की जर हे केलं नाही घाण वास येईल, मग माझे कोणी जवळच येणार नाही माझ्या आणि मला डेंटल डिके होईल मे बी केलं नाही तर. सो डेंटल हायजीन साठी आपण करतो 5 मिनिटं करतो. मेंटल हायजीन साठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही. तर तुम्ही घरात फ्रीज आणला, टीव्ही आणला, व्हॉटएव्हर फोन आणला, ते चोरून घेऊन जाऊ शकतो ना ते धन. पण इनर पीस ह्याला जे टूल्स लागतात ते चोरी कोणी करू शकत नाही ना, ते तुझी असतात, म्हणून त्याला साधना म्हणतात. सो ही 5 मिनिटाची जर आपण साधना केली स्टार्टिंगला की बाबा रात्री ना झोपायच्या आधी मी शांत बसणार आणि मनात कोणाबद्दलही वाईट विचार ठेवणार नाही, माझ्याबद्दलही नाही ठेवणार, नो रिग्रेट, नो ब्लेम, नो गिल्ट, अशी 5 मिनिटाची जर आपण साधना ठेवली तर झोप पण चांगली लागेल आणि झोप चांगली लागली की प्रकृती पण चांगली होईल. सो योगा दिवस हा जो आपला June 21 आहे तो फक्त काय योगा मॅटवर नाही आहे, तर योगा म्हणजे एक मेंटल एक्सरसाइज आहे खरा, की मनाला कसं जिंकायचं. तिथे प्राणायाम विद्या आणि ही सुदर्शन क्रिया जी प्रॅक्टिस आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वर्कशॉपमध्ये शिकवतो त्याचा मला प्रचंड फायदा झालाय. दुसऱ्यांना शिकवायच्या आधी आपण आपल्यावरच ह्या प्रॅक्टिसेसचा यूज करूनच मग दुसऱ्यांना काही शिकवू शकतो अशी माझी भावना आहे.
1: खरं तर तुमच्या या प्रवासातले प्रत्येक टप्पे हे आम्हा सगळ्यांना श्रोत्यांना सुद्धा थक्क करणारे आहेत आणि नेमकं पुढे काय घडलं याबाबतची उत्सुकता आम्हा सगळ्यांना आहेच.
0: 2004 मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर झालो आणि जसं सांगितलं की ज्यांना पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस आहे त्या लोकांना मी शोधून शिकवायला माझा वेळ द्यायचो.
1: बर.
0: म्हणजे नोकरी शेलमध्ये होती, पाईपलाईन डिझाईन करत होतो. संध्याकाळी आणि सॅटर्डे संडेजना मी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये ज्यांना इम्पॅक्ट झालाय अशा बायकांना जाऊन शिकवायचो एनजीओमध्ये. मग 2009 अमेरिकेत दर 22 मिनिटाला सुईसाईड व्हायचा. अमेरिकन सोल्जर जो इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लढाई लढून येतो तो पोस्ट ट्रॉमा स्ट्रेसनी यायचा आणि बेसिकली मेंटल डिझीज आहे ना. इतकं मोठं तेव्हा झालेलं आहे की अमेरिकन सोल्जर परत आल्यानंतर जास्ती मेले, इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लढाईमध्ये नाही मेले एवढे. सो असल्या लोकांना मी प्राणायाम विद्या शिकवायचो आणि असे हजारो मी सोल्जर्स बरोबर टाइम स्पेंड करून त्यांच्या फॅमिलीजना पण शिकवले. तर 2009 ना एक सोल्जर आणि त्याची बायको मला कडक मिठी मारली त्यांनी आणि मला म्हणाले, मंदार माय हजबंड स्लेप्ट लाईक अ बेबी यस्टरडे, काल माझा नवरा लहान बाळासारखं

0: का झोपला.
1: ओहो.
0: तू इतके वर्ष कुठे होतास? म्हणजे मला जे नायजेरियामध्ये झालेलं तेच ह्याला होत असणार की झोप नसेल मिळत. लाईक हे मोमेंट्स एकदम असे ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतात ना, की आपण आपल्यालाच विचार करतो की यार क्या कर क्या रहा हूं मैं, लाईफमध्ये काय करतोय आपण. हा एक तो मोठा प्रसंग होता माझ्यासाठी.
1: बर.
0: मला माझा मॅनेजर म्हणाला की हे तू काम बाहेर करतोय, तू शेलमध्ये का नाही शिकवत?
1: अच्छा.
0: तर मी म्हटलं शेलमध्ये? तर तो म्हणाला की हे बा, आपण जेव्हा रिसर्च किंवा इनोव्हेशन करतो तेव्हा फेलियर तर बरोबर येतच, आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंगमध्ये फेलियरला प्रसंगाला कसं डील करायचं हे कुठे शिकवलं जातं? तो इंजिनियरचा इगो जो असतो तो फेलियर ॲक्सेप्ट नाही करत. सो तू तुझं प्राणायाम ध्यान असं चॉकलेट सारखं सजव आणि त्याला रॅपर घाल, हाऊ टू बी मोर क्रिएटिव्ह, हाऊ टू बी मोर इनोव्हेटिव्ह, हाऊ टू बी मोर एंटरप्रेन्योरियल, असं माझ्या बॉसनी मला विचारलं. सो असे प्रोग्राम त्याने मला करायला सांगितले. तर 3 वर्षामध्ये मी ऑलमोस्ट 2,000 स्टाफना जगभर ट्रॅव्हल करून सुदर्शन क्रिया प्राणायाम विद्याचं चॉकलेट शिकवलं. त्याच्यासाठी मला एक अवॉर्ड मिळाला. त्या अवॉर्डमध्ये पण 2012 मध्ये आंतरप्रुनर, माहिती आहे तुला ऐकून, राईट, जो नवीन काहीतरी येऊन काहीतरी नवीन प्रॉडक्ट तयार करतो, अवॉर्डचं नाव होतं इंट्राप्रुनर.
1: आहा.
0: सो आंतरप्रुनर बट इनसाइड अ लार्ज कंपनी. तर माझा अवॉर्ड कशासाठी होता, मी माझ्या कंपनीमध्ये माझं पॅशन आणून 2,000 माणसांना इनोव्हेशन लर्निंग प्रोग्राम शिकवला होता. आणि ते इझी नसतं, कारण जोपर्यंत आपल्याला आपला बॉस म्हणत नाही ना की अरे हे पण तू कर ना, तोपर्यंत हा इंट्राप्रुनर जो व्यक्ती असतो तो त्याचं पॅशन कधी दाखवत नाही लोकांना.
1: बरोबर.
0: सो हा अवॉर्ड मिळाल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ना हा इंट्राप्रुनर व्यक्ती शोधला पाहिजे.
1: अच्छा.
0: इंट्राप्रुनर जो असेल त्याला जर मी पकडला तर तो त्या ऑर्गनायझेशनला चेंज करण्याची इच्छा दाखवू शकतो.
1: बरोबर.
0: सो हा माझा विचार 2012 मध्ये होता की बॉस पोलीसमध्ये गँगमध्ये सगळ्या सिस्टममध्ये ना इंट्राप्रुनर शोधले पाहिजे. सो असे अजून 3-4 वर्ष गेले, माझी नोकरी पण मस्त होती. अवॉर्ड मिळाल्यानंतर मला नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली सीईओकडनं. कंपनीचं सोशल इनोव्हेशन डिपार्टमेंट स्टार्ट करून मॅनेज कर.
1: वा.
0: आणि हे करता करता असं कळत गेलं की काही काही सोशल इनोव्हेशन्स जे असतात ना ते सामाजिक गुड म्हणजे सोशल गुड करतात, पण त्याच्या बिझनेस व्हॅल्यूशी काही संबंध नसतो. म्हणजे कोणी कोणी झाडं लावतात, राईट, कोणी कोणी शाळा बांधतात, पण माझा जॉब मी असा तयार केला होता की अशा सोशल इनोव्हेशन्स आपण शोधल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात, सोशल चेंज पण होतोय आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण आहे.
1: बर.
0: एक एक्झाम्पल देतो. मला एक माणूस भेटला लंडनमध्ये जो उंदरांना शिकवायचा लँडमाईन कशा शोधायच्या.
1: बर.
0: ओके. सो पहिला म्हणजे असला माणूस मला कधी आयुष्यात भेटला नव्हता, अशी कल्पनाही केली नव्हती की उंदरांकडनं जमिनी खाली ज्या लँडमाईन असतील त्या शोधून घ्या. आणि त्याने 300 उंदीर तयार केले होते. असे
1: ओ.
0: जसं कुत्र्याला लीश असतं तसं उंदराला पण लीश म्हणजे पट्टा असायचा, आणि उंदीर जिथे लँडमाईन आहे तिकडे नाकानी तो स्मेल करायचा आणि मग ह्या माणसाला कळायचं की तिकडे लँडमाईन आहे.
1: अच्छा.
0: सो मेंटली ब्लोन आउट म्हणतात ना, तसं माझं मेंटली माइंडच उडालं होतं की असं पण कोणी करू शकतं आहे. तर मी त्या माणसाला विचारलं तू हे का करतोस, तू 200 अजून गोष्टी करू शकतोस पण तू हे का करतोयस, 300 उंदीर म्हणजे आर्मी तयार केली आहे तू, ज्याचा भाऊ एका लँडमाईन मध्ये ब्लास्ट होऊन पाय त्याचा गेला असेल, असं होतच असेल ना कुठं ना कुठेतरी, त्या भावाला वाटत असेल की अरे हे कोणा दुसऱ्यावर नाही झालं पाहिजे म्हणून मी हे काम करतोय, कारण त्याचे उंदीर जायचे लँडमाईन शोधायला ना. सो मला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर तो असं काहीतरी देईल की बॉस माझ्या आयुष्यात पण असं काहीतरी झालं आणि मला आता सोल्युशन शोधायचं आहे. पण त्याचं उत्तर ते नव्हतं. त्याचं उत्तर होतं मंदार बिकॉज आय लव्ह रॅट्स. आणि मी लिटरली असंच म्हटलं की क्या पागल आहे क्या. तर तो म्हणाला नाही मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला डिप्रेशन यायचं आणि मी रस्त्यावर झोपायचो आणि रस्त्यावर मी उंदरांना पाळायचो.
1: बापरे.
0: आणि ते माझे फ्रेंड्स होते.
1: बरं.
0: आणि मी आता लोकांना दाखवून दिला की उंदरांमध्ये पण काही क्वालिटी आहे जी बेनिफिट देऊ शकते म्हणून त्याने हे काम सुरू केलं होतं. तर मी त्याला म्हटलं बॉस तू तर उंदरांचा ब्रँड मॅनेजर आहेस. तर माझं कार्ड तू घे, बिझनेस कार्ड घे, ओके, बिझनेस कार्ड

0: शेवट टायटल होतं, 10 लोकांची टीम होती माझी, 10 जण सीईओला आम्ही रिपोर्ट करायचो. आणि मी त्याला म्हटलं की मी एक फंड चालवतो, मला तू आवडलायस, मला तुझ्याबरोबर काहीतरी करायचंय, काय करायचंय आत्ता माहिती नाही. असं म्हणून मी लंडन मधनं ह्युस्टनला गेलो. आणि माझ्या बॉसनी मला त्या दिवशी विचारलं की कोणाला भेटला, तर मी म्हटलं ह्याला भेटलो. तर तो हसला, तो कम्प्युटरवर गेला, त्याने प्रिंट आउट घेऊन आला आणि म्हणाला शेल मध्ये किती लोक असतील पेरोलवर लँड माईन क्लीन अप करायला. मी म्हटलं तू विचारतोय तर 0 नसणार, 100. तर तो हसला, त्याने प्रिंट आउट दाखवला. कंपनी इराक मधल्या 2000 लोकांना तिकडे जॉब दिले होते लँड माईन क्लीन करायचे.
1: बर.
0: कारण इराक आणि कुवेत मध्ये एक युद्ध झालं होतं 1992 मध्ये, गल्फ वॉर झालं होतं.
1: बरोबर.
0: तर तिकडे त्यांनी माईन टाकल्या होत्या सगळीकडे इंजिनियर्सना. त्या बॉर्डर मध्ये $1 billion ऑफ नॅचरल गॅसचं फील्ड मिळालं होतं, म्हणजे जमिनी खाली.
1: बापरे.
0: सो त्यांनी विचार काय केला असेल की आपण प्रोडक्शन कसं करणार, आपण रिफायनरी कशी बांधणार, तर लँड डिमाईन करायला पाहिजे ना, माइन्स काढल्या पाहिजेत आधी. तर चला लोकांना जॉब्स देऊया. मग हे ह्याला म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR म्हणतात. एक चांगला रिपोर्ट तयार होतो आणि आपण टाकू शकतो की बघ आपण जॉब्स तयार केली, मग गव्हर्नमेंट बरोबर रिलेशन चांगलं होतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि ऑफकोर्स लँड माईन क्लीन केल्यानंतरच आपण प्रोडक्शन करू शकू ना. सो त्याचा बिझनेस पण त्यांना दिसला होता. हे ऐकून मी आणि माझा बॉस ओरडलो, रॅट्स, आपण टॅन्झानिया मधल्या रॅट्स आणायच्या आणि आपण ह्या 2000 माणसांना हे रॅट्स द्यायच्या, त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य सेफ होईल ना, त्यांना कळेल कुठे लँड माईन आहे.
1: बर.
0: बिझनेस व्हॅल्यू अशी होती की हे जे उंदीर होते ते 1 किलोग्रॅम वजन होतं त्यांचं, ओके, म्हणजे ते पाऊच रॅट म्हणतात त्यांना, मोठे रॅट्स असतात. आणि कुत्रा 5 किलोग्रॅम वगैरे असतो आणि लँड माईन ब्लास्ट होऊ शकतो, पण उंदराचं वजन कमी असतं त्यामुळे तो करून पुढे पुढे जाऊ शकतो. सो एक तर ह्या माणसांचं आयुष्य सेफ होईल, यांना कळेल कुठे लँड माईन आहे. आणि दुसरी गोष्ट, हे उंदीर माणसांपेक्षा 10 पट फास्ट काम करतात.
1: अच्छा.
0: हे आम्हाला त्या माणसांनी सांगितलं.
1: ओके.
0: म्हणजे काय की पोटेन्शियली आपल्याला ही जागा 10 पट जास्ती लवकर मिळेल, ह्याला बिझनेस व्हॅल्यू म्हणतात, की मला पटकन प्रोडक्शनला जाता येईल. सो ऍक्सिडेंटली मला असं कळलं की इनोव्हेशन हे एनर्जी टेक्नॉलॉजी रिलेटेड असायची गरज नाही, हे सामाजिक पण काही असू शकतं, सोशल कॉज पण असू शकतं.
1: बरोबर.
0: पण ते CSR नाहीये, त्याच्यामुळे शेलला बिझनेस फायदा पण आहे. सो हे माझी स्कॉलरशिप होतो. असा प्रोग्राम मी शेलमध्ये 4-5 वर्ष चालवला, $multi-million प्रोग्राम, इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम. की अजून असे काय आहेत का प्रोजेक्ट्स की दबंग माणूस काहीतरी अच्छा कर रहा है पण त्याने कधी विचार नाही केलाय की शेला ह्याचा बिझनेस फायदा आहे. सो असा माझा जॉब होता. असा जॉब करताना 2016 फेब्रुवारी महिन्यामध्ये माझा एक मित्र मेक्सिको मधला, तो पेट्रोल भरायला गेला होता आणि एक गोरा माणूस गन घेऊन आला आणि त्याने माझ्या मित्राच्या डोक्यावर गन ठेवली आणि त्याला धमकी दिली की गेट आउट ऑफ माय कंट्री.
1: बापरे.
0: आणि तो घाबरत माझ्या घरी आला आणि मला त्याने हे सांगितलं आणि त्याचं ऐकूनच मला असं बापरे झालं की तोपर्यंत ना आपण सगळं TV बघत होतो की असं होत आहे, शूटिंग होत आहेत, रेसिझम आहे, पण आता ते TV नव्हतं ना, आता ते माझ्या आयुष्यात आलं होतं, माझा बेस्ट फ्रेंड. सो तो म्हणाला की काय तू इनोव्हेशनचं बोलत असतो सारखा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर ना, व्हायलन्स इन अमेरिका. क्वेश्चन तर चांगला होता. असा प्रसंग जेव्हा येतो ना आपल्यावर की काहीतरी आपल्यावर घटना घडते, तरच आपण त्याचं सोल्युशन शोधायला निघतो.
1: बरोबर.
0: तोपर्यंत ते TV असतं. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मी बुक स्टोअर मध्ये गेलो आणि मार्टिन लुथर किंग नावाचे जे पॅस्टर होते त्यांची ऑटोबायोग्राफी मी विकत घेतली आणि ती रात्री वाचत होतो. त्याच्यात त्यांचा एक चॅप्टर होता पिलग्रीम एज टू इंडिया आणि पहिलं वाक्य होतं इफ आय ट्रॅव्हल द होल वर्ल्ड आय विल गो ॲज अ टुरिस्ट, इन इंडिया आय हॅव कम ॲज अ पिलग्रीम ॲज अ सीकर. आणि 30 पानं ते लिहितात. सो त्या दिवशी रात्री मी लाईक झोपूच नाही शकलो. मी म्हटलं बस इसने ऐसा इंडिया देखा है जो मैंने कभी देखा ही नाही आहे. असं झालं असेल ना की आपण आपल्याच आजूबाजूचं काही लक्ष देत नाही, पण बाहेरचा माणूस जेव्हा येऊन बघतो तेव्हा त्याला त्याची व्हॅल्यू कळते.
1: बरोबर.
0: आत्ताच्या माझ्या जनरेशनच्या अमेरिकेला याच मार्टिन लुथरच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण भारतात घेऊन जाऊया.

0: आणि बघूया काय होतं.
1: भारताने जगाला दिलेली योग नावाची जी देणगी आहे त्याच्याशी तुमचा परिचय होऊन बराच काळ उलटलेला होता, आणि त्यानंतर जेव्हा मार्टिन ल्युथर किंग वाचनात आले तेव्हा कळलं की भारताबाहेरच्या लोकांना खरोखरच या गोष्टीबद्दलचं आकर्षण आहे. आणि मग या दोन्ही संस्कृती म्हणा किंवा हे दोन्ही प्रकारचे विचार एकत्र करून जेव्हा पाश्चिमात्य लोकांना तुम्ही हे सगळं सांगायचं की भारतीय सभ्यता, संस्कृती, भारताची परंपरा काय आहे आणि तिथे तुम्हाला आत्मिक शांती किंवा समाधान मिळणार आहे, तर हे नेमकं कधी घडायला सुरुवात झाली?
0: आपण हे मार्टिन लुथर भारतात आले होते हे मी तरी कधी शिकलो नव्हतो बाबा, मला तर माहिती नव्हतं हे. मला एवढं माहिती होतं की हे गांधीजींचे डिसायपल होते, पण ते भारतात आलेले 5 आठवड्यांसाठी हे मला माहिती नव्हतं.
1: बर.
0: आणि नंतर मग असं पण आपल्याला मला माहिती होतं की स्टीव जॉब्स हॅड कम टू इंडिया, मार्क झकरबर्ग इंडियामध्ये आला आहे, सेल्स फोर्स नावाची एक अमेरिकेत मोठी कंपनी आहे, मार्क बेनियॉफ, त्याने मला स्वतःने सांगितलं होतं की मी भारतात गेलो होतो 1 महिना हॉलिडेसाठी. सो असे बरेचसे जे लीडर्स आहेत ते त्यांच्या ग्रोथसाठी, प्रगतीसाठी टाइम आउट घेऊन भारतात आले होते.
1: बर.
0: हे माहिती आहे आपल्याला. तर मार्टिन लुथर किंग का इम्पॉर्टंट आहे, कारण मार्टिन लुथर किंग हा बिझनेस लीडर नाही आहे, मार्टिन लुथर किंग हा सोशल लीडर आहे, सोशल चेंज त्याने आणलाय. सो म्हणून मला असं वाटलं की अमेरिका, माझ्या जनरेशनची अमेरिका, म्हणजे जिथे गन व्हायलन्स होतोय, गँग व्हायलन्स आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ड्रग्ज आहे, डिप्रेशन आहे, अशा लोकांना जर मी घेऊन माझ्याबरोबर आलो आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि जर मी ते फिल्मवर कॅप्चर केलं तर अमेरिकेला जागवायला ही फिल्म यूज होऊ शकते.
1: बर. म्हणजे नेमकं काय केलं?
0: म्हणजे आयडिया, की ही आयडिया आली कुठून, ही आयडिया आली ते पुस्तक वाचून. हा माणूस गेलेला, ह्याच्या पावलावर पाऊल ठेवून ह्याच्या जर्नीवर असे अमेरिकन जाणायचे की जे फॉर एक्झाम्पल गँगमध्ये त्यांनी ड्रग्ज विकले आहेत किंवा मर्डर्स केले आहेत, राईट, क्रिमिनल्स आहेत, असे माणूस आणायचं की ज्याला डोमेस्टिक व्हायलन्स झालाय किंवा रेशियल व्हायलन्स झालाय, आणि अशी व्यक्ती आणायची की जिला गनचा दुष्परिणाम जाणलाय, की तिने सर्वायवर आहेत लोक, तर परपेट्रेटरला पण आणायचं, क्रिमिनलला पण आणायचं आणि सर्वायवरला पण आणायचं.
1: बर.
0: आणि अशा याने मी 1 महिन्याची सुट्टी घेतली आणि त्या 1 महिन्यात मी उतरलो गंगेमध्ये आणि माझी ही फिल्म 1 महिन्यात तयार झाली.
1: अच्छा.
0: पुस्तक वाचल्यापासून 1 महिन्यात मी फिल्म मेकर झालो होतो.
1: ही जी काही फिल्म बनवली त्याच्यामध्ये नेमकं काय होतं आणि ज्याच्यामुळे त्याच्यानंतर म्हणजे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली त्याच्यातून?
0: तर फिल्म बनवली मी अशी की काळा, गोरा, हिरवा, निळा, लाल, सगळ्या कलरचे अमेरिकन आले पाहिजेत, म्हणजे फक्त व्हाईट माणसं नाही, वेगळ्या वेगळ्या स्किन कलरची, इश्यूजची माणसं आणली पाहिजे. दुसरं, एकच इश्यू नाही घ्यायचा, तर गन वापरणारा पण आला पाहिजे आणि गनचा इम्पॅक्ट ज्याच्यावर झालाय तो पण आला पाहिजे. त्यामुळे माझी फिल्म गन बद्दल नाही आहे, कारण अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन हवी, अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन नाही पाहिजे, मला त्याच्यात पडायचं नाही आहे. सो मी आणला एक मेक्सिकन गँगचा लीडर.
1: अच्छा.
0: लॉस एंजेलिस मधला ब्लॅक लाईव्ज मॅटर म्हणून एक तिकडे मुवमेंट आहे रेशियल जस्टिस साठी, त्याच्या 2 ऍक्टिव्हिस्ट, एक स्कूल मधला टीचर, अमेरिकेतल्या सर्वात डेडली व्हायलंट नेबरहूड मधल्या शाळेतला एक टीचर.
1: बर.
0: ज्याने त्या नेबरहूड मध्ये बराच व्हायलन्स बघितलेला आहे. आणि 6वं कॅरेक्टर होतं एक गोरी अमेरिकन बाई जिचा मुलगा सँडी हुक नावाच्या एका स्कूल शूटिंग मध्ये, त्या घटनेमध्ये तो
1: गेला,
0: मेला होता. ती घटना एकदम त्यावेळेला, म्हणजे मी हे आता 2016 बोलतोय ना, तर ही घटना जस्ट झाली होती, म्हणजे 2014 झाली होती, की 15 वर्षाच्या एका मुलानी AK-47 घेऊन शाळेमध्ये जाऊन फर्स्ट स्टँडर्ड क्लासरूम मध्ये जाऊन 20 मुलांना गननी मारलं होतं. मग तो टीचर रूम मध्ये जाऊन 7 टीचर्सना मारतो, त्यातली एक त्याची आई असते, आणि मग तो स्वतःचा पण बळी घेतो. ही एकदम घाण डेडली मास शूटिंग झालं होतं. अशा शाळेमधल्या पेरेंट्सची माझी ओळख झाली आणि त्यातली एक बाई माझ्या बरोबर यायला तयार झाली.
1: बर.
0: तिने मला विचारलं, मंदार, आय लाईक दिस, व्हॉट इज द नेम ऑफ युअर फिल्म? मी म्हटलं, बघ, मी

0: आता मार्टिन लुथर किंगचं पुस्तक वाचलंय, तो ना अहिंसा घेऊन आला भारतातनं, आणि अहिंसा म्हणजे ना प्रेम आहे, अहिंसा इज नथिंग बट प्रेम. सो माझ्या फिल्मचं नाव आहे फ्रॉम इंडिया विथ लव.
1: वा
0: ओके, बनवलं मी हे नाव त्या दिवशी, ती मिळाली साइन मी अप.
1: अच्छा,
0: तर तिचा माझ्यावर भरोसा म्हणजे फोन कॉलवर, व्हिडिओ कॉलवर, हे बघून त्या दिवशी मलाच एकदम असं वाटलं बापरे मी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय, कारण एवढ्या ट्रॅजेडीमधनं गेलेली एक बाई जर यायला तयार असेल ना तर तिचं काळजी घेतली पाहिजे. असे माझे एक्सपिरियन्सेस होत गेले की असे सहा लोक माझ्यावर यायला तयार झाले.
1: त्यांना तुम्ही भारतात घेऊन आलात?
0: त्यांना मी भारतात घेऊन आलो, त्यांचं सगळं खर्च बिर्च मीच केला. आणि ते मार्टिन लुथर किंग सगळ्यांना एकदम असा रोल मॉडेल आहे ना, त्यामुळे ते तयार झाले.
1: मग ही फिल्म शूट कशी केली गेली आणि त्या अमेरिकेतून इकडे आणलेल्या माणसांना नेमकं काय काय दिसलं?
0: मग मी 2 दिवस ते येणार त्याच्या 2 दिवसा अगोदरपर्यंत माझ्याकडे फिल्म क्रू नव्हता आणि मी त्यांना सांगितलेलं होतं की मी फिल्म बनवणार आहे. सो मला असे 4-5, 25-26 वर्षाची मुलं भेटली जे बॉलिवूडमध्ये कॅमेरामॅन होते आणि ते समहाव ते पटले, सर बहुत अच्छा आयडिया आहे हम आएंगे. सो वाचलो मी, कारण मला फिल्म कुठे, फिल्म मेकर कुठे शोधू मी. सो हे 4-5, 25 वर्षाची मुलं माझ्या बरोबर आली, तयार झाली, आम्ही सगळे फ्लाय करून दिल्लीला गेलो, माझे अमेरिकन गेस्ट दिल्लीला आले आणि तिथून जर्नी सुरू झाली 10 दिवसाची. पहिलीच गोष्ट मी सांगतो, ती गोरी जी बाई होती सँडी हुक स्कूल शूटिंगची, ती शॉकमध्ये की मंदार तिला एअरपोर्टवर घ्यायला आलाय, कारण अमेरिकेत असं नसतं ना, अमेरिकेत आपण स्वतः उबर करून हॉटेलमध्ये चेकआउट व्हा, तिकडे कोणी घ्यायला येत नाही तुम्हाला.
1: बरोबर,
0: ती हेच बघून तिला एकदम भारवून आलेलं की मंदार इट्स 2 AM यू केम यू स्टेड अप ऑल नाईट. म्हटलं दॅट्स हाऊ वी ट्रीट अवर गेस्ट.
1: बरोबर,
0: आपण येणारच ना, कोणी आलं आपल्याकडे तर एअरपोर्टला रिसिव्ह करायला जाणारच आपण. आणि तिथून मग आमची जर्नी सुरू झाली. तर जर्नी मधलं सांगतो, आता जर्नी मध्ये मी असं विचार केला होता की इनर एक्सपिरियन्स तर द्यायचाच त्यांना. सो मला सुदर्शन क्रिया शिकवायला येते, ती मी त्यांना पहिल्या दिवसापासून शिकवणार आणि 10 दिवस आम्ही नक्की साधना करणार. योगा, मेडिटेशन, क्रिया हे दर दिवशी आम्ही करणार. दुसरा आउटर एक्सपिरियन्सेस मी त्यांना देणार, म्हणजे दर दिवशी एक होमवर्क देणार की आज एका नवीन माणसाला तुम्ही भेटायचं, त्याच्याशी बोलायचं, संवाद साधायचा आणि त्याच्याबद्दल जे काही एक तुम्हाला शिकता येईल ते क्वेश्चन आन्सर मध्ये शिकायचं. पण तो माणूस टेस्ला गाडी, मर्सिडीज गाडी चालवणारा नाही पाहिजे, तो कॉमन माणूस पाहिजे. ओके, म्हणजे तो डबेवाला पाहिजे किंवा पानवाला पाहिजे, छोटा मुलगा शाळेत जातोय बॅग घेऊन, असं पाहिजे. ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की त्यांना रिअल माणूस भारतातला मिळेल बघायला. ओके, जो 5-स्टार हॉटेलमध्ये नाही राहत. सो दॅट वॉज आउटर एक्सपिरियन्स. आणि आउटर एक्सपिरियन्स मध्ये मग मी त्यांना म्हटलं की आपण जेवण बनवूया एकत्र, राईट, किंवा ट्रॅव्हल करूया. आणि आम्ही मग आग्र्याला गेलो, दिल्ली आग्रा, आणि मग आम्ही ऋषिकेशला गेलो. ऋषिकेशमध्ये गंगेमध्ये जायचं माझं मन होतं, मी कधीच गेलो नव्हतो. आणि मी यांना म्हटलं की आमच्या देशामध्ये असं म्हणतात की गंगेत जर कोणी उतरलं आणि 3 वेळा जर नाक बंद करून ओम नम शिवाय असं 3 वेळा जर केलं, तर असं मी ऐकलंय की याला म्हणतात की जे काही तुला लोड असेल या आयुष्यातलं, या जन्मातलं, ते गंगा आम्ही नदी म्हणून तिला आई म्हणतो, ते तुम्ही रिलीज करा. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत ते सांगायची गरज नाही, खाली जाल तेव्हा जस्ट रिलीज, कारण ती आई आहे. आणि हे मी पण केलं बरं का. आणि पाणी एकदम असं गार, 4 डिग्री 5 डिग्रीचं गार पाणी, सगळ्यांनी केलं हे, डुबा ओम नम शिवाय डुबा, असं 3 वेळा आम्ही सगळ्यांनी केलं. आणि मला असं वाटलं की ते पाणी एवढं थंड असतं, छाती भरून येते आणि छातीमधनं असं रिलीज होतं. हे 3 वेळा केलं ना, तर माझा सायंटिस्ट इंजिनियर माइंड मला सांगतोय हे रिबर्थ आहे, म्हणजे जी कोणी जुनी हवा आहे ना ती गेली आणि सगळं शरीर आपलं इनर क्लेन्स झालं, त्याला म्हणे रिबर्थ म्हणू शकले असतील. आणि हा गँगस्टर येतो, 3 वेळा डुबकी मारतो, बाहेर येऊन आम्ही त्याला विचारतो कसं वाटलं, तो म्हणतो इट फील्स लाईक रिबर्थ. म्हटलं बॉस त्याला तर मी सांगितलं नव्हतं हे. सो त्याचे एक्सपिरियन्स होते ते. आणि किती पण थिअरी तुम्ही वाचली ना, तर एक्सपिरियन्स मोर इम्पॉर्टंट असतो.
1: बरोबर.
0: आणि तो मी त्याला 10 दिवस तर हे क्रिया करतच होते आणि गंगेच्या बाजूला बसून आम्ही क्रिया केली त्या दिवशी. तर ही सँडी हुकची जी आई होती ती क्रिया झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना म्हणाली दिस इज

0: द मोस्ट पीसफुल आय हॅव एव्हर फेल्ट इन माय लाईफ. आणि काय बोलणार, तिचं काय सिच्युएशन आहे, तिचा काय मुलगा आणि काय स्टोरी आहे. आणि जर माझ्या थ्रू हिला हा एक्सपिरियन्स मिळाला असेल की ह्या आयुष्यात अजूनपर्यंत तिने असली मनशांती कधी पाहिली नव्हती, मला तर बाबा एकदम असं भरून आलं. पण आपलं काम करत जायचं, त्याचा रिझल्टची वाट नाही बघायची.
1: अक्षरशः अंगावरती शहारा आणणारे असे हे अनुभव सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत होते.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, ही मुलाखत याआधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली होती. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग पहिला. श्रोते हो, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 28 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अन्वेषा दत्तागुप्ता यांनी गायलेलं बबन या चित्रपटातील डॉक्टर विनायक पवार यांचं गीत. संगीत आहे हर्षित

गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र आणि आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 ऑक्टोबर 2026 तीन प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

0: उर्मिला धनगर यांनी गायलेलं सांजली हृदय यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रवीण कुवर यांचं आणि चित्रपट होता दुर्गा म्हणतात मला. श्रोता गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो. स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.

0: कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया

उदय शुमभ यांनी गायलेलं जगत जननी श्री महालक्ष्मी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सैराट या चित्रपटातील अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांनी गायलेलं गीत आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: याबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना. आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवशुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव.

युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता, तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालंय. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर एक संदेश सामायिक केलाय. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. देशवासियांनी यूपीआयबद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलंय. यूपीआय हे नवोन्मेषाच्या माध्यमातून भारताच्या परिवर्तनाच्या वाटचालीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने

यूपीआयबद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलंय. यूपीआय हे नवोन्मेषाच्या माध्यमातून भारताच्या परिवर्तनाच्या वाटचालीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचं एक उत्तम उदाहरण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केलाय. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टेरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. ही आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्वाचे दाखले देण्याचे अधिकार केंद्र सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे. पश्चिम बंगालमधल्या 2,30,000 अर्जदारांपैकी आतापर्यंत पात्र ठरलेल्या 23,000 जणांना नागरिकत्वाचे दाखले देण्यात आलेत. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ही माहिती दिली. उर्वरित अर्जांवर त्वरित कार्यवाही करून संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत दाखले सुपूर्द केले जातील असं त्यांनी म्हटलं आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि प्राप्तीकर परताव्याच्या माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी सुरक्षा उपाययोजना निश्चित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. पियुष शर्मा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वैयक्तिक माहिती खासगी संस्थांपर्यंत पोहोचवणं ही चिंतेची बाब असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीत म्हटलं. व्यावसायिक तंत्रज्ञान परिसंस्थेत होणाऱ्या वैयक्तिक माहितीच्या देवाणघेवाणीविषयी खंडपीठानं चिंता व्यक्त केली. या क्षेत्रातल्या तज्ञांच्या मदतीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा विकसित करावी असा सल्लाही न्यायालयानं केंद्र सरकारला दिला. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचं अभिनंदनही केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर या भेटीत प्रमुख भर दिला जाईल. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष वरिष्ठ प्रतिनिधींशीही त्या संवाद साधतील. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच अॅशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. H1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त 1,03,265 अमेरिकी डॉलर इतकं नवं शुल्क आकारण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या गृह विभागानं मांडलाय. याअंतर्गत उच्च पदवीधारकांद्वारे केल्या जाणाऱ्या अर्जांचाही समावेश आहे. ज्या H1B व्हिसासाठी मर्यादेचा नियम लागू नाही अशांसाठी हे शुल्क लागू नसेल. याअंतर्गत काही ना नफा ना तोटा तत्वावरच्या संशोधन संस्था,
सरकारी संशोधन संस्था आणि उच्च शिक्षण संस्थांकडून दाखल होणाऱ्या अर्जांचा अंतर्भाव असेल असं

0: या प्रस्तावात म्हटलंय. अर्ज दाखल करतानाच हे प्रस्तावित शुल्क घेतलं जावं अशी तरतूदही या प्रस्तावात मांडली आहे. अमेरिकेकडे H-1B व्हिसासाठी दरवर्षी अंदाजे 85,000 अर्ज केले जातात. या नव्या शुल्क आकारणीमुळे वर्षाला सुमारे 8.80 अब्ज अमेरिकी डॉलरचा महसूल मिळेल असा अंदाज विभागानं वर्तवलाय. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणविरुद्ध आर्थिकदृष्ट्या डी डे अर्थात निर्वाणीच्या कारवाईची घोषणा केली आहे. या अंतर्गत इराणच्या लष्करी गरजा, खरेदी व्यवस्था तसंच पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी संबंधित संबंधांवरून 60 संस्था, व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेला ओलीस ठेवण्यासाठी इराणद्वारे वापरल्या जाणाऱ्या महसुलाला आळा घालणं हा यामागचा उद्देश असल्याचं बेसेंट यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या या विस्तारित निर्बंधांचा 2 वर्षांपर्यंत सामना करण्यासाठी इराण सज्ज असल्याची प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. निर्बंध असतानाही तग धरण्यासाठी इराणकडे स्वतःची संसाधनं असल्याचं इराणचे अर्थमंत्री अली मदानी जादेह यांनी म्हटलंय. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3र्या दिवशी श्रीलंका पहिल्या डावात अजूनही मोठ्या पिछाडीवर आहे. श्रीलंकेनं आज आपला पहिला डाव कालच्या 2-8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. प्रसिद्ध कृष्णा यानंच कामिंदू याला बाद करत ही जोडी फोडली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 5-147 धावा झाल्या होत्या. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं आसपासच्या अनेक भागात त्याचा प्रभाव दिसून येतोय. दक्षिण बंगालमध्ये अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, मिदनापूर, झारग्राम, पुरुलिया, बांकुरा, कोलकाता आणि हावडा या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये पुढचे 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर 10 जिल्ह्यांना 27 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. ओदिशात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. तर उत्तर किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतोय. भद्रक आणि जाजपूर जिल्ह्यांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानं काही ठिकाणी शाळा बंद ठेवल्या आहेत. हवामान विभागानं 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, ईशान्य भारत, पश्चिम बंगालचा काही भाग, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, कर्नाटक किनारपट्टीचा काही भाग आणि केरळ इथं मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान, ओदिशा, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटं, लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर. आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवं शुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: लातूर जिल्ह्यात पावसाची ओढ कायम. 23 ऑगस्टपर्यंत सरासरीच्या केवळ 57% पाऊस. स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. आणि स्कूल ठीक करो अभियानातील पाहणीवरून अभिजित दिपके यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवार 23 ऑगस्ट रोजी रात्री लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. जवळपास 15 मिनिटांच्या मुसळधार सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असून कोमेजत चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे आधार मिळाला आहे. मात्र जिल्ह्यातली पावसाची तूट अद्याप कायम आहे. जूनपासून जिल्ह्यात 270.7 mm पाऊस झाला असून तो एकूण सरासरीच्या केवळ 57.3% आहे. पावसाच्या दीर्घखंडामुळे अनेक भागातील पिकांची वाढ खुंटली असून काही

0: ठिकाणी पिकं पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचंही संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. देशाचा स्वातंत्र्य दिन लातूर जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, रोबोटिक्स, स्टार्टअप आणि आधुनिक शेती यासारख्या क्षेत्रात पुढे यावं असं आवाहन भोसले यांनी केलं. लातूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 22,963 शेतकऱ्यांसाठी 159 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. लातूरमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नागरिकांशी संवाद साधत विविध समस्या आणि तक्रारींची निवेदनं स्वीकारली. जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली. पिण्याच्या पाण्याचं नियोजन, जलस्रोतांमधील पाणीसाठ्याचा आढावा आणि अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी संयुक्त पथकं कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूरमध्ये 45 तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. मालमत्ता वाढ, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास आणि अवैध व्यवसाय यासह विविध विषयांवरील तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या. तक्रारींची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना उमाप यांनी दिल्या. औसा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या पाहणीवरून काँक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके, लातूरचे समन्वयक अजिंक्य शिंदे आणि अन्य व्यक्तींविरुद्ध औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शाळेतली दुरावस्था, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न समोर आणल्यामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा समन्वयक शिंदे यांनी केला आहे. यापूर्वी अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या उजनी, एकांबी, चिंचोली, काजळे, औसा आणि लातूर शहरातल्या शाळांची पाहणी करून शिक्षण व्यवस्थेतले विविध प्रश्न उपस्थित केले. उदगीर तालुक्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली असून 2 आरोपी फरार आहेत. उदगीर शहर पोलीस ठाण्यात 2,143,79,00,000 रुपयांहून अधिक रकमेच्या परदेशी निधी व्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. खोटी प्रमाणपत्रे देऊन परदेशात निधी पाठवण्यास चुकीच्या पद्धतीनं सहाय्य केल्याच्या आरोपावरून सीए श्याम शिवप्रसाद कलानी यांच्यासह 16 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लातूरमध्ये अवैध सावकारीविरोधात सहकार विभागानं धडक कारवाई करत संशयित सावकाराच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला. कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, धनादेश आणि खरेदी खतांसह विविध कागदपत्रे यावेळी जप्त करण्यात आली. लातूरमध्ये नागरिकांना आधारच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. हे केंद्र आठवड्याचे 7 दिवस सुरू राहणार आहे. विविध पक्ष संघटनांच्या वतीनं लातूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात आंदोलनं करण्यात आली. जिल्ह्यात कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं लातूर लांबजना महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. लातूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांकडून अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 4 ते 5 महिन्यांचं मानधन रखडल्यानं कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं असून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. लातूरमध्ये हळद व्यापाऱ्यांचं सुमारे 1.5 कोटी रुपयांचं थकीत पेमेंट वसूल करून देण्याच्या मागणीसाठी 18 ऑगस्ट रोजी बाजार समिती परिसरात धरणे आंदोलन करण्यात आलं.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:45 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया वंदना विटणकर यांची रचना सुमित्रा सामंत यांच्या स्वरात.

उषा अत्रे, दशरथ पुजारी आणि सहकलाकारांनी गायलेलं यशवंत देव यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
0: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचं 1:55 होऊन गेलं आहे। पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध।
1: आला श्रावण। कशी मनातून मने गुंतता भाव दाटतो उरी, कशी मनातून मने गुंतता भाव दाटतो उरी, उन्हात नाव

0: होऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी. जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी, कधी हसऱ्या कधी लाजऱ्या आल्या श्रावणसरी. शांता शेळके यांच्या आवणसरी कविता. श्रावणातल्या शुक्रवारी घरोघरी मुलांच्या आरोग्यासाठी ज्योतीची पूजा केली जाते. बाजारात ज्योतीचं छापील चित्र मिळतं. चार चौकोनात चार चित्र असतात. त्यातली लेकूरवाळी बाई ती ज्योती. चित्रातल्या उरलेल्या चौकोनांमध्ये एक हिरण्यकश्यपूचे पोट फाडणाऱ्या नरसिंहाचं चित्र असतं. नागकुळाचं चित्र असतं. त्याची नागपंचमीच्या दिवशी पूजा होते आणि गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात. पूजेच्या वेळी कापसाची गेजवस्त्र आघाडा दुर्वा वाहतात. पूर्णाचा नैवेद्य आणि आरती करतात. पूर्णाच्या दिव्यात तूपवाती लावून मुलांना ओवाळतात. ज्योतीची कहाणी आणि ओवाळणं होईपर्यंत ते पुरण खरपूस भाजलं जातं. त्याची चव फार सुरेख लागते. त्या पुरणाचा वास अजून आठवतो. शुक्रवारी शाळेत जाण्याच्या आधी आरती करून घाईघाईने शाळेत जायचं. शाळेत मुलं यायची त्यांच्याही कपाळावर कुंकू अक्षताचे टिळे असायचे. श्रावणातले पिठोरी अमावस्येचे व्रतही मुलांच्या दीर्घायुष्यासाठी करण्याचं व्रत. या व्रताची देवी आहे पार्वती. पुराणात अशी कथा आहे की पार्वतीने इंद्राणीला या व्रताचा महिमा कथन केला व या व्रताने सौभाग्य संतती आणि ऐश्वर प्राप्त होतं असं सांगितलं. त्या दिवशी आई उपास करून संध्याकाळी स्नान करून पिठोरीची पूजा करत असे. पिठोरीच्या कहाणीत एक अभिजात कारुण्य होतं. कहाणीतली बाई कहाणी वाचायला सुरुवात करते आणि तिचा एक मुलगा सर्पाने गिळला होता तो परत आला. एक मुलगा विहिरीत बुडला होता तो आला. असे तिचे चार मुलगे जे नाहीसे झाले होते ते परत येतात. ती मागे न बघता विचारते अतीत कोण आणि मुलगा आपले नाव सांगतो. देवाऱ्याभोवती मुलांची दाटी. त्यात सख्खी चुलत आते भावंड असा काही भेद नसायचा. आईनं मागे वळून बघायचं नाही. तिने मागे दिलेली खिरीच्या वाटीवर ठेवलेली पुरी आणि पुरीवर पूर्णाचा तेवणारा दिवा आपण हलकेच घ्यायचा. ती गरम वाटी आणि दिवा लवंडू नये म्हणून कोण धावपळ. सगळं वातावरण मोठं अद्भुतरम्य असायचं. श्रावणी अमावस्येचा दुसरा भाग बैलपोळा. शेतकी प्रधान समाजातल्या शेतकऱ्यांनी बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. त्यासाठी आवर्जून मामाकडे गावाला जायचं. सकाळी उठून तेलपाणी लावून बैलांना आंघोळी करायच्या. ती सुस्वभावी जनावरही आम्ही जे करू ते अगदी मन लावून करून घ्यायची. त्यांच्या पाठीवर हळद कुंकवाच्या हाताचे ठसे काढायचे. शिंगांना बेगड लावायचं. गळ्यात झेंडूच्या फुलांच्या घुंगरांच्या माळा घालायच्या. कपाळावर रंगीबेरंगी गोंडे बांधायचे. पाठीवर झुली घातल्यावर तेही आपल्याकडे बघून आनंदाने हसत आहेत असं वाटायचं. घरातून पुरणाच्या पोळ्यांचं ताट यायचं. प्रत्येकालाच बैलांना पुरणपोळी भरवायची असायची. संध्याकाळी सजवलेले रंगीत बैल घेऊन महादेवाच्या दर्शनाला जायचं. समाज कृषीप्रधान असतानाच नाही तर भटक्या विमुक्त असण्याच्या काळापासूनच गोधनाचं महत्व आहे. वेद काळात तर गायींचा समावेश संपत्तीत होत असे. सातारा जिल्ह्यात आषाढात मूळ नक्षत्राच्या दिवशी हा सण शेतकरी लोक साजरा करतात. तो बेंदर या नावाने ओळखला जातो. आला श्रावण.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसे अक्षरसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून एखादी मोठी सर येण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. फलोद्यान विषयक पिकांची प्रामुख्यानं फळबाग, भाजीपाला, फुलशेती, कंद पिकं, मसाल्याची पिकं, चहा, कॉफी आणि इतर दुय्यम पिकं इत्यादी शाखांमध्ये विभागणी केली जाते. याशिवाय पाण्याच्या आवश्यकतेनुसार विविध फळझाडांची मुख्यत्वे 3 प्रकारात विभागणी होते. कोरडवाहू किंवा वर्षावलंबी फळझाडं म्हणजे सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर घेतली जाणारी फळझाडं. यामध्ये आंबा, काजू, फणस,

0: कोकम, जांभूळ, आवळा, करवंद, चिंच, सीताफळ, कवठ यांचा समावेश होतो. कमी किंवा मर्यादित सिंचनावर घेतली जाणारी जी फळझाडं आहेत तर यामध्ये प्रामुख्यानं डाळिंब, बोर, अंजीर, लिंबू, अननस, पपनस यांचा समावेश होतो. भरपूर आणि नियमित पाण्यावर घेतली जाणारी जी फळझाडं आहेत तर यात केळी, नारळ, सुपारी, चिकू, द्राक्ष, पेरू, पपई, लिची, स्ट्रॉबेरी, संत्री, मसाल्याची पिकं यांचा समावेश होतो. आंबा, काजू, फणस, कोकम ही कोकण विभागातील वर्षावलंबी फळझाडं असली तरी लागवडीच्या सुरुवातीच्या 3 ते 4 वर्षापर्यंत त्यांना जगवण्यासाठी पाणी आवश्यक असतं. नारळ आणि सुपारी ही महत्वाची नगदी आणि बागायती पिकं आहेत. या पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत तसंच मुबलक पाण्याची आवश्यकता असते. तर चिकू, केळी, पानवेल, अननस आणि मसाल्याची पिकं ही सुद्धा महत्वाची बागायती पिकं आहेत. असं असलं तरी बहुतांश शेतकरी हे नारळ, सुपारी, केळी, पानवेल आणि मसाल्यांच्या पिकांची मिश्र पीक पद्धतीनं लागवड करतात. अन्नधान्य आणि इतर नगदी पिकांप्रमाणे बागायती फळपिकांना सुद्धा पाणी देण्यासाठी विविध सिंचन पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. योग्य अशा सिंचन पद्धतीची निवड करताना मुख्यत्वे करून जमिनीचा प्रकार, खोली, उतार, पोत आणि इतर भौगोलिक गुणधर्म म्हणजेच हवामान आणि हंगाम तसंच पिकांविषयीची माहिती, झाडाचं वय, मुळांची खोली, प्रकार, रचना, 2 ओळीतलं आणि झाडांमधलं अंतर, फलधारणेचा कालावधी, पाण्याची उपलब्धता, पाणी साठवण्याचं आणि पुरवठा करण्याचं साधन या बाबी विचारात घेणं महत्वाचं ठरतं. फलोद्यान पिकांच्या वाढीसाठी निरनिराळ्या अवस्थेनुसार पाणी देण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो. फलोद्यानविषयक पिकांच्या विशेषतः काही फळबागा, भाजीपाला आणि फुलझाडांच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार कराव्या लागतात आणि अशा रोपवाटिकांना पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा करावा लागतो. त्यासाठी सिंचनाच्या निरनिराळ्या पद्धती वापरण्यात येतात. यात प्रामुख्यानं सपाट वाफे, गादी वाफे, चर खोदणं आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये रोपं कलम तयार करून त्यांना निरनिराळ्या भांड्यांच्या किंवा झारीच्या सहाय्यानं पाणी देणं या पद्धतींचा यामध्ये अंतर्भाव आहे. तर काही ठिकाणी प्रवाही आणि तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देतात. विविध भाजीपाला पिकं, कंद पिकं, फुलझाडं तसंच केळी, पपई, अननस यासारख्या वर्ष ते 1.5 वर्षात तयार होणाऱ्या फळझाडांना सपाट वाफे, गादी वाफे, सरीवरंबा आणि आळी पद्धतीद्वारे पारंपरिकरित्या पाणी देण्यात येतं. परंतु काही वर्षापासून तुषार आणि ठिबक यासारख्या पाणी देण्याच्या सुधारित पद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ठिबक सिंचनाबरोबरच गवत किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्यामुळे पाण्यामध्ये आणखी बचत करता येते. आंबा, चिकू, नारळ, सुपारी आणि पानवेलीच्या पिकांना पाणी देण्यासाठी प्रवाही आणि ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. आंबा कलम जगवण्यासाठी आणि त्यांची चांगली वाढ होण्यासाठी लागवडीनंतर पहिली 3 वर्ष हिवाळ्यात आठवड्यातून 1 वेळा तर उन्हाळ्यात 2 वेळा पाणी देणं आवश्यक असतं. प्रति कलमास किंवा झाडास त्याच्या वयानुसार आणि जमिनीनुसार सर्वसाधारणपणे 20 ते 25 लिटर पाणी द्यावं. 3 वर्षानंतर पाणी देण्याची आवश्यकता नसते. तरी सुद्धा आंबा कलम किंवा झाड जेव्हा मोहरांनी चांगलं डवरलेलं असतं तेव्हा एकदा आणि त्यानंतर 15 दिवसांनी दुसऱ्यांदा प्रतिझाडाला 1500 लिटर पाणी दिलं तर फळांची गळ कमी होते आणि फळांच्या संख्येत आणि वजनामध्ये चांगली वाढ होते असं दिसून आलं आहे.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं महत्व याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:05 आणि 40 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री बरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजपासून नेत्रदान पंधरवडा सुरू होतोय. या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याबद्दलच माहिती करून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांना. सर

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: नेत्रदान म्हणजे नेमकं काय असतं ते जरा सविस्तर सांगा.
1: नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे किंवा आवश्यक असलेले नेत्रबुबुळ वैद्यकीय पद्धतीने मिळून ते गरजू रुग्णाच्या उपचारासाठी वापरणे.
0: अच्छा.
1: मृत व्यक्तीचा कॉर्निया काढून जो अंध व्यक्ती आहे त्याला बसवण्यात येतो.
0: अच्छा.
1: ह्यालाच प्रत्यारोपण असे म्हणतात.
0: बरं, आपल्या भारतामध्ये नेत्रदानासाठी काही नियम आहेत का?
1: डेथ सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये डेथ कशामुळे झालेली आहे मृत व्यक्तीची ते कारण महत्वाचं आहे. नॉन इन्फेक्टिव्ह जर असेल तर आपण नेत्रदान करून घेऊ शकतो.
0: बरं सर, हा जो राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो आपल्याकडे, तो साजरा करण्यामागे उद्देश काय आहे?
1: नेत्रदानाबाबत समाजामध्ये अजूनही अनेक गैरसमज आहेत, तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून जसे की पथनाट्य आणि ह्या पंधरवड्यामध्ये रांगोळी स्पर्धा घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रॅली काढणे ह्यामार्फत आपण जनजागृती करत असतो. आणि वर्षभर आपल्याकडे आय डोनेशन काउन्सिलर आहे, तो तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतात.
0: श्रोते हो, आता आपण नेत्रदानाचा संकल्प केलेल्या डॉक्टर रश्मी आठले यांचे विचार जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
0: मॅडम, आपल्या कुटुंबियांपैकी कुणी नेत्रदान केलं आहे का?
2: हो, माझ्या सासऱ्यांचं मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे.
0: बर.
2: देहदान पण केलेलं आहे.
0: बरं, यामागची तुमची भूमिका काय होती?
2: आम्ही स्वतः दोघेही डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडून समाजाला काहीतरी देणं म्हणून नेत्रदान करायचं होतं. आम्ही दोघांनी नेत्रदानाचे फॉर्म तर भरलेलेच आहेत, परंतु माझ्या सासऱ्यांनाही नेत्रदान प्रथमपासूनच करायचं होतं म्हणून आम्ही ते केलं. आणि नेत्रदानाचं कसं आहे, आपल्या दोन नेत्रांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळतं ना,
0: हो,
2: त्यामुळे आम्ही ते करायचं ठरवलं होतं.
0: या दृष्टीनं लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही काय आवाहन कराल?
2: मी लोकांना असं सांगेन की आपल्या जीवलगांचे नेत्ररूपी अवयव असेल किंवा कुठलाही अवयव असेल, तर तो जर आपण दुसऱ्या व्यक्तीला दान केला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन त्याला जीवन जगण्याची एक नवीन संधी मिळते.
0: बरोबर.
2: तुम्ही विचार करा, एखादी अंध व्यक्ती असते, तुम्ही डोळे मिटून 5 मिनिटं चालायचा प्रयत्न करा, नाही ना आपण चालू शकत.
0: खरं.
2: तर त्या व्यक्तींना कसं वाटत असेल, पण त्यांना एका डोळ्याला जरी फायदा झाला तर त्यांना हे सुंदर जग बघायची एक संधी मिळू शकते, अशी एक भावना माझी तरी आहे. आणि आम्ही आमचं मरणोत्तर नेत्रदान करणार आहोत, अवयवदान करणार आहोत. आणि सांगायला मला आनंद होईल की आमच्या कुटुंबातील इतरही व्यक्ती म्हणजे आमचे काही जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा यापूर्वी नेत्रदान सुद्धा केलेलं आहे, देहदान सुद्धा केलेलं आहे.
0: म्हणजे मला असं वाटतं की सगळे आपले श्रोते जे आहेत ते या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन या मार्गावरती पुढे चालू शकतील निश्चितच. थँक्यू मॅडम.
2: धन्यवाद.
0: या होत्या डॉक्टर रश्मी आठले मॅडम. बरं तर श्रोते हो, उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
3: नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 आणि 10 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि ते कसं करायचं याविषयी आज जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये वल्लभ वणजू आलेले आहेत. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर सुरुवातीला सांगा की रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र म्हणजे नेमकं काय.
3: त्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की 1995 साली स्टॉकहोम येथे बोलताना त्यावेळेचे वर्ल्ड बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट इस्माईल सेरागेल्डिन म्हणाले होते की या शतकातील युद्ध जर तेलासाठी झाली असतील तर पुढच्या शतकातील युद्ध हे पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर होतील.
2: खरं
3: हे वाक्य खूप महत्वाचं आहे.
2: बरोबर.
3: आता आपल्याला एक सांगता येईल की भारतामध्ये सरासरी 1170

0: मिलीमीटर पाऊस पडतो ह्या जमिनीवरती, आणि बरंचसं पाणी म्हणजे धरणामध्ये, ओढ्यांमध्ये, तलावांमध्ये पाणी साठवलं जातं आणि वाहून जाणारं पाणी हे नदी, नाले, ओढे ह्या मार्गे समुद्राला जाऊन मिळतं. हे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याला अडवलं पाहिजे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पाण्याची शेती करणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: बरोबर. आता ही पाण्याची शेती कशी करायची?
0: रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती अवलंबता येतील. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी साठवणं, ते जमिनीत मुरवणं आणि त्याचा योग्य वापर करणं.
1: मग आज पावसाचं पाणी साठवण्याची गरज नेमकी का भासते?
0: याला कारण अनिर्बंध पद्धतीने झालेला पाण्याचा उपसा, वाढलेलं शहरीकरण, शेतीचं वाढलेलं प्रमाण, वाढलेली लोकसंख्या, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
1: खरंय.
0: आपण काय करतोय की नुसतं जमिनीतलं पाणी उपसून घेतोय, आपण त्याच्यात परत भरत नाहीये.
1: बरोबर.
0: म्हणजे जसं आपण आपली जी ठेव असते बँकेमध्ये ती आपण काढतो, आपल्याला गरजेनुसार आपण ते पैसे काढतो, पण ते काढल्यानंतर आपण परत त्या बँकेमध्ये आपले पैसे भरतो, कारण ते आपल्याला पुढे कधीतरी आपल्या संकटाच्या काळात आपल्याला उपयोगी पडतील.
1: पाण्याचं पण असंच आहे.
0: पाण्याचं पण
1: आपण वापरतोय पण उद्यासाठी ते साठवणं गरजेचं,
0: साठवणं गरजेचं आहे आणि आपण ते करत नाही आहोत.
1: बरोबर. पण हे पाणी साठवण्याच्या पद्धती मगाशी तुम्ही म्हणालात त्या कोणत्या आहेत?
0: प्रथम आहे ते शेततळ. मोठ्या प्रमाणात शेततळी बांधता येतात आपल्याला, सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. त्याच्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोठ्या मोठ्याले हौद बांधणं किंवा टँक बांधणं, त्या टँकमध्ये हे पाणी साठवणूक करणं. दुसरी गोष्ट आहे जिथे मातीची जमीन असेल त्या मातीच्या जमिनीला वेगवेगळ्या ठिकाणी चर मारून, खास करून उतारावरची जी जागा आहे तिथे चर मारायचे मोठ्या प्रमाणात, म्हणजे ते पाणी त्या चरात येतं आणि ते पाणी जमिनीत मुरतं. आता आपण कोकणाचा विचार केला तर आपल्याकडे बरेचसे सडे आपण ज्याला म्हणतो की जे कातळ सडे आहेत, त्या कातळ सड्यांवरती आपण जमिनीला छेद देऊन म्हणजे आर्टिफिशियली त्याला ब्रेक करून आपण त्याच्यामध्ये पाणी सोडू शकतो, किंवा आपल्या विहिरीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने आपण उतारावरचं पाणी चॅनलाइज करून ते आपण आपल्या विहिरीमध्ये सोडून आपल्या विहिरीची पातळी आणि पर्यायाने भूजल पातळी आपण वाढवू शकतो.
1: नक्कीच. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पाणी टंचाईवर मात करता येईल?
0: नक्कीच करता येईल. जर आपण उपसलेलं पाणी, पाणी हे जीवन आहे, अत्यावश्यक आहे, आपल्याला त्याची गरज आहे, पण आपण जे पाणी उपसतोय तेच पाणी परत आपण जमिनीच्या पोटात भरणं गरजेचं आहे. हे जर आपण नाही केलं ना, तर जसं मी पहिलं वाक्य सांगितलं हेरॉल सरांचं, तर ती युद्ध आपल्याला टाळता येणार नाही.
1: निश्चितच. श्रोते हो, याविषयीच आपण अधिक माहिती घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दुपार समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने यूपीआई को भारत की डिजिटल भुगतान यात्रा में महत्वपूर्ण क्षण बताया. 11 देशों में शुरू होने के साथ यूपीआई को वैश्विक पहचान मिली. सरकार ने पश्चिम बंगाल सरकार को नागरिकता संशोधन अधिनियम के अंतर्गत सुनवाई करने और पात्र आवेदकों को नागरिकता प्रमाण पत्र जारी करने का अधिकार दिया. राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजीत डोभाल आज पेइचिंग में चीन के विदेश मंत्री वांग यी के साथ भारत चीन सीमा विवाद पर वार्ता करेंगे. अमरीका ने तय सीमा के अंतर्गत सभी H-1B वीजा आवेदकों पर मौजूदा शुल्क के अतिरिक्त $1,03,000 का अतिरिक्त शुल्क लगाने का प्रस्ताव दिया. और कोलंबो में भारत के साथ अंतिम क्रिकेट टेस्ट मैच के तीसरे दिन श्रीलंका ने पहली पारी में 7 विकेट पर 173 रन बनाए. श्रीलंका 330 रन से पीछे है. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने यूपीआई के 10 वर्ष पूरे होने पर कहा है कि राष्ट्र की इस डिजिटल क्रांति पर हर भारतीय को गर्व होना चाहिए. उन्होंने कहा कि यूपीआई प्रणाली का शुरू होना भारत के डिजिटल भुगतान इतिहास का सबसे बड़ा निर्णायक क्षण रहा है.

प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात धनंजय जोशी यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग भीमपलास. विलंबित बंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत अब तो बडी बेर. द्रुतबंदिश 3 तारात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत आनंद भर आये मारो मन. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे अमित मिश्रा यांची आणि हार्मोनियमची साथ आहे मकरंद वैशंपायन यांचं. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय जोशी यांनी गायलेला राग भीमपलास.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय जोशी यांचं गायन आपण ऐकलं. राग भीम पलास यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती अमित मिश्रा यांची आणि हार्मोनियम साथ होती मकरंद वैशंपायन यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल संगीता बंदोपाध्याय यांचं उपशास्त्रीय गायन पहाडी ठुमरी मिश्र किरवाणी आणि भजन. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि रात्री 10 पंडित शरद साठे यांचं गायन राग यमन आपण ऐकू शकाल. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ. आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेने तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर संदेश सामायिक केला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. देशवासियांनी यूपीआय बद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार

आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावं यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. राज्यात साखरेच्या दरात गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली. घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रतिकिलो मागे 7 रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली. दरम्यान जळगाव महानगरपालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल साखरेच्या दरवाढीविरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात रस्त्यामध्ये चिऊल पेटवून विना साखरेचा चहा तयार करून महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शुक्रे यांची नियुक्ती 2023 नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार केली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी 5 वर्षांसाठी किंवा ते वयाची 70 वर्ष पूर्ण करेपर्यंत यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती शुक्रे यांनी पुणे विद्यापीठातून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर अमरावती इथल्या डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून LLB शिक्षण पूर्ण केलं होतं. नागपूर विद्यापीठातून त्यांनी घटनात्मक कायदा या विषयात विधी शिक्षणाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा, राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातल्या आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. आता ही अट रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली.
मृत विद्यार्थी पहिल्या इयत्तेत शिकत होता. ताप आल्याने 24 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सध्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 मुले आणि 16 मुली अशा एकूण 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. यातील 5

0: विद्यार्थ्यांना मनोर इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. या घटनेनंतर खत्री यांनी पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शाळेतील जेवणासाठी वापरले जाणारे मसाले, तेल आणि इतर साहित्याचे नमुनेही तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसंच शाळेत वॉटर फिल्टरही बसवले आहेत. धुळ्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती दलानं आज आंदोलन केलं. नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहांसाठी जारी करण्यात आलेल्या नवीन नियमावलीतल्या वादग्रस्त तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात ही मागणी या आंदोलनात करण्यात आली. तसंच आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, अपुऱ्या सुविधा आदी मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. बुलढाण्यामध्ये वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेकडून सीड्स बॉल बॉम्बार्डिंग प्रोजेक्ट राबवला जात आहे. यामध्ये गोफणीच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने हजारो मातीच्या बीज गोळ्यांची पेरणी केली जात आहे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण करणं खूप अवघड आहे अशा ठिकाणी गोफणीच्या साह्याने हे मातीचे गोळे दूरपर्यंत फेकले जात आहेत. या बीजगोळ्यांमध्ये कडुनिंब, आवळा, कदंब, जांभूळ, बहावा, बांबू, रिठा यासारख्या विविध देशी आणि औषधी वनस्पतींच्या बियांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 उपाहारगृहांचे परवाने राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभाग FDA निलंबित केले आहेत. याविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखंड यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला FDA अधिकाऱ्यांकडून येत्या गुरुवारी होणाऱ्या तपासणीपूर्वी उपहारगृहाचा परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. श्रीलंकेने आज आपला पहिला डाव कालच्या 2-8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमील याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. त्यानंतर आलेला कामिंदू याने अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 7-5 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्याने राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ. आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:30 झाली आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 4:58. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत. सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आगामी सणासुदीच्या काळात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईन साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्री करावी लागेल. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. याआधी वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणविरुद्ध आर्थिकदृष्ट्या डी डे अर्थात निर्वाणीच्या कारवाईची घोषणा केली आहे. याअंतर्गत इराणच्या लष्करी गरजा, खरेदी व्यवस्था तसंच पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी असलेल्या कथित संबंधांवरून सुमारे 60 संस्था, व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. दरम्यान अमेरिकेच्या या निर्बंधांचा 2 वर्षांपर्यंत सामना करण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. मुंबई शेअर

0: बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 287 अंकांची वाढ झाली आणि तो 75,656 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 116 अंकांची वाढ नोंदवत 24,335 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीता बंदोपाध्याय यांचं उपशास्त्रीय गायन. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा, संवादिनी जयंत फडके, सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ खान. सुरुवातीला संगीता बंदोपाध्याय यांनी गायलेली पहाडी ठुमरी ऐकूया, सावन का नजारा है.

संगीता बंदोपाध्याय यांनी गायलेली पहाडी ठुमरी आपण ऐकली. यानंतर ऐकूया त्यांनी गायलेला राग मिश्र किरवाणी. बंदिश केरवा तालात आहे. जा बैरी जा बदरवा.

संगीता बंदोपाध्याय यांनी गायलेलं भजन आपण ऐकलं आणि याबरोबरच त्यांच्या उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा, संवादिनी जयंत फडके आणि सारंगी उस्ताद फारूख लतीफ खान यांनी साथ केली. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता कार्यक्रम युववाणी.

0: मंडळी, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक प्रश्न भेडसावत असतात. शरीराचं टेन्शन, मनाचं टेन्शन, कामाचं टेन्शन, घरच्यांचं टेन्शन. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो मानसिक ताण येतो त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं? हा प्रश्न काही फक्त लहानांचा किंवा मोठ्यांचा नाही तर सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करायला आल्यात डॉक्टर झरना शाह. वेलकम टू अवर शो मॅम.
1: थँक्यू सो मच मैथिली.
0: सध्या मानसिक ताण जो आहे तो सगळ्यांनाच आहे, आणि स्पेसिफिकली आजची जी तरुणाई आहे, आजचा जो युथ आहे, ते ही समस्या जी आहे ती खूप जास्त प्रमाणात एक्सपिरियन्स करतात.
1: राईट.
0: तर मग तुम्ही काय सांगाल की आजची जी तरुणाई आहे ती कोणत्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना जास्त फेस करत आहे?
1: युथ म्हणजे वी कन्सिडर स्टुडंट, वी कन्सिडर पीपल फ्रॉम दी एज ऑफ यंग, मीन्स स्कूल गोईंग, 8th, 9th, 10th, त्यांनाही आता ताण येतो. हा, त्यांना स्टडीजचं स्ट्रेस असतं, त्यांना पुढे काय करायचंय त्याचं स्ट्रेस असतं.
0: बरोबर.
1: खूप काही स्ट्रेस ते घेतात आणि दॅट इज वॉट मेंटल इश्यूज आता आपण जे बघतोय त्याचं आपण बघूयात. मेन म्हणजे एन्झायटी येते लोकांना.
0: बरोबर.
1: सेकंड, बिकॉज ऑफ एन्झायटी देर इज पॅनिक डिसऑर्डर्स.
0: बरं.
1: आणि इफ दॅट इज नॉट अड्रेस्ड, स्ट्रेस एन्झायटी कॅन लीड टू इवन डिप्रेशन, विच इज ऑल्सो समथिंग जे आजच्या काळात यूथ एक्सपिरियन्स करत असतं फॉर स्मॉल थिंग्स.
0: अच्छा.
1: राईट. तर ते आपण बघूया. मूड स्विंग्स येतात आणि बिहेवियर चेंजेस असतात. सो दीज आर व्हेरी कॉमन थिंग्स जे आपण नॉर्मली डे टू डे लाईफमध्ये पण बघतो.
0: मग अशा वेळी जेव्हा अशा प्रकारचे एन्झायटी किंवा डिप्रेशन यासारख्या गोष्टी मुलांसोबत घडत असतात आणि त्यांना जो हा काही मेंटल स्ट्रेस असतो, तर मग आपलं मूल किंवा ही तरुणाई ह्या फेजमधनं जाते हे त्यांच्या पॅरेंट्सनी किंवा टीचर्सनी किंवा काय म्हणतात मित्रमैत्रिणींनी, शिक्षकांनी वगैरे सगळ्यांनी कसं ओळखायचं की बाबा माझ्या एखाद्या मित्राला कदाचित थोडासा त्रास होत असेल बाबा मेंटल काहीतरी, किंवा मानसिक ताणात ना एखादी व्यक्ती जाते, तर मग ह्या गोष्टींसाठीची लक्षणं काय असू शकतात?
1: सी, मेन म्हणजे त्यांचे मूड शिफ्ट होतात.
0: अच्छा.
1: आता तुझा मित्र किंवा मैत्रीण जे कोण असेल, ती नॉर्मली तू जेव्हा तिला भेटते तेव्हा जशी असते थोडा फेर तुला जाणवेल. इधर काहीच बोलत नाही, स्वतःच्या स्वतःतच राहतात आणि इट इज लाईक की त्यांचे नॉर्मलचे रुटीन चेंज होतात. म्हणजे इट इज लाईक स्लीपिंग पॅटर्न मेन. तर कोण कोण खूप जास्त

0: झोपायला लागतात, थकवा येतो त्यांना.
1: अँड
0: देर आर सम पीपल ज्यांना झोपच लागत नाही.
1: अच्छा,
0: तुम्ही त्यांच्यात खूप लहान गोष्टी बघू शकता आणि यू कॅन पिक अप अँड यू कॅन अड्रेस इट. मीन्स आपण कोणाशी बोललो तर ते सॉल्व्ह होऊ शकतात.
1: बरोबर,
0: राईट. सो एनी वन, स्कूल टीचर्स अँड पेरेंट्स, ते पण बघू शकतात हे डिफरन्स इन द किड्स, इन द फ्रेंड्स, जे कोण असेल त्यांना ते बघितलं तर तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. लाईक ट्राय टू मेक द पर्सन फील कम्फर्टेबल. सी, आजच्या काळात कसं होतं आहे की नॉट टू फील ओके इज ऑल्सो ओके. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. मीन्स वी ट्राय टू शो इट सगळंच काय चांगलं चाललंय, बट इट इज नॉट ऑलवेज दॅट.
1: बरोबर. तर मग आता हा जो काही एकूण ताण येतो किंवा ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस असतात, चिंता असतात, तर मग त्या तरुणाईने कशा प्रकारे हँडल केल्या पाहिजेत, कशा प्रकारे त्या हाताळल्या पाहिजेत?
0: सी, फर्स्ट म्हणजे यू हॅव टू बी अवेअर. लोकांना ते कळतच नाही की समथिंग इज गोइंग रॉंग. सो इफ चेंजेस आहेत तर आता स्कूल्समध्ये काउन्सिलर्स आहेत.
1: बरोबर.
0: कॉलेजमध्ये पण काउन्सिलर्स आहेत. There are many facilities which are available where you can talk. आपण बोलू शकतो.
1: बरोबर.
0: फ्रीली बोलू शकतो, विच विल बी कॉन्फिडेन्शियल. असं नाही की कोणाला कळेल, बिकॉज पीपल आर व्हेरी स्केर्ड ऑफ गेटिंग जज्ड. की मी जर माझा हा त्रास, हे स्ट्रेस की एन्झायटी कोणाला सांगणार तर वॉट वुड दे रिॲक्ट, वॉट विल एव्हरी वन थिंक. सो दॅट इज फर्स्ट थिंग इज यू हॅव टू बी अवेअर की तुम्हाला काहीतरी त्रास होतोय.
1: बरोबर.
0: अँड देन गो टू देम, टॉक टू देम. तिथून जर नाही मिळालं देन देर आर ट्रीटमेंट्स ऑल्सो.

0: आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपण बऱ्याच वेळ सोशल मीडियावर असतो. आपल्याला सगळ्या गोष्टींचे अपडेट्स त्याच्यावर टाकायचं असतात आणि आपण काय म्हणतात की आपल्याला जे काही वाटतंय ते सगळ्या गोष्टी आपण सोशल मीडियावर सांगत असतो आणि अगदी मनमोकळेपणाने आपण सगळ्या गोष्टी तिकडे बोलत असतो. तर मग हे सोशल मीडिया आहे ते तरुणांच्या मानसिकतेवर कशा प्रकारे परिणाम करतं?
1: सोशल मीडिया आत्ता खूपच परिणाम करतो कारण मोस्टली सगळेच इज ऑन द मोबाईल. सो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
0: बरोबर.
1: लहान मुलं पण करतात आता तर आणि मोठी पण सगळेच सोशल मीडियावर असतात.
0: बरोबर.
1: सोशल मीडियाचा परिणाम चांगलाही आहे कारण बिकॉज ऑफ सोशल मीडिया मेंटल हेल्थला खूप प्रमोशन मिळतंय. मीन्स मेंटल हेल्थवर चर्चा होते सोशल मीडियावर.
0: बरोबर.
1: पीपल आर नॉट शाईंग अवे.
0: खुलेपणाने
1: बोलतात. राईट. दॅट इज अ गुड पार्ट ऑफ सोशल मीडिया.
0: बरोबर.
1: बट नाऊ सोशल मीडियावर जर तुम्ही 3-4 तास पेक्षा जास्त राहिलात की 3 तास पण राहिलात तर तुमच्या मानसिकतेवर इफेक्ट होतोच.
0: बरं.
1: द ड्युरेशन तुम्ही जे सोशल मीडियावर राहता
0: जितका वेळ आपण
1: घालवतो आणि ते आपण स्क्रोल करत राहतो तर त्याच्यामुळे इट अफेक्ट्स अवर ब्रेन नर्व्स. इट इटसेल्फ इज अ कॉज ऑफ एन्झायटी.
0: अच्छा.
1: राईट. कारण सी वन थिंग इज की सोशल मीडियावर एक सेट पॅटर्न असते, एक अल्गोरिदम सेट असतं की तुम्ही जे बघता तेच
0: सतत रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतं,
1: ते सगळं बघायला मिळतं आणि पाहायला मिळतं. इट इज लाईक की पीपल गेट अँक्शियस अबाउट देमसेल्फ्स की ते कसं राहतात, धेअर लाईफस्टाईल, ते पण खूप अफेक्ट होत जातं. आणि दॅट इज
0: आणि सारखं जर आपण तेच पाहत असू तर मग ते एक सायकोलॉजिकल आपल्या डोक्यामध्ये ते परिणाम होणार आहे.
1: अँड यू स्टार्ट ओव्हर थिंकिंग.
0: बरोबर.
1: अँड बिकॉज ऑफ दॅट ओव्हर थिंकिंग अगेन स्ट्रेस इज डेव्हलप्ड. सो सोशल मीडिया जर एक चांगलं माध्यम आहे टू एक्सप्रेस युअरसेल्फ.
0: बरोबर.
1: खूप वेळासाठी तुम्ही त्याच्यावर आहात तर इट इज क्रिएटिंग अगेन स्ट्रेस अँड एन्झायटी.
0: बरोबर.
1: सो इट इज नॉट अ गुड थिंग फॉर अ लॉंगर ड्युरेशन.
0: आता एक मेन म्हणजे कसं आहे की तरुणाई म्हटल्यानंतर मेंटल हेल्थ आहे पण मानसिक आरोग्य जितकं आपल्यासाठी महत्वाचं आहे तितकंच शारीरिक आरोग्यही महत्वाचं आहे. मग हे दोन एकमेकांना कसं कनेक्टेड आहे? मानसिक आरोग्य जर तुमचं व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर कसा होईल?
1: खूप होतो. सी मानसिक जर चांगलं नसेल तर इट अफेक्ट्स युअर बॉडी टू अ लॉट ऑफ एक्सटेंट. आपण जे म्हणतो म्हणजे साधारण इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो सायकोसोमॅटिक. सायको म्हणजे मानसिक, सोमा म्हणजे फिजिकल.
0: बर.
1: सो सायकोलॉजीवर जर परिणाम खूप झाला मीन्स मानसिक परिणाम झाला तर यू विल एक्सपिरियन्स फिजिकल चेंजेस इन युअर बॉडी.
0: बर.
1: नाऊ इफ यू टेक व्हेरी स्मॉल एक्झाम्पल म्हणजे आता मेन्स्ट्रुअल सायकल आपली जी असते फिमेल्सची. सो इफ यू आर मेंटली नॉट वेल, तुम्हाला मानसिक खूप त्रास आहे आणि स्ट्रेस खूप घेत आहेत तर तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होतात.
0: बर.
1: येस. सो दॅट इज अ फिजिकल सिम्प्टम. राईट. सो तसंच इफ यू आर मेंटली व्हेरी डिस्टर्ब्ड, खूप एन्झायटी आहे की खूप मूड चेंजेस होतात तर लोकांना हेडेक्स होतात.
0: अच्छा.
1: सो दॅट इज इफ यू कन्सिडर सेईंग हेडेक दॅट इज मायग्रेन. सो मायग्रेनचं दुसरं नाव आहे टेन्शन हेडेक. ओके. यू कॅन गेट डिफरंट पेन्स इन युअर बॉडी ड्यू टू टू मच ऑफ स्ट्रेस. सो ॲज अ डॉक्टर वी ऑलवेज ॲडवाईज पेशंट्स की तुम्ही वॉकला जा, यू बी विथ पीपल हू आर हॅपी अराउंड यू. इज बिकॉज तुमचे स्ट्रेस लेवल्स कमी झाले की तुमचं ब्लड प्रेशर आणि डायबिटीज पण नॉर्मल होईल.
0: बरोबर.
1: सो मेंटल इज कनेक्टेड विथ फिजिकल अँड फिजिकल इज कनेक्टेड विथ मेंटल. मेंटल हेल्थ तुमची चांगली असली तर फिजिकल ऑटोमॅटिकली नॉर्मल होईल.
0: बरोबर. बरोबर. आता जर मला स्वतःला छान वाटायचंय, मला ताण आहे, मला स्ट्रेस येतोय बरं

0: खरंच, पण ह्याच्यातनं पण मला स्वतःसाठी जर वेळ काढायचा असेल तर मग त्यासाठी मी काय करणं गरजेचं आहे की जिथे मला छान वाटेल किंवा माझा जो काही स्ट्रेस आहे तो काही काळापुरता का होईना थोडा कमी
1: होईल. राईट. सो फॉर मेंटल स्ट्रेस खूप बेसिक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. इट इज मेनली, एक तर मी आधी पण सांगितलं, सेल्फ अवेअर. मीन्स यू आर अवेअर की ओके थोडी एन्झायटी आहे. सो यू डोंट वॉन्ट टू गो टू अ स्पेशलिस्ट किंवा तुला स्वतःच बेटर फील करायचं आहे. येस, दॅट इज अ व्हेरी गुड वे. सो यू हॅव टू डू बेसिक थिंग्स इज एक रुटीन सेट करायचं स्वतःचं. लाईक इफ यू ईट ऑन टाईम, यू स्लीप ऑन टाईम, ओके, अँड यू डू थोडी एक्सरसाइज, वॉक करा, योगा करा, किंवा एनी पर्टिक्युलर स्पोर्ट्स जे पण तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करा. सो इफ यू सेट युअर रुटीन अँड यू फॉलो इट फॉर गुड अमाऊंट ऑफ फ्यू डेज, देन इट बिकम्स अ हॅबिट.
0: बरोबर.
1: अँड दॅट हेल्प्स यू टू कोप विथ एन्झायटी.
0: राईट.
1: तर ते तुम्ही जर केलं तर दॅट इज द फर्स्ट स्टेप. ईट हेल्दी. वेळेवर खायचंय. यू हॅव टू ईट 3 meals a day आपण जे म्हणतो ते तरी घ्यायचंय. सो दॅट इटसेल्फ विल स्टार्ट हेल्पिंग यू.
0: बरोबर.
1: अँड एक अजून गोष्ट हेल्प करते इज इफ यू फील के कोणाबरोबर शेअर नाही करायचंय, स्टार्ट रायटिंग इन अ जर्नल. दॅट ऑल्सो हेल्प्स.
0: बर. म्हणजे तुम्हाला जे काही फील होत आहे, तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या अल्टिमेटली तुम्हाला मोकळ्या करायच्यात.
1: हो.
0: मग त्या कोणाला सांगून का असे ना किंवा तुम्ही त्या लिहून कागदावर उतरवलेल्या का असे ना, फक्त तुम्हाला ते मोकळं व्हायचंय की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार आहे.
1: राईट.
0: बरोबर. मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तुम्ही युथला एकूणच मानसिक आरोग्य व्यवस्थित आणि तंदुरुस्त ठेवण्याबद्दल काय सांगाल?
1: आपण हे सगळं जे एन्झायटी, डिप्रेशन सगळं जे म्हणालो, तर यूथ म्हणजे ते एक गोल ओरिएंटेड असतात. तर तुमच्या गोलकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या हेल्थवर, मेनली मेंटल हेल्थवर पण दुर्लक्ष करू नका. कारण जर ते चांगली नसेल अँड यू डोंट टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ, तर ते गोल अचीव्ह केल्यानंतर पण जे हॅपीनेस मिळायला पाहिजे ते मिळत नसते. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. ॲज वी से, हेल्थ इज वेल्थ. वी शुड टेक केअर ऑफ आर हेल्थ.
0: डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं आपल्या तरुणाईला की त्यांनी त्यांच्या मेंटल हेल्थबद्दल किती अवेअर असणं गरजेचं आहे, आणि एकूणच कितीही धकाधकीचं जीवन असलं तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आपल्या शरीराची, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, थोडासा वेळ काढला पाहिजे, याबद्दल तुम्ही छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, धकाधकीचं जीवन असलं तरीही विरंगुळा म्हणून थोडासा वेळ का होईना स्वतःसाठी काढणं किती महत्वाचं आहे हे तर आज आपण पाहिलं. अशा बऱ्याच विषयांवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण आता घड्याळ खुणावत आहे त्यामुळे इथेच थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।

संध्याकाळचे 6 वाजतंय. थोड्याच वेळात सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. यूपीआयची व्याप्ती प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद. दशकपूर्तीनिमित्त पंतप्रधानांचं प्रतिपादन. कच्च्या साखरेवर प्रक्रिया तसंच विक्रीच्या मुदतीत कपात, साखरेच्या दरात घसरण. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांची लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती. जिल्हा परिषद शाळांची पाहणी करून आठवड्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश. आणि दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात श्रीलंका संघ 238 धावांनी पिछाडीवर. आता सविस्तर बातम्या. यूपीआयची व्याप्ती ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस यूपीआयच्या दशकपूर्तीच्या निमित्तानं सामाजिक माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी यूपीआयच्या अभूतपूर्व यशावर प्रकाश टाकत नागरिकांना त्यांचे यूपीआय अनुभव आणि दैनंदिन जीवनावरील प्रभाव सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक वर्ष 2016-17 ते 2025-26 या 10 वर्षात यूपीआय व्यवहारांच्या संख्येत 13,000 पट तर मूल्यात 4,000 पट वाढ झाली आहे. जगातल्या 11 देशांमध्ये यूपीआय कार्यरत असून 703 बँका या प्रणालीशी जोडलेल्या आहेत. यूपीआयद्वारे 314 लाख कोटींच्या व्यवहारांसह भारत जगातली सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट प्रणाली बनला आहे. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. राज्यात साखरेच्या दरात गेल्या 3 दिवसात प्रतिक्विंटल 1,500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरल्यानं घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रतिकिलोमागे 7 रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांची राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज त्यांना पदाची शपथ दिली. मुंबईत लोकभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शुक्रे यांची नियुक्ती 2023 नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार केली गेली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी हा 5 वर्षांसाठी किंवा ते वयाची 70 वर्ष पूर्ण करेपर्यंत यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत असणार आहे. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वीज आणि वर्गखोल्यांची स्थिती यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन 8 दिवसात अहवाल सादर करावा असे निर्देश ग्रामविकास मंत्री जय

0: कुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळांना वरचेवर भेटी देऊन सुविधा उपलब्धतेची पाहणी करावी अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केली. राज्यातल्या आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज केली. आदिवासी समाजाच्या आमदार आणि खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उईके यांनी ही माहिती दिली. राज्य शासनानं अलीकडेच वयाची 30 वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मर्यादा घातली होती, मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर ही अट रद्द करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट संघटनेच्या 5 उपहारगृहांचे परवाने अन्न आणि औषध प्रशासन FDA निलंबित केले आहेत. याविरोधात संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं या संघटनेला FDAच्या अधिकाऱ्यांकडून येत्या गुरुवारी होणाऱ्या तपासणीपूर्वी उपहारगृहाचा परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO विकसित केलेल्या सर्व पारंपरिक क्षेपणास्त्र प्रणालींचं तंत्रज्ञान भारतीय संरक्षण उद्योगाकडे सोपवण्याला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे या प्रणाली देशात तयार करता येतील आणि आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरता वंशावळ जुळवण्याची कार्यवाही करण्यासाठी तालुका स्तरावर नेमलेल्या समित्यांना 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं आज या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सराला बेटाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून सर्व विकास कामं पूर्ण झाल्यावर हे बेट महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा केंद्र असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. दरम्यान महिला शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून मान्यता मिळवून देणारा महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम आणल्याबद्दल अहिल्यानगर इथल्या शेतकरी महिलांनी आज मुख्यमंत्र्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. बुलडाणा इथल्या वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेकडून सीड्स बॉल बॉम्बार्डिंग प्रोजेक्ट राबवला जात आहे. यामध्ये गोफणीच्या सहाय्यानं बीज गोळ्यांची पेरणी केली जात आहे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण करणं खूप अवघड आहे अशा ठिकाणी गोफणीच्या सहाय्यानं हे मातीचे गोळे दूरपर्यंत फेकले जात आहेत. या बीज गोळ्यांमध्ये कडुनिंब, आवळा, कदंब, जांभूळ, बहावा, बांबू, रिठा यासारख्या विविध देशी आणि औषधी वनस्पतींच्या बियांचा समावेश आहे. अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर मार्गी लागावं या मागणीसाठी आज बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना नागरिकांनी निवेदन दिलं. महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमींची श्रद्धा असलेल्या या स्मारकाबाबत शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड शहरात पवित्र श्रावण महिन्याच्या औचित्यानं भव्य कावड यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शिवभक्तांसह भाजपचे आमदार तुषार राठोड सहभागी झाले. या कावड यात्रेमुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. जालना जिल्ह्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयं आणि आरोग्य संस्थांचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीनं करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही असं मित्तल यांनी यावेळी स्पष्ट केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग येत्या 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत पुढच्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संचलनासाठी सराव शिबिर घेणार आहे. यासाठीची निवड चाचणी काल पार पडली. यात प्राथमिक स्तरावर 30 स्वयंसेवकाची निवड झाली. राज्य शासनानं यावर्षी घेतलेला

0: लघुलेखक संवर्ग मृत संवर्ग घोषित करण्याचा निर्णय रद्द करावा आणि नियमित लघुलेखक भरती प्रक्रिया सुरू करावी या मागणीसाठी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीनं नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आजपासून उपोषण सुरू करण्यात आलं आहे. क्रिकेट. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड अधिक मजबूत झाली आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला तेव्हा यजमान श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3-3 तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. यजमान संघ पहिल्या डावात 238 धावांनी पिछाडीवर आहे. हवामान. मराठवाड्यात पुढचे 3 दिवस तुरळक ठिकाणी जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसह विदर्भातले काही जिल्हे जळगाव नाशिक तसंच पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसराला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. UPI ची व्याप्ती प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद. दशकपूर्तीनिमित्त पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांचा पाहणी अहवाल आठवड्याभरात सादर करण्याचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी UPI व्यवस्थां भारतस्य डिजिटल परिशोधन यात्रायाः प्रमुख परिवर्तन बिंदुः वर्तते इति प्राख्यापयत्. सहैव एतस्यै 11 देशेषु परिचालनेन सह वैश्विक मान्यता च लब्धा. केंद्र सर्वकारेण पश्चिम बंगाल सर्वकारः योग्यावेदकेभ्यः नागरिकता प्रमाणपत्र वितरणाय CAA इत्यस्यान्तर्गतम् अधिकृतः. राष्ट्रीय सुरक्षा परामर्शदः अजीत डोभालः अद्य बीजिंग नगरे चीन विदेशमन्त्रिणा वांग यी इत्यमुना सह भारत चीन सीमा विषये विशेष प्रतिनिधि वार्तां करिष्यति. संयुक्त राज्येन सर्वेभ्यः H1B सीमा अन्तर्गत आवेदनेभ्यः अतिरिक्तस्य 65+$300,000 परिमितस्य शुल्कस्य प्रस्तावः कृतः. अथ वार्ताः विस्तरेण. UPI इत्यनेन डिजिटल परिशोधन व्यवस्थायां परिवर्तनेन सह भारते 10 वर्षाणि सम्पूरितानि. अद्य एषा व्यवस्था भारतस्य डिजिटल परिशोधन व्यवस्थायाः मेरुदण्डरूपेण उद्भूतास्ति. 16-2000 वर्षे प्रारब्धायाः अस्याः व्यवस्थायाः व्यवहारसङ्ख्यायां प्रायः 13,000 वृद्धिः सञ्जाता. अत्रावसरे प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी UPI सेवा प्रणालीं श्लाघमानः सामाजिक सञ्चार पटले अलिखत् यत् UPI भारतस्य डिजिटल परिशोधन यात्रायां कश्चन महत्वपूर्णः परिवर्तनात्मकश्च बिन्दुः सिद्धः. वित्तमन्त्रालयानुसारं 16-17 च आर्थिकवर्षे यत्र केवलं 1.78 कोटि व्यवहाराः अभवन् तत्रैव 2000 25-26 च वर्षे एषा संख्या समेध्य 62.24 लाख कोटि व्यवहारात्मिका अजायत. केंद्र सर्वकारेण पश्चिम बंगाल सर्वकारः नागरिकता संशोधन अधिनियमस्यान्तर्गतं वादश्रवणाय योग्यावेदकेभ्यः नागरिकता प्रमाणपत्राणि दातुं च अधिकारो दत्तः. केंद्रीय गृहमन्त्रालयेन अस्मिन् सन्दर्भे एका राजपत्र अधिसूचना प्रकाशिता. मुख्यमंत्री सुवेन्दु अधिकारी वार्ताहरान असूचयत् यत् प्रायः 30,000+ आवेदकेषु एतावता 23,000 जनाः योग्याः घोषिताः. तेभ्यः नागरिकता प्रमाणपत्राणि च वितरितानि. सः अवदत् यत् अवशिष्ट आवेदनानाम् अपि शीघ्रतया कार्याचरणं भविष्यति. सम्बन्धमण्डलाधिकारिणां माध्यमेन च प्रमाणपत्राणि प्रदास्यन्ते. मुख्यमन्त्रिणा धार्मिक उत्पीडनकारणात् बांग्लादेशात् समागताः जनाः CAA इत्यस्यान्तर्गतं नागरिकतायै आवेदनं कर्तुं

0: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो अमृत कलश कार्यक्रम हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमात आपण नेहमी ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखतीतून आपल्यापर्यंत विविध क्षेत्रातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या पूर्ण जीवनावर आधारित असलेला हा कार्यक्रम एक प्रकारे अशा नागरिकांची बायोग्राफी आपण या कार्यक्रमातून जाणून घेत असतो. आणि आता ज्येष्ठ नागरिक आपण म्हटले तर बघा त्यांचा अनुभव हा खूप दांडगा अनुभव असतो आणि ते एक प्रकारे प्रेमाचे प्रतीक सुद्धा आहेत आपल्या करता. त्यांचं ज्ञान आणि त्यांच्या अनुभवाने ते आपलं कुटुंब सावरत नाहीत तर आपल्या समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात. आणि अशा व्यक्ती प्रेरणादायी ठरून त्यांची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळावी हाच या कार्यक्रमाचा हेतू, अर्थात कार्यक्रम अमृत कलश. तर आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये असेच एक मोठे व्यक्तित्व आलेले आहेत, प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे सर. साबळे सर, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार.
1: सरांची ओळख करून देताना, सर हे अधिष्ठाता शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालय अर्थात आजची चित्रकला महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते अधिष्ठाता म्हणजे अर्थात डीन या पदावर कार्यरत आहेत. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई या ठिकाणी ते माजी अधिष्ठाता होते 2011 ते 2024 या काळात. आणि मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे साबळे सरांनी PhD सुद्धा केलेली आहे आणि त्यांचा PhD विषय तो म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट ची निसर्ग चित्र परंपरा. हे त्यांचं PhD त्यांनी विक्रम विद्यापीठ उज्जैन मध्य प्रदेश इथून त्यांनी केलेला आहे. आणि त्यांनी त्यांचा हातखंडा हा खास पेंटिंग आणि लँडस्केप यावर त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांनी जलरंग आणि अक्रेलिक माध्यमात निसर्ग चित्र सुद्धा रंगवलेली आहेत. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी त्यांनी पुष्कळशे प्रदर्शन सुद्धा भरवलेली आहेत. आणि त्यांनी एक अध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचा विकास कसा व्हावा, विद्यार्थी कसे घडावेत हा त्यांचा जीवनातील सर्वात मोठा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून. तर साबळे सर, आज आकाशवाणीच्या अमृत कलश या कार्यक्रमात आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असाच आहे सर, जो साहजिक प्रश्न आहे तो म्हणजे आपला जन्म केव्हा झाला आणि आपला जन्म कुठे झाला आणि आपल्या आई वडिलांचं नाव थोडं कथित कराल.
2: नमस्कार. माझा जन्म हा भीमाशंकर जे एक तीर्थक्षेत्र आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हिमालयाच्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेलं भीमाशंकर

0: कर ते भीमाशंकर पासून 20 किलोमीटर अलीकडे असणारे एक राजेवाडे असे छोटस गाव आहे.
1: अच्छा.
0: आणि त्या गावामध्ये माझा जन्म झाला 1969 मध्ये. आणि माझा आई आणि वडील, म्हणजे आईचं नाव माझ्या रमाबाई आणि वडिलांचं नाव डोंगरू. तर हे आम्ही सर्व जे शेतकरी जे कुटुंब आहे आमचं गावाकडचं ते शेतकरी कुटुंब आहे. आणि तो जो आदिवासी भाग आहे सर्व जो, तर हे असे आदिवासी जे वेगवेगळी छोटी छोटी गावं आहेत ते गावांमध्ये तिथे माझं जन्म झाला. आणि प्राथमिक शिक्षण सुद्धा माझं गावामध्येच झालं. शाळा आमची आहे आणि ती शाळा नंतर माझ्या लक्षात आलं की ती शाळा आमची 100 वर्ष जुनी आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे त्याच्यावरती ज्यावेळेस माझ्या नंतर लक्षात आलं की एवढी जुनी शाळा की ज्या गावात रस्ता नाहीये, लाईट नाहीये, तर तिथे एवढी जुनी शाळा कशी असू शकेल. तर तिथे पूर्वीच्या ज्या म्हणजे ब्रिटिश कालीन याच्यामध्ये पूर्वी शेतकी स्कूल होत्या.
1: हा,
0: अशा पैकी ती एक जुनी दगडी अशी इमारत होती आणि त्याच्यामध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे सगळे वर्ग असे चालणं अशी ती शाळा होती. साधारण हे 80 च्या त्या दरम्यान, तर त्या काळामध्ये ह्या कुठल्याच

0: तिथे एवढी जुनी शाळा कशी असू शकेल? तर तिथे पूर्वीच्या ज्या म्हणजे ब्रिटिश कालीन याच्यामध्ये पूर्वी शेतकी स्कूल होत्या,
1: हा,
0: अशा पैकी ती एक जुनी दगडी अशी इमारत होती, त्याच्यामध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे सगळे वर्ग असे चालणं अशी ती शाळा होती. साधारण ही 80 त्या दरम्यान, तर त्या काळामध्ये ह्या कुठल्याच अशा सुविधा गावाकडे नव्हत्या. माझे एक शिक्षक होते जे आम्हाला चौथीला शिकवायला होते, तळपे गुरुजी म्हणून. आम्ही
1: तुम्हाला अजूनही सर तुमच्या शिक्षकांचं नाव 50 आधीचे पण तुम्हाला गोष्ट अजूनही आठवणीत आहे, हे खूप महत्वाचं.
0: कारण का काही ज्या गोष्टी ज्या असतात ना, म्हणजे जसं आपण बालपणातल्या काही गोष्टी ज्या तुमच्या मनावरती खूप एकदम प्रभाव देऊन जातात, किंवा तशापैकी आमचे जे शिक्षक होते म्हणजे तळपे गुरुजी, ज्यांचं अक्षर खूप सुंदर होतं. आणि दुसरा महत्वाचं भाग की ते आम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना सतत एकत्र घेऊन काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी होत राहायच्या. त्यांचं ड्रॉइंग चांगलं होतं आणि त्यांनी एक पाटीवरती एक ड्रॉइंग त्यांनी काढून दाखवलं होतं. पाटी माझी होती, माझ्याच पाटीवरती पूर्वीचे जे आपल्या दगडी अशा ज्या दर्शक पार्ट स्लेटचं आपण जे यायच्या आणि त्याच्यावरती मग पेन्सिलनी ते हे करायचं, तर त्यांनी एक सुंदर चित्र काढलं होतं आणि ते असं दाखवलं. मला म्हटले पुसून टाक, मी लगेच पुसून टाकलं. ते म्हटले तू का पुसलंस ते आता परत काढून दाखव. तर त्यावेळेस माझ्याकडे काहीच हे नव्हतं की मला ते जमेल वगैरे असं काही नाही, मी तसा प्रयत्न नाही केला. पण तो एक प्रसंग मला आठवतोय की आपण ज्यावेळेस पुन्हा बालपणाचा विचार करतो त्यावेळेस कुठंतरी आपली नाळ त्या गोष्टीशी कशी कनेक्ट झालेली असते, किंवा त्या गोष्टी कुठेतरी आपल्या माइंड मध्ये फिक्स झालेल्या असतात, त्याचा पुढे जाऊन कसा डेव्हलप होत राहत त्या गोष्टी. म्हणजे अशी जी प्रभाव करणारे जे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांमुळे आम्ही शाळेशी खूप जास्त कनेक्ट झालो. मला आठवतंय की आमची जी शाळा होती ती शाळेची चावी माझ्याकडे असायची. कारण गावामध्ये शाळा, गावातली शाळेची चावी त्या कुठल्या तरी घरामध्ये ठेवली जायची, तिथून मग तुम्ही शिक्षक ते बाहेर गावून यायचे, ती सकाळी शाळा उघडायची आणि मग सगळे मुलं बसायची. तर मला असं वाटतं की ते कुठेतरी माझ्यावरती जे टीचिंगचे एक शिक्षक म्हणून जे संस्कार जे काही झाले ते मला असं वाटतं माझ्या त्या गावातल्या शाळेमध्येच झाले. आणि आजही मी शाळेतला ज्या संस्थेचा एक हेड म्हणून ज्या बघतो, तर आज मी संस्था जशी सांभाळतो, आजही संस्थेची चावी जशी माझ्याकडे, तशी ती चावी तेव्हापासूनच कुठेतरी अशी होतं की तुम्हाला पुढे जाऊन शिक्षकच तुम्ही होणार आहात आणि तुम्हाला संस्था तुम्ही सांभाळणार आहात. तर हा एक भाग मी पुन्हा ज्यावेळेस मागे बघतो तर याचं एक वेगळं मला असं ते फिलिंग जाणवत की अरे याची सुरुवात कुठेतरी तिथे झाली असेल, तिथे झाली असेल त्याच्यामध्ये.
1: नाही, खूपच छान सर. म्हणजे तुमचा हा जो अनुभव आहे की तुम्हाला बालपणापासून तुमच्या शाळेच्या जीवनापासूनच, शिक्षक जरी वेगळे असले पण तुम्ही विद्यार्थी असूनही शाळेची चाबी तुमच्याकडे आहात. आता आपण आपल्या घरामध्ये म्हणतो घराची चाबी म्हणतो, अलमारीची चाबी आपल्या एका कुटुंबामध्ये वगैरे, तर तो जनरली कुटुंब प्रमुख असतो. तर कोणी स्त्री असते घरातली मुख्य आई म्हणा किंवा कधी कधी वडील स्वतःकडे ठेवतात, तसा प्रकार तुमच्यामध्ये घडला.
0: शिक्षकाचा रोल खूप इम्पॉर्टंट राहतो. म्हणजे आज आपल्याकडे गुरुला महत्व दिलेलं आहेच आपल्या संस्कृतीमध्ये जरी असेल, पण शाळेमध्ये शिक्षक खूप गरजेचा असतो आणि तो निश्चित शिक्षकच हा विद्यार्थी घडवतो.
1: बरोबर.
0: हा, तो माझ्या अनुभवातनं मला असं वाटतं. आणि ज्यावेळेस मी शिक्षक होण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस मी माझ्या त्या शिक्षकांकडे पाहिलं की माझ्या शिक्षकांनी मला कसं घडवलं, आता मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं घडवायला पाहिजे आणि काळानुरूप मला काय बदल करायला पाहिजे जेणेकरून माझे विद्यार्थी चांगला घडेल, ही जाणीव मी सातत्याने जपली. त्यामुळे आजही मी माझ्या स्वतःबद्दल ज्यावेळेस विचार करतो की मी माझं प्रोफाईल ज्यावेळेस बघतो, तर मी प्रथम सांगतो की मी आता एक पहिला एक शिक्षक आहे आणि त्याच्यानंतर मी चित्रकार आहे. तर त्यामुळे विद्यार्थी आणि टीचर हे जे नातं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहिलेलं आहे. जे सुरुवातीपासून ती जी सुरुवात जी झाली, म्हणजे आम्हाला शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत ड्रॉइंग हा विषय नव्हता. जो आज हायस्कूलला ड्रॉइंग हा विषय असतो, परंतु जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही ड्रॉइंग हा विषय शिकवण्यासाठी तशी ट्रेन टीचर नसतात. तर त्यावेळेस मग मी एक पहिलं चित्र, त्यावेळेस इतिहासाच्या पुस्तकामध्ये बुद्धाचं एक चित्र होतं, सारनाथचा बसलेला बुद्ध, त्यात मी ते बुद्धाचं चित्र काढलं होतं. ते माझ्या लाईफ मधलं पहिलं मोठं चित्र होतं जे मला आठवते सर्व याच्यामध्ये. आणि ते वर्गात ज्यावेळेस नोट बोर्डवरती लावलं, भिंतीवरती लावलं, त्यावेळेस तो एक अनुभव खूप वेगळा होता त्यावेळेचा.
1: बरोबर आहे, कारण त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या हाताने भगवान बुद्धांचं चित्र काढलं आणि ते तुमच्या वर्गाच्या खोलीमध्ये लावल्या गेलं. तुम्हाला पण एक वाटत असेल की माझ्या हातचं चित्र पूर्ण शाळेच्या याच्यामध्ये वर्गामध्ये खास लावल्या गेलेलं आहे. आणि तेव्हा तुमच्या शिक्षकांनी पण तुमच्या चित्राला खरोखर एक दाद दिली असणार, म्हणून त्यांनी ते चित्राचं वर्ग खोलीमध्ये लावलं, हे किती महत्वाचं ठरतं.
0: 8th मी प्रवेश

0: घेतला आणि शाळेमध्ये एक नोटीस आली की चित्रकलेची एक परीक्षा असते एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट.
1: एलिमेंटरी सातवी नंतर आठवी नंतर.
0: हा तर ती सातवी म्हणजे सातवी आठवीला मोस्टली ते असते. पण मी आठवीला आल्यानंतर तिची नोटीस आली की ज्यांना चित्रकलेच्या परीक्षेला बसायचंय त्यांनी नावं वगैरे द्या. तिथे मला पहिल्यांदा मी त्या शिक्षकांशी कनेक्ट झालो आणि त्या परीक्षेला मी बसलो चित्रकलेच्या. आणि त्या परीक्षेमुळे त्या शिक्षकांबरोबर जोडलो. म्हणजे माझ्या लाईफमध्ये ज्यावेळेस मी पाहतो की प्रत्येक टप्प्यावरती मला माझे शिक्षक होते आणि त्या शिक्षकांचा मी एकदम लाडका विद्यार्थी होतो.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे त्यांच्याशी मी माझं अटॅचमेंट ही नेहमीच राहिलेले आहे. ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस मी मेरिटमध्ये आलो होतो. म्हणजे ए ग्रेडनी पास झालो होतो आणि मेरिटमध्ये आलो होतो. त्यामुळे आमच्या शाळेमधल्या जी काही मुलं होती त्यातल्या मी चार ते पाच मुलांची नावं होती काही ए ग्रेडमध्ये आलेले आणि त्यातला मी मेरिटमध्ये आलेलो होतो. त्यामुळे एक फोटो माझा पहिल्यांदा त्याच पेपरमध्ये छापून आला होता त्यावेळेचा. खूप असं कॉन्फिडन्स देणारी जी गोष्ट होती त्याच्यात त्या काळामधली जी. ते
1: बरं सर, तुमचं आपण काय म्हणू BFA म्हणजे बॅचलर डिग्री तुम्हाला कोणत्या वर्षी मिळाली? मग
0: मी आता मी अभिनवला जो होतो तिथे डिप्लोमा होता.
1: अच्छा, डिप्लोमा.
0: तो फाईन आर्टचा. तो चार वर्षाचा डिप्लोमा होता. दहावी नंतर चार वर्षाचा डिप्लोमा होता. म्हणजे पूर्वीचं जे आर्ट एज्युकेशन जे सुरू झालं आपल्याकडे ते JJ स्कूलमध्ये सुरू झालं. तर तोही पूर्वीचा डिप्लोमा होता. म्हणजे 1924 मध्ये तो डिप्लोमा सुरू झाला. तो आजही चालू आहे.
1: आजही चालू आहे का? अच्छा. ब्रिटिश काळापासून
0: तो सुरू झालेला तो जो कोर्स होता. आणि नंतर डिग्री जी सुरू झाली ती 81 मध्ये सुरू झाली. म्हणजे 70 मध्ये सुरू झाली ती सुद्धा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये. नंतर मग ती मुंबईमध्ये आले. पुण्यामध्ये मी माझा GD आर्टचा हा डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर मग पुढे शिकायचंय. मी 93 मी GD आर्ट पास झालो फर्स्ट क्लास मध्ये. आणि मग आता पुढे शिकायचंय मग JJ ला जायचंय. मग JJ मध्ये फक्त JJ मध्ये डिग्री होती आणि डिप्लोमाच्या मुलांना प्रवेश मिळणार फक्त डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन. म्हणजे तो पोस्ट डिप्लोमा होता टीचर होण्यासाठीचा. आणि मग त्यासाठी मी 94 म्हणजे 94 मी JJ ला ऍडमिशन घेतलं. आणि तिथनं मी कला शिक्षण प्रशिक्षण विभागातून DPEDचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केला.
1: बरं सर, आपण आता एक छोटासा विरंगुळा घेऊया. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूर येथील अधिष्ठाता अर्थात डीन प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी वार्ता सुरू आहे. तर या विरंगुळ्यामध्ये सर, आपण आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते चित्रपटातील गीत असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, तुमच्या आवडीचं तुम्ही तुमच्या मुखातून जर थोडासा ऐकवला, एखादी कडवस जरी किंवा एखादी लाईन जरी, मग ओरिजिनल गीत आपण त्यांना नक्कीच ऐकवू.
0: एक गाणं आहे म्हणजे आता ज्यावेळेस आपण हा ऑगस्ट महिना सुरू आहे त्यामुळे स्वातंत्र्याबद्दलच हा क्रांतीचा एक थोडासा महिना मध्ये आपण ज्याला आपण म्हणतो ऑगस्ट महिन्यामध्ये कलावंत म्हणा की एक शिक्षक म्हणा प्रत्येकासाठी स्वातंत्र्य खूप इम्पॉर्टंट राहतं. किंवा जो क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करतो प्रत्येकासाठी एक स्वातंत्र्य हा खूप इम्पॉर्टंट पार्ट राहतो. जो फ्रीडम तुम्हाला हवाय. आणि एक सुंदर गाणं मला असं वाटतं की म्हणजे माझ्यासाठी गांधीजी एक खूप अशी एक आदर्श अशी एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या आम्ही खूप इन्स्पायर होतो. तर त्यांच्यावरचं एक गाणे दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमल. तर हे जे गीत आहे हे मला खूप इन्स्पायर करतं आवडतं. तर आपण मला वाटतं ते गीत ऐकूया.
1: नक्कीच सर.

0: स्वातंत्र्याचं महात्मा गांधींवर आधारित असलेलं हे गीत नक्कीच आवडलं असणार, जे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांना सुद्धा आवडीचं गीत त्यांनी आपल्याला ऐकवलेलं आहे. तर सर, आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया या गीतानंतर. बरं सर, मग तुम्ही आता बॅचलर डिग्री आणि तुमचे डिप्लोमा आर्ट्स फॅकल्टीमध्ये तुम्ही घेतले, मग तुमचे मास्टर जे म्हणतो मास्टर ऑफ आर्ट्स हे तुम्ही कुठून केलं आणि केव्हा केलं?
1: जो आता पहिल्यांदा जीडी आर्ट हा जो एक डिप्लोमा आहे, कारण हे जीडी आर्ट नंतर पुढचे शिक्षणाचे तुमचे दरवाजे बंद होऊन जातात, कारण तुम्हाला डिग्रीला जायचं असतं तर त्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री कम्प्लीट करणं आवश्यक असतं. आणि तशी सुविधा फक्त नागपूरच्याच युनिव्हर्सिटीमध्ये होते, कारण नागपूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जीडी आर्ट नंतर तुम्ही मास्टर्स MFA साठी तुम्ही मास्टर ऑफ फाईन आर्टला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत होतं. परंतु मुंबईमध्ये ती सुविधा नव्हती. मी 94 जेव्हा मी जेजेतनं अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यानंतर मी जुन्नरला ओतूर या ठिकाणी ऍज अ टीचर म्हणून जॉईन झालो. त्या ठिकाणी एक नवीन कॉलेज सुरू झालं त्यावेळेस, शरदचंद्र पवार चित्रकला महाविद्यालय. म्हणजे ओतूर हे जे शिवनेरीच्या जवळ
0: पुण्यामध्येच
1: आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर हा जो तालुका आहे त्यामध्येच ते ओतूर हे गाव आहे सगळे ते. आणि तिथे हे चित्रकला महाविद्यालय सुरू झालं आणि त्या ठिकाणी मी शिक्षक म्हणून मी आणि माझा एक मित्र सोपान तावरे असं आम्ही दोघं जण मित्र होतो. आम्ही बरोबरच BFA आम्ही GDR आम्ही दोघांनी बरोबरच केलं. JJला पण आम्ही दोघांनी बरोबरच ऍडमिशन घेतलं. पासआउट झाल्यानंतर दोघंच आम्ही त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजून झालो आणि ते आमचं कॉलेज पण नवीन सुरू आणि आम्ही शिक्षक पण नवीनच त्या ठिकाणी. आणि त्यानंतर पुन्हा MPSCची जाहिरात आली आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसाठीच्या जागा निघाल्या आणि त्यामध्ये मी MPSC थ्रू माझं सिलेक्शन झालं आणि मी 2001 JJ जॉईन झालो. तर त्यावेळेस एक संधी निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी जी मराठवाडा आपलं औरंगाबादची युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे बाय रिसर्च हा एक अभ्यासक्रम सुरू झाला होता, MFA बाय रिसर्च.
0: अच्छा.
1: आणि त्यासाठी तुम्ही डिग्री वरती शिकवण्याचा तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळेल. मग आम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि 2010 माझं MFA मी तिथे कम्प्लीट केलं. आणि MFA झाल्यानंतर मग मला रिसर्च हा जो विषय हा खूप पहिल्यांदा लक्षात आला की कुठलंही आपण चित्र शिकवतो की एक चित्र असतं, हे चित्र म्हणजे सुद्धा एक ते इट्सेल्फ एक रिसर्च असतं.
0: बरोबर. प्रत्येकाच्या हातातून हा एखादी विषय जरी दिला
1: हो,
0: म्हणजे आपण चित्रकलेचा विषय आणि एखादी विषय आपण समजा ठेवला कुणासमोर की बाबा यांचं यांचं चित्र काढा. उदाहरणार्थ तुम्ही आताच सांगितलं की तुम्ही बुद्धांचं चित्र काढलं.
1: बरोबर.
0: आणि आता आपण चार शिक्षकांना म्हणा किंवा चार मास्टर्स वाल्यांना बोलावलं तर ते आपापली बुद्धी लावून
1: बरोबर
0: वेगवेगळ्या पद्धतीचं चित्र काढणार त्यांच्या डोक्यात, जे आहे एक प्रकारे हा रिसर्चच आहे.
1: म्हणजे मग प्रत्येकाचा जो अनुभव असतो त्या अनुभवाच्या प्रमाणे त्याचं जे परसेप्शन असतं त्याचा वापर करून तो ती चित्र काढत राहतो सगळ्यात. त्याच्यानंतर मी PhD साठी बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये प्रयत्न केला. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पण माझं PhD साठी मी रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु काही कारणास्तव गाईड आणि त्या काही नियम बदलल्यामुळे ते अवेलेबल नाही झालं. मग मी विक्रम युनिव्हर्सिटीमध्ये मी PhD साठी रजिस्ट्रेशन केलं आणि तिथून 2024 मी माझी PhD पूर्ण केली.
0: कोणत्या वर्षी सर?
1: 2024.
0: म्हणजे मला एक थोडीशी गोष्ट विचारायची वाटते सर, एक उत्कंठा म्हणून विचारतो आहे, तुमचं मास्टर्स तुम्ही केव्हा केलेलं आहे?
1: 2010.
0: मग ही जवळपास 14-15 वर्षाची गॅप झाली, पण मग त्यानंतर तुम्हाला असं का बरं मनात आलं की आपण मास्टर्स झाल्यानंतर PhD पण कम्प्लीट करावी असं का वाटायला लागलं तुम्हाला?
1: कारण का तुम्ही ज्यावेळेस मास्टर्स ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुम्हाला एक लिमिटेड एरिया असतो जिथे तुम्हाला अभ्यास करावा लागतो करायचा असतो की तेवढा वेळ नसतो. परंतु तुम्हाला फुल प्ले जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही PhD गेल्यानंतर तुमचा खरा कस लागतो की तुम्ही एका विषयाला घेऊन जो अभ्यास करतो, म्हणजे तुम्ही कमीत कमी तुम्हाला 2.5-3 तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा असतो,
0: एक रिसर्च असतो.
1: मग मला असं वाटलं की आपल्यालाही ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, कारण तुम्ही ऍज अ टीचर आहात तर तुम्ही टीचर म्हणून परिपूर्ण तुम्हाला असायला हवं, तर तुम्ही सतत शिकत राहिलं पाहिजे.
0: बरोबर आहे, कारण शिक्षण घ्यायला कोणतीही वयोमर्यादा
1: नाहीये. तर त्यामुळे तो PhD चा जो भाग आहे की तो मी PhD कम्प्लीट केली, त्यातनं मग खूप साऱ्या गोष्टी नव्यांना कळल्या. शिक्षण सतत मी सुरू ठेवलं होतं.
0: बरं, तुम्हाला सर PhD तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी प्राप्त झाली?
1: थिंक मात्र 56
0: वयाच्या 56 वर्षी, म्हणजे तुमच्या वयाच्या 56 वर्षी, म्हणजे तुम्ही तुमच्या आपण काय म्हणू रिटायरमेंट जवळजवळ त्या काळातही तुम्ही शिक्षणाला सोडलं नाही आणि तुम्ही अति उच्च शिक्षण म्हणजे आपण काय म्हणू उच्च शिक्षणच म्हणू
1: PhD म्हणजे
0: आणि PhD नंतर असं काही आहेच नाही, त्याला आपण एक शेवटचा शिक्षणाचा एक शेवटचा टप्पा म्हणतो आणि उच्च शिक्षणाचा टप्पा तो असतो.

0: तो खरखर तुमचा तुम्ही तुमच्या जीवनात जे काही आत्मसात करण्याचा जो तुमचा लहानपणापासूनचा जो तुम्ही मनामध्ये असं आणलं आणि शिक्षकी पेशा सुद्धा तुम्ही निवडला आणि त्या पेशेतून तुम्ही एक चित्रकलेच्या दुनियेतून चित्रकलेच्याच विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या आपण काय म्हणू महाविद्यालयातून तुम्ही शिक्षण करून महाविद्यालयामध्ये त्याच क्षेत्रात तुम्ही विद्यार्थी सुद्धा घडवीत आहात हे अगदी महत्वाचं ठरतं. बरं सर, आता तुमच्या थोड्या वैयक्तिक जीवनावर येतो. तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
1: माझं लग्न झालं 2000 मध्ये.
0: अच्छा.
1: माझी जी मिसेस आहे ती पण फाईन आर्टिस्ट आहे.
0: अच्छा, व्हेरी गुड.
1: ती पण स्कूलवरती ड्रॉइंग शिकवते, स्वाती तिचं नाव, आणि ती खूप चांगली चित्रकार आहे. म्हणजे तिचं नॅशनल लेवलवरती खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे ललित कला सारखी जी राष्ट्रीय संस्था आहे त्या संस्थेमध्ये तिची जवळपास दरवर्षी त्यांचं जे अॅन्युअल एक्झिबिशन असतं त्याच्यामध्ये तिची 5 वेळा चित्र तिची सिलेक्ट झालेले आहेत.
0: तुमच्या क्षेत्राशी निगडीत असलेली जीवनसाथी कशी काय मिळाली?
1: हो, म्हणजे मला असं वाटतं की ते कुठेतरी आपण म्हणतो ना की प्रत्येकासाठी एक बनवलेली असते,
0: निसर्ग
1: बनवलेली असते. तो मला असं माझं सुरुवातीपासूनच हे होतं की मला जिला चित्रकलेचं शिक्षण असलेली अशीच मला
0: जीवनसंगिनी
1: मिळायला पाहिजे आणि ती त्या अनुषंगाने
0: तुम्हाला मिळाली
1: पण त्याच्यामध्ये.
0: आणि तुमचं जे स्वप्न होतं ते तुम्ही साकार केलं.
1: ते साकार झालं त्याच्यामध्ये. माझी मुलगी पण याच फील्ड मध्ये.
0: मला
1: मुलगी आहे, तिचं पण नाव सृष्टी आहे.
0: अच्छा.
1: त्यामुळं मी लँडस्केप करतो, पेंटिंग करतो, त्यामुळे निसर्गाशी जे अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट कुठेतरी होती आणि त्याच्यामुळे ते नाव तिच्याशी कनेक्ट झालं सृष्टी. कारण आणि तिने पण जेजी स्कूल ऑफ आर्ट मधन टेक्सटाईल्स मधनं तिने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय आणि टेक्सटाईल्स मध्ये ती मास्टर डिग्री पण कम्प्लीट करते. घरात कुठे बघितलं की तुम्हाला आर्टच ही फक्त त्याच्यामध्ये
0: निगडीत आहे.
1: हा, म्हणजे आर्ट आणि टीचिंग हे दोनच विषय त्याच्यामध्ये चर्चेमध्ये असतात.
0: साबळे फॅमिलीमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये मिस्टर मिसेस आणि तुमची कन्या ह्या पण एकाच क्षेत्रामध्ये आहेत हे किती म्हणजे महत्वाची गोष्ट ठरते आहे. आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार एकाच क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुम्ही एकमेकांचा तुमचा जो सपोर्ट आहे एकमेकांना तो पण खूप चांगला मिळत असणार. तुम्हाला असे काही वेगळे छंद वगैरे आहेत का? ते
1: वेगळे छंद मध्ये म्हणजे मी चित्र काढणं हाच मोस्टली आमचा बेसिक त्याच्यातला पार्ट होता आहे. म्हणजे आवड आहे की त्याच्यामध्ये लँडस्केप पेंट करणं आणि ट्रॅव्हलिंग करणं किंवा ट्रेकिंग करणं. तर भटकंती म्हणजे निसर्ग चित्र करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि त्याबरोबर निसर्गाशी कनेक्ट होणं हा पार्ट माझा शाळेमध्ये असल्यापासूनच झालेला आहे आणि तो आजपर्यंत तसंच कंटिन्यू राहिलेला आहे.
0: तुम्ही आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना आणि चित्रकलेतील दुनियेमध्ये जे कार्य करणारे विद्यार्थी आहेत, कलाकार आहेत, ज्यांना तुम्ही असा काय संदेश प्रदान करणार?
1: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल. तुमच्याकडचा जो कुठलाही छंद असेल तो तुम्ही जोपासा, हेच मी आवाहन करेल.
0: फारच छान सर. चित्रकलेच्या दुनियेतून आज जे काही विद्यार्थी घडत आहेत आणि घडण्यामध्ये चित्रकलेशी जो संबंध आहे तो तुमच्या बालपणापासून तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनात एक आयुष्य व्यतीत केलेलं आहे चित्रकलेच्या दुनियेत आणि येणाऱ्या काळातही तुम्ही जे विद्यार्थ्यांना घडवित आहात आणि येणाऱ्या AIच्या दुनियेमध्ये सुद्धा बुद्धीनी काढलेले चित्र मानवी बुद्धीतनं जे साकार केलं जातं ते खूप महत्वाचं ठरतं. तर सर आपण इथे थांबूया. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी आपण वार्ता केली आणि त्यांनी आपल्या जीवनातील बऱ्याच काही आठवणी, बऱ्याचशा चांगल्या चित्रकलेच्या गोष्टी आपल्याला कथित केलेल्या आहेत. त्यानिमित्त मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे त्यांचे आपण शतशः धन्यवाद देऊया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते

0: या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़

0: ये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका सुमूर्ती शिंदे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली. कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळवण्याची प्रक्रिया करणाऱ्या तालुकास्तरीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालच्या समित्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या 1 वर्षासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये वंशावळी जुळवण्याचं काम अजून पूर्ण झालेलं नसतं.

असल्यानं ही मुदतवाढ द्यायचे निर्देश मराठा आरक्षणासंदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं दिले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द केल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या या आधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातल्या प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3rd दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलो ऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. फॉलो ऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. आज सकाळी श्रीलंकेनं आपला पहिला डाव कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. श्रीलंकेच्या डावात आधी 4th गड्यासाठी कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची आणि नंतर 8व्या गड्यासाठी सोनल दिनुषा आणि केशारा यांनी 57 धावांची भागीदारी करत पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे इतर फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. खेळ थांबला तेव्हा सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. वैश्यवाणी समाजातल्या पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. वैश्यवाणी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसह विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मुंबईतल्या लोकभवनात हा सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या गरजू रुग्णांना किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत होईल. त्यानंतर जिल्हा राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करायच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमे निमित्त विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे वंदन सागराला।
2: लेखिका आहेत सुचिता लाडे।
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं।
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी।
1: आणि सादर करते आहेत आशिष बेनिश्याम सातपुते।
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ।
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा। प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो। रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं। नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते।
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव।
6: नारळी पौर्णिमेचा सागरा पूजूया।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमे निमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला।
7: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
8: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
8: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतीच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा झाली. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांनी या बहुमानावर आपलं नाव कोरलं आहे. या यादीत एक असं नाव झळकलंय ज्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलला. त्या आहेत बीड जिल्ह्यातील केज इथल्या साने गुरुजी निवासी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर कविता नरसिंहराव गित्ते. ग्रामीण आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देणाऱ्या डॉक्टर कविता गित्ते यांच्या सोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार डॉक्टर गीते मॅडम, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर्वप्रथम मॅडम, यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी तुमची निवड झाल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी तुम्ही जे सातत्यानं प्रयत्न करत आहात, केले आहेत, त्या कार्याची दखल घेण्यात आली आहे आणि तुम्हाला हा पुरस्कार घोषित झाला आहे. काय वाटतंय, हा क्षण आपल्यासाठी किती मोलाचा आहे?
2: मॅडम, खरं म्हणजे हा क्षण मी शब्दात नाही त्याचं वर्णन करू शकत, इतका मोलाचा आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माझ्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान झालेला आहे आणि जे ऊसतोड कामगारांची मुलं आज माझ्या शाळेमध्ये शिकत आहेत, शिकून गेली आणि पुढे शिकणार आहेत, यांचा सुद्धा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं केलेला आहे असं मला वाटतं. आणि हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि माझ्या ऊसतोड कामगारांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे.
1: नक्कीच. ऊसतोड कामगारांच्या मुलांचा, मुलींच्या शिक्षणाचा जेव्हा प्रश्न येतो, तर या मुला मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं किंवा वंचित विद्यार्थ्यांचा विकास करणं, शाळा गळती रोग आणि बालविवाह विरोधी चळवळीत उल्लेखनीय कार्य तुम्ही केलेलं आहे, करताय, तर ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही जे काम केलं आहे आणि करत आहात त्याविषयी काय सांगाल?
2: खरं म्हणजे मॅडम, मी याविषयी असं सांगेल की माझा बीड जिल्हा हा संपूर्ण भारत देशामध्ये ऊसतोड कामगार पुरवठा करणारा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. आणि खरं म्हणजे ही ओळख काही भूषणावर नाही आहे. तरीही आता त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे, उद्योगधंदे नाहीयेत, जलसिंचनाची साधनं नाहीयेत आणि त्यामुळे या लोकांच्या पुढे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न आहे आणि तोच प्रश्न खूप मोठा आहे. तर शिक्षणाचा प्रश्न त्याच्याही पुढे आहे आणि मग कुठेतरी असं वाटलं की वा, या लोकांचा जर शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, यांच्या पोटाचा प्रश्न जर सोडवायचा असेल, तर आपल्याला या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचंच आहे, नव्हे तर आणलंच पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही गेली 29 वर्षापासून आज तागायत मॅडम, या लोकांच्या गावोगावी तांड्या, वस्ते, वाडी, फडात जाऊन सर्वे करते आहे आणि शिक्षणापासून जे वंचित मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये आणण्याचं, नुसतं शाळेतच आणायचं नाहीये तर त्यांना दाखल करायचं, दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं, सगळ्या सुविधा पुरवायच्या आणि सुविधा पुरवून त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी मग त्याच्यासाठी बालरक्षक म्हणून मी काम करते आहे, संवाद यात्रा त्यांच्यासाठी काढलेली आहे, शिक्षण आपल्या दारी असा उपक्रम राबवलेला आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून मी मुलांना या शाळेच्या प्रवाहामध्ये आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर असं म्हणेल मॅडम, आता तुम्ही बालविवाह म्हटलात तर ऊसतोड कामगारांचा खूप मोठा प्रश्न असा आहे की 7 ते 8 महिने त्यांना बाहेरच्या कारखान्यावरती परत राज्यात जावं लागतं आणि मग घरी दोघंही नवरा बायको गेलेले असल्यानंतर घरी सांभाळण्यासाठी कोणीही नसतं आणि मग मुलीला एकटीला घरी कसं ठेवून जायचं, हा खूप मोठा

0: प्रश्न त्यांच्या पुढे आ वाचून आहे आणि त्यामुळे मग तेव्हा कुठेतरी फड्यातही गेलं तर तो सुरक्षेचा प्रश्न आहे आणि मग काय करायचं म्हणून ते बालविवाह करत होते. पण ज्या वेळेस त्यांना हे समजून सांगितले नाही बाबा तुमच्या हातातला जर कोयता सोडायचा असेल तर तुम्हाला मुलींना आणि मुलांना शिकवणं गरजेचं आहे, सतत तुम्ही मुलींना शिक्षणासाठी माझ्या शाळेमध्ये घातलं, वसतिगृहामध्ये त्यांना परिपूर्ण सुविधानियुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तर निश्चितच तुमच्या मुलींचा प्रश्न सुटेल आणि मग त्या पद्धतीनं मुलींचा प्रश्न सुटत राहिला मॅडम आणि बालविवाहाकडे बघण्याचा जो पालकांचा दृष्टिकोन होता तो कुठेतरी बदलण्यासाठी मला मदत झाली.
1: वाड्या वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जो शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की शिकून काय होणार आहे, शेवटी हीच मोलमजुरी करायची आहे, ऊसतोडी करायची आहे, तर हा दृष्टिकोन बदलताना अडचणी आल्या का आणि आल्या तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे त्यांचं मतपरिवर्तन केलं आणि पालक आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे कसं पाहत आहे?
0: हो मॅडम, हा अगदी अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मी असं म्हणेल की वाड्या वस्त्यावरच्या पालकांचा अजूनही दृष्टिकोन मॅडम 25% पालकांचा अजूनही दृष्टिकोन आहे की शिकून तरी काय करायचं, कुठे नोकरी लागतायत, कुठे रोजगार मिळतोय. पण त्यांच्या मला मनामध्ये जावं लागलं नाही, तुमची परिस्थिती जर बदलायची असेल, हातातला कोयता जर बाजूला ठेवायचा असेल तर तुम्हाला कुणीही केली तात्पुरती मदत जी असेल ती आपल्याला तात्पुरतीच मदत असेल, त्याच्याने तुमचं काहीही बदलणार नाही. आणि तुम्हाला जर बदलायचंच असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की शिका संघटित व्हा, त्या पद्धतीनं तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिकला तरच तुमची ही परिस्थिती बदलेल. आणि मग हळूहळू त्यांना ती अनेक उदाहरणं त्यांच्या समोर आयडॉल म्हणून ठेवावी लागली, पालकांचं समुपदेशन करावं लागलं आणि त्याच्यानंतर मग पालकांचा दृष्टिकोन बदलू लागला. हळूहळू विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागलं आणि मग पालकांना वाटलं की नाही, आपली मुलं सुद्धा शिकू शकतात, आपली मुलं सुद्धा बदलू शकतात. आणि पालकांनी आपला दृष्टिकोन कुठेतरी बदलायला सुरुवात केली आणि आज मोठ्या संख्येने मुलं, ऊसतोड कामगारांची मुलं सुद्धा आज मी म्हणेल की IAS पर्यंत झालेली आहेत आणि निश्चितच याच पद्धतीनं त्यांचा दृष्टिकोन बदलायला लागलेला आहे.
1: खरोखरच मॅडम तुमचं खूप मोठं काम आहे. असं म्हटलं जातं की आता कुठे बालविवाह होत नाहीयेत, अनेक सामाजिक संस्था आहेत, सरकार आहे, पण एक शिक्षिका म्हणून काम करत असताना तुम्ही अनेक बालविवाह रोखले आहेत, पण ग्रामीण भागात किंवा समाजात वर्षानुवर्ष चालत आलेल्या या प्रथेविरोधात उभं राहताना काही अडचणी आल्या का आणि आल्या तर तुम्ही त्यावर कशी मात केली?
0: हो मॅडम, अडचणी भरपूर आहेत. पहिली अडचण अशी म्हटलं की बालविवाह आणि ऊसतोड कामगारांच्या मुलींचा थांबवायचा, तसं बघितलं तर ती परिस्थिती बघितल्यानंतर खरंच ते थांबवण्यासारखं नाही आहे असं मलाही वाटायचं. पण नाही, मी असं म्हटलं की नाही बुवा, बालविवाह हा फक्त कायदाच रोखू शकत नाही तर त्याच्यासाठी समाजाला आधी बदललं पाहिजे, पालकांना आधी बदललं पाहिजे. ती सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे आणि मग आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे तर मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मग ते असल्यामुळे ते लहानपणीच लग्न लावायची. परंतु ज्या वेळेस मी शाळा स्थापन केली आणि शाळा स्थापन केल्यानंतर त्यांना मी असं म्हणेल की मी त्यांना शब्द दिला की मी तुमच्या मुलींची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा माझा शब्द तुम्हाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही माझ्या शाळेत मुलींना दाखल करा. आणि त्यांनी हळूहळू माझ्या शाळेमध्ये मुलींना दाखल केलं, त्यांचा माझ्यावरती विश्वास बसला आणि मग पालक पहिलीला सोडलेली मुलगी साधारणतः 12वी पर्यंत माझ्या शाळेमध्ये शिकू लागली मॅडम आणि आपसुकच त्या मुलींमध्येही त्यांना बदल जाणवू लागला, मुलीही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ लागल्या, पालकांनाही असं वाटू लागलं की आमच्या मुली शिकतायत. आणि त्याचबरोबर पथनाट्य, कथाकथन, स्वगत याच्या माध्यमातून, नाटिकांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही गावोगावी जाऊन समुपदेशन करत राहिलो, फळामध्ये जाऊन पालकांचं समुपदेशन करत राहिलो, बाल प्रतिभा, बाल विवाह प्रतिबंधक शपथा घ्यायला मुलांना द्यायला लागलो आणि हळूहळू असे वेगवेगळे उपक्रम राबवून पालकांचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन बदलला गेला. आणि पालक जे म्हणत होते की विरोध करते, विरोध करायला थांबले आणि आपसुकच 12वी पर्यंत मुली शिक्षण घेऊ लागल्या आणि पुढे हळूहळू त्या प्रवाहात राहू लागल्या. आणि मग पालकांना वाटलं की नाही, माझ्या मुली सुद्धा काहीतरी बनवू शकतात. आणि मग पालकांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मला मदत करायला सुरुवात केली. आज मी असं म्हणेल की गेली 29 वर्षापासून मॅडम माझ्या वसतिगृहामध्ये 200 ते 250 मुली सातत्यानं शिक्षण घेतात.
1: खरंच असं म्हणतात की एक आदर्श शिक्षक फक्त अक्षर ओळखच करू देत नाही तर तो विद्यार्थ्याचं आयुष्य घडवतो आणि तुम्ही हे गेले अविरत कार्य करताय 29 वर्ष झाले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे एक मोठं आव्हान असतं. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी तुम्ही असे कोणते नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम राबवले, ते काय उपक्रम होते?
0: हा बघा मॅडम, ग्रामीण

0: भागातले म्हणण्यापेक्षा मी त्याच्याही अजून खाली जाईल की उपड कामगारांची मुलं म्हणेल मी. ग्रामीण भागातही अजूनही तो फरक आहे. उपतोड कामगारांची मुलं त्याच गावात राहणारी बऱ्यापैकी पालकांची मुलं जी उपतोड काम तोडणीसाठी जात नाहीत अशा. तर हे एक माझ्यासाठी आव्हान होतं मॅडम की एक तर त्यांच्या घरामध्ये कसलाही ज्ञानाचा प्रकाश नाहीये. त्यांच्या घरामध्ये व्यसनाधीनता, त्याचबरोबर अशिक्षितपणा, जिथे अजूनही त्या मुलाची आई भाकरी करत असताना कुत्र्याची एक भाकरी, मुलाची एक भाकरी, नवऱ्याची एक भाकरी अशा पद्धतीचं वातावरण त्यांच्या घरामध्ये आहे. आणि या मुलांना मला शाळेत आणून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करायची एक माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आणि या आव्हानामध्ये मग असं केलं आम्ही की त्या मुलांना दाखल केल्यानंतर आपसुकच त्यांची जी काही पायाभूत क्षमता असते, शिक्षण, श्रवण, वाचन, लेखन, भाषण, या क्षमता कुठेही विकसित झालेल्या दिसत नव्हत्या. सातवीचा मुलगाही तिथेच, पहिलीचा मुलगाही तिथेच, पाचवीचा मुलगाही तिथेच. आणि मग मला पहिला उपक्रम हाती घ्यावा लागला जो मी 2005 पासून राबवते, ज्याला आपण असं म्हणू की भारत सरकारनं एक्सलन पूर्ण करण्याचा उपक्रम राबवलेला आहे, तो उपक्रम मी 2005 पासून राबवला. आणि मग मुलांमध्ये बदल होऊ लागला हळूहळू की अरे वा, आपल्याला वाचता येत आहे, आपल्याला लिहिता येत आहे, आपण छानपैकी इंग्रजी वाचू शकतो, आपण छानपैकी गणिताच्या सगळ्या क्रिया करू शकतो, प्राथमिक क्रिया. आणि मग हे मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला. मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला की पालक आले की विचार वाचता येऊ लागला, वाचून दाखवू लागले मुलं. आणि मग पालकांनाही वाटलं की नाही, मुलांना आपल्या वाचता येतंय, लिहिताय, काळ बदललेला आहे, NAP 2020 आलेला आहे, आणि आता मुलांना बदलता काळात बरोबर जोडलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्हाला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत शासनाकडनं AI लॅब उपलब्ध झाली, टॅब उपलब्ध झाले, नाविन्यपूर्ण लॅब उपलब्ध झाली. फक्त ती उपलब्ध झाली तर ती तशीच आम्ही शाळेत नाही ठेवली तर ती मुलांच्या हातामध्ये दिली मॅडम की जाऊ देत, हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना, हे डिजिटल वस्तू आहेत, ह्या मुलांनी वापरल्या पाहिजेत म्हणून त्या मुलांच्या हातात दिल्या. आणि मुलांसुखच मग टॅबच्या माध्यमातून QR कोड स्कॅन करू लागले, युट्यूबच्या माध्यमातून नवीन संकल्पना समजून घेऊ लागले, 3D प्रिंटरच्या माध्यमातून मॉडेल कसे बनवायचे ते शिकू लागले. आणि त्यांना मग आम्ही हळूहळू वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली. आणि मग अशा माध्यमातून मुलांना हळूहळू गोडी निर्माण झाली मॅडम. आणि आज मी मोठ्या अभिमानानं सांगेल की जी मुलं फळात होती ती मुलं आज तंत्रज्ञानाशी जोडली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करण्याचं काम केलं.
1: तुम्ही हे जे कार्य केलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी, खास करून जे वंचित आहेत, ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांची मुलं असतील, तर त्यांच्यासाठी हे खरंच खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की ग्रामीण भागातील नवीन जे शिक्षक आहेत, होतकुरु विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला जो पुरस्कार मिळालेला आहे तर मी असं म्हणेल की एक सगळ्या शिक्षकांचं एक प्रतिनिधित्व म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलेली आहे. पण मी या ठिकाणी असं निश्चितच सांगेल की प्रत्येक मूल युनिक आहे, प्रत्येक मूल वेगळं आहे आणि प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता वेगळी आहे. माझ्या शिक्षकांनी ही जर त्यांच्यामधली क्षमता ओळखली आणि त्याला पाहिजे ते शिक्षण त्याच्यामधल्या कौशल्यानुसार त्याला शिक्षण देत गेलं, त्या मुलाच्या गतीनं शिक्षण देत गेलं, तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतात आणि आपल्या शिक्षकांना त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो की मला या गुरुजींमुळे, मला या बाईंमुळे, मला या सरांमुळे हे यायला लागलं. आणि मग मुलं निश्चितपणे आवडीनं शिकतात. आणि म्हणून मी शिक्षकांना एवढंच सांगेल, मुलांना स्वतःला शिकू द्या, त्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांना तुमच्यापासली असलेली डिजिटल साधनं हाताळायला द्या, वर्गामध्ये धिंगाणा करू द्या, प्रश्न विचारू द्या आणि त्याच्यामधून तिथं जे अडतील, ते जिथं बंद पडतील, तिथं तुम्ही सुलभक आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडा. आणि मूल स्वतः युनिक आहे, प्रत्येक मूल युनिक आहे, प्रत्येक मुलाला त्याच्या पद्धतीनं शिकवा तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतील. मुलांसाठी मी एवढंच सांगेल की मुलांना स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही त्या मार्गाने चालत राहा. निश्चितच त्या मार्गाने गेले की एक दिवस यश हे आपल्याला गवसणी घालत असतं आणि यश हे आपल्यापर्यंत येत असतं. एवढाच मुलांसाठी मी संदेश देईन.
1: गीते मॅडम, तुम्ही खूप चांगला संदेश दिलेला आहे येणाऱ्या पिढीला की स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपड करा, मेहनत करा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिलेली ही जी मोलाची माहिती आहे आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडलेली असणार आणि तुमचं हे कार्य असंच पुढे चालत राहो ही तुम्हाला शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया, जलाशयातील मत्स्य संवर्धनात पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
8: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, मत्स्य शेती हा आता एक आपण स्वतंत्र व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर करतोय। या शेतीसाठी अनेक गोष्टींची गरज असते, तर यामध्ये पाणी जे आहे किंवा पाण्याची गुणवत्ता आहे ही खूप महत्वाची ठरत असते। त्याचे जे गुणधर्म आहेत त्यावर आपलं मिळणारं जे उत्पादन आहे ते सुद्धा काही अंशी अवलंबून असतं, त्यानुसार आपण उत्पादन घेत असतो। तर आज आपण जलाशयातील मत्स्य संवर्धनामध्ये पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक, एक नवं तंत्रज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत। नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे, याचे काय काय फायदे आहेत, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत। आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर प्रवीण सपकाळे सरांना। सपकाळे सर हे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल मत्स्य उपकेंद्र इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। सर नमस्कार।
9: नमस्कार
8: सर, आता हे जे एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे जे पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक, म्हणजे नेमकं काय आहे आणि याचा या मत्स्य शेतीसाठी आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो?
9: पाण्याची गुणवत्ता निर्देशांक याचा अर्थ असा की आपण तलावामध्ये ज्यावेळेस मासे सोडतो ते मासे सोडल्यानंतर पाण्याची गुणवत्ता वर खाली होत असते, आणि तलावामध्ये मासे ज्यावेळेस आपण वाढवत असतो म्हणजे एक साधारण वर्षभरचा कालावधी लागतो वाढण्यासाठी, तर अशा वेळेस तो उन्हाळी सीझनमध्ये कमी जास्त होतो, पावसाळी सीझनमध्ये पाण्याची गुणवत्ता कमी जास्त होते, नंतर हिवाळ्यामध्ये कमी जास्त होते, असं सीझन वाईज पाण्याची गुणवत्ता बदलत असते, हवामान ऋतूप्रमाणे बदलत असतं। काही शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की आम्ही मासे सोडले आणि त्यांना नियमित खाद्य देतं पण उत्पन्न मिळत नाही आणि माशांची वाढ जशी पाहिजे तशी होत नाही, मग आमचं खाद्य कमी।

पडतंय, कामची देखरेख कमी पडते, किंवा पाण्यामध्ये काही हालचाली आहेत की त्याचा कसा उपयोग करू शकतो, की आम्हाला कसं कळणार की हे पाण्यामुळे त्याची गुणवत्ता कमी झालेली आहे, वाढ कमी होत आहे. तर याचा आम्ही संशोधन करत असताना असं दिसलं की याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत आणि ते घटक त्याच्यामध्ये बरोबर आहेत का नाही, योग्य प्रमाणात आहेत का नाही, कमी आहेत, जास्त आहेत. साधारण शेतकऱ्यांना माहिती असतं की आपण हे करू शकतो, पण एक असं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे संशोधनामार्फत की तुम्ही तो जो घटक आहे त्याचं जर मूल्यमापन केल्यानंतर त्याचा एक स्कोर आला तर आपण त्यावर आधारित

0: पण एक असं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे संशोधनामार्फत की तुम्ही तो जो घटक आहे त्याचं जर मूल्यमापन केल्यानंतर त्याचा एक स्कोर आला तर आपण त्यावर आधारित शेती करू शकतो की बाबा हा स्कोर आला म्हणजे आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकतं. आणि जर पाण्याची गुणवत्तेचा स्कोर जर कमी झाला तर मग आपल्याला समजतं की जलाशयामध्ये काहीतरी घटकांमध्ये कमी जास्त झालेला आहे. तर यामुळे माशांवरती परिणाम होतो, ते खाद्य कमी खातात आणि त्याच्यामुळे माशांची वाढ कमी होते. आता तुम्ही जो प्रश्न विचारला हे नवीन तंत्रज्ञान काय आहे वॉटर क्वालिटी इंडेक्स, तर पाण्यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात, त्या घटकांमध्ये विरघडलेला प्राणवायू असतो, सामू असतो, तापमान असतं, रंग असतो पाण्याचा, किंवा अमोनिया असतो, नायट्राइड असते, असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात. तर ह्या प्रत्येक घटकाचा निर्देशांक असतो. हा तर ह्या प्रत्येक घटकाचा निर्देशांक ज्यावेळेस आपण 10-12 निर्देशांक असं काढल्यावरती खाली टोटल मारली एक स्कोर येतो. तर मग आपण काय करतो ह्या तंत्रज्ञानामध्ये हे सगळे घटक टाकतो, त्याचा जो डाटा तयार होतो मोठ्या प्रमाणामध्ये वर्षभराचा डाटा कलेक्ट करताय. म्हणजे मला विरघळलेला प्राणवायू ज्याला डिझेल ऑक्सिजन म्हणतोय तो ज्यावेळेस माशांचे पिल्लं आपण पाण्यामध्ये सोडतो त्या तारखेपासून तर जे वाढेपर्यंत म्हणजे साधारण वर्षभर जातो तर हे 12 महिन्याचा जो डाटा आहे निवड प्राणवायूचा नसून तो 12-15 सगळ्या घटकांचा असतो. आणि तो प्रत्येक आठवड्याचा तर 15 दिवसाचा नंतर महिन्याभराचा प्रत्येक घटकांचा हा डाटा असतो. आणि हा डाटा खूप मोठ्या प्रमाणात 12 महिन्याचा कलेक्ट होतो. तर असा हा मोठ्या प्रमाणात कलेक्ट झालेला डाटा जो आहे सगळा म्हणजे त्याच्यामध्ये सामू आला, तापमान आला, रंग आला, अमोनिया, नायट्रेट, H2S, डिझेल ऑक्सिजन, हे सगळे घटकांचा जो मोठा मास डाटा जो आहे त्याला आपण ह्या वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये टाकतो. आणि मग तो कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला कन्वर्ट केल्यानंतर ह्या डाटाला तो एक निर्देशांक देतो.
1: बरोबर.
0: तो निर्देशांक तुमचा 0 पासून ते 100 या सिंगल अंकीवरती सुरू होतो. म्हणजे 0 ते 100 या अंकामध्ये आल्यावरती मग तुम्हाला त्या त्या रेंजमध्ये सपोज आता 0 ते 40 आला किंवा 40 ते 50 मध्ये आला किंवा 50 ते 60 मध्ये आपल्या तलावातला निर्देशांक एक स्कोर आला.
1: बरोबर.
0: तर मग त्यावेळेस आपल्याला समजतं की गुणवत्ता 40 आणि 0 मध्ये आहे. ती तलावातली जी पाण्याची क्वालिटी आहे गुणवत्ता ती घसरलेली असते. तर मग ह्या स्कोरचा उपयोग आपल्या ह्या सामान्य शेतकऱ्यांना त्या मार्फत करते.
1: नक्कीच हा निर्देशांक खूप
0: महत्वाचा आहे.
1: त्यानुसार आपण आपली शेती कशी करायची हे ठरवणार.
0: मग आपल्याला कळून चुकतं की आपल्या तलावामध्ये काहीतरी कुठल्या तरी एका घटकामुळे कमतरता आहे आणि त्याच्यामुळे ती वाढ होत नाहीये. मग वाढ होण्यामागचे कारण जे आहेत आपण ते शोधू शकतो. डाटाला काय करतो एका स्कोर मध्ये आणतो म्हणजे 0 ते 100 मध्ये. मग त्या स्कोर प्रमाणे आपल्याला कळतं की 50 आहे, 80 खूप सुंदर आहे, क्वालिटी चांगली आहे. मग अशा वेळेस खाद्य चांगल्या प्रमाणात द्यायला पाहिजे, पाण्याची गुणवत्ता चांगली आहे आणि वाढ होत जाते. शेवटी 7 ते 8 महिन्यानंतर तुम्हाला ग्रोथ चांगली दिसते, माशाची वाढ झालेली दिसते, तुम्ही मार्केटला देऊ शकता. आणि 50 च्या आतमध्ये खाली असेल तर तुम्हाला मग त्याच्यामध्ये घटकांचं परत
1: वाढ करणं
0: करण्यासाठी मग परत तुम्हाला ते वेगवेगळे घटक आहेत म्हणजे डिझोल ऑक्सिजन सुद्धा अमोनिया, मग ते कमी जास्त करावं लागतं. मग ते मॅनेजमेंटचा प्रकार असतो. अशा प्रकारे हा वॉटर क्वालिटी इंडेक्स नवीन तंत्रज्ञान मत्स्य शेतकरी वर्ग जो आहे त्यांना देणं अपेक्षित आहे आणि आवर्जून माहिती देणं गरजेचं काम आहे.
1: आणि थोडा अभ्यास पण याच्यात व्हायला पाहिजे नाही का, म्हणजे शेतकऱ्यांनी थोडं निरीक्षण करणं पाण्याचं कसं हे आहे, मग त्यांना नक्कीच ते सोपं जाईल.
0: हा मोठा डाटाचा उपयोग होत नाही. मी आम्ही जे संशोधन केलं त्यावेळेस ते काय करतात, सर आमच्या तलावामध्ये डीओ कमी झाला आहे, पीएच कमी झाला आहे, अमोनिया जास्त झाला आहे, नायट्रेट जास्त झालेला आहे, तर असे ते आम्हाला हे सांगत असतात. सर ह्या महिन्यामध्ये कमी होता, त्या महिन्यामध्ये जास्त होता, पावसाळ्यामध्ये कमी झाला, परत हिवाळ्यामध्ये नॉर्मल होतो, असं ते काही ना काही गोष्टी सांगत असतात. मग आम्ही त्याचा सगळं अंदाज घेऊन असं संशोधन केलं की यांना जर असं एक किट दिलं, एक निर्देशांक दिलं की तुमच्या आता ह्या महिन्यामध्ये ऍव्हरेज काढला तर या महिन्यामध्ये तो स्कोर किती येतोय, म्हणजे 50 गेलेला आहे, 60-70 रेंजमध्ये आलेला आहे, मग ती गुणवत्ता व्यवस्थित आहे, म्हणजे पाण्यामध्ये काही तुमचा प्रॉब्लेम नाहीये. आणि जसं वाढ होत जाते माशांच्या लहानपासून मोठे होत जातात, मग अशा वेळेस एक सपोज मधल्याच 8 ते 9 महिन्यामध्ये तुम्हाला कळून चुकलं की पाण्याची गुणवत्ता जरा स्कोर तो कमी झालेला आहे, 50 खाली आलेला, आता काय करायला पाहिजे, मग तिथे आपण मग त्यांना सजेस्ट करतो थोडं खाद्य कमी करा, पाणी चेंज करा, थोडस डिझॉल ऑक्सिजन साठी एरिएशनचा वापर करा, एरिएटर वापरा त्याच्यामध्ये. मग ऑक्सिजन वाढला, ऑक्सिजन वाढलं की सगळं पाणी क्लिअर होऊन जातं, त्याच्यात अमोनिया आहे तो लिबरेट होतो, बाहेर पडतो, नायट्रेट आहे ते विरघळून निघून जातो. अशा वेळेस मासे पण हेल्दी राहतात, पाण्याची क्वालिटी हेल्दी राहते आणि जसं आपण फीड देऊ त्यांना प्रमाणामध्ये तशी वाढ त्यांची झपाट्याने होत जाते आणि मार्केटेबल साईजला ते मिळू शकतात. म्हणून हा निर्देशांक त्यांना कळणं महत्वाचं आहे.

0: बरोबर सर, ही पाण्याची गुणवत्ता जी आहे तर ही मग कशा प्रकारे कुठे कुठे वापरली जाते?
1: साधारण तलाव म्हणा किंवा धरण म्हणा, लघु धरण असतात, मोठे धरण असतात, तर जसं हा एक कॅप्चर एरिया आहे तर तसं विहिरींचा पण निर्देशांक काढला जातो, तसंच खाडीचा निर्देशांक काढला जातो, नंतर छोटे छोटे तलाव असतात त्याचा निर्देशांक काढला जातो. म्हणजे एक वाहत्या पाण्याचा आहे, एक खोल विहिरीतला आहे, एक छोट्या तलावातला आहे आणि एक मोठे धरण आहे, त्या धरणांचं निर्देशांक असे वेगवेगळे रिझर्वायर प्रमाणे, धरणांप्रमाणे, खाडीप्रमाणे हे निर्देशांक वेगवेगळे संशोधनामार्फत तयार करण्यात आलेला आहे. आता मुंबई सारख्या अर्बन सिटीमध्ये खाडीमध्ये दूषित पाणी सोडलं जातं, तर मग त्याच्यासाठीचा निर्देशांक हा वेगळा आहे. हा तो कसं ऍक्वॅटिक पोल्युशनच्या अंडर येतो, मग हे कंट्रोल कोणी करतं? मग हे एमपीसीबी करतं, एमपीसी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. पाण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे कसं पिण्यायोग्य पाणी आहे, नंतर तुम्ही रिक्रिएशन म्हणजे स्विमिंग साठी, बोटिंग साठी असा एक प्रकार आहे, नंतर खाडीमध्ये मासे पकडायला जातात तो एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये जर असे सांडपाणी इंडस्ट्री मार्फत सोडलं जातो तो एक घटक वेगळा येतो,
0: म्हणजे दूषित पाणी.
1: दूषित पाणी आणि एक दुसरा एक घटक आहे ज्याच्यात इन्फेक्टेड पाणी सोडलं जातं, म्हणजे गुरढोरं मेले असतील किंवा बॅक्टेरिया असत असेल असे पाणी काही वेळा सोडलं जातं. म्हणजे हेवी मेटल्सचा प्रकार वेगळा आणि हा वेगळा प्रकार आहे. मग असे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मग ती पोल्युशनची लेवल, त्याचं इन्फेक्शनचं लेवल, मग हे कसं स्टडी करायचं, मग त्यावेळेस मग हा निर्देशांक आपल्याला कामात येतो. आता पोल्युशन म्हटल्यावर एमपीसीबी कडे रिपोर्टिंग जातं, एमपीसीबी मग परत ते वेगवेगळे घटक जे आपण आता सांगितले, डीओ आहे, पीएच आहे, टेम्परेचर आहे, बीओडी आहे, सीओडी आहे, हे घटक एमपीसीबी चेक करतं. मग त्यांच्यावर त्यांना समजते की हे सगळे खराब झालेलं आहे, पाणी दूषित आहे. दूषित म्हणजे तुम्ही काही करू शकत नाही, ना पिण्यायोग्य आहे, ना त्याला चव असते. एमपीसीबी काय करणार याच्या वेळेस, मग असा हा जो निर्देशांक तयार केलेला आहे, मग हा डाटा तयार झाला, त्यांनी अनुमान लावला की बाबा असं असं खराब झालेलं आहे, हा डाटा मग त्या डब्ल्यूकेआयच्या कॅल्क्युलेशन मध्ये टाकतात.
0: बरं,
1: हा सगळा डाटा जसा आहे तसा टाकतात, ते कॅल्क्युलेट केल्यावरती मग त्यांना एक स्कोर करतो. एक स्कोर म्हणजे किती, 0 पासून 100 पर्यंत, मग ते कुठल्या रेंज मध्ये आहे, मग तो 50 च्या खाली, 20 च्या वरती, 30 च्या मध्ये असं जर खाली आला मग ते पाणी पूर्णपणे बाद आहे. मग अशा वेळेस मग त्याला बायो रेमेडिएशनचे प्रकार आहे, म्हणजे तुम्ही चांगले बॅक्टेरिया टाकून मग त्याला हळूहळू रिसायकलिंग सारखं पुनर्प्रस्थापित करावं, पुनर्जीवित करावं लागतं. मग यासाठी बीएमसी आहे आपल्या जवळ, आता बीएमसी ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्यांना एमपीसीबीचं काम असतं किंवा आपल्यासारख्या संशोधन जे करतात त्यांचं काम असतं की तुम्ही यांना एसटीपी प्लांट टाकून द्या. एसटीपी प्लांट म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जे काही सांडपाणी आहे ते हे ट्रीट करतात, त्यांच्या पूर्ण यंत्रणेमध्ये घेतात आणि तिथे मग बॅक्टेरिया, युजफुल बॅक्टेरिया वापरतात आणि 4-5 दिवसाची ती सायकल आहे, 15 दिवसाची सायकल आहे, ट्रीट करत करत करत मग ज्यावेळेस ते त्या योग्य प्रमाणामध्ये आलं त्यावेळेस ते रिलीज करतात. दूषित पाणी आपल्या यंत्रणेमध्ये घेतात, युजफुल बॅक्टेरिया टाकतात, पूर्णपणे सायकल करतात, रिसायकलिंग ट्रीटमेंट वगैरे करून योग्य प्रमाणामध्ये असलेलं पाणी मग नदीमध्ये, खाडीमध्ये सोडलं जातं.
0: म्हणजे ते मग वापरायला,
1: मग ते वापरता येतात. त्याच्यामुळे काय होतं, चांगलं पाणी सोडलं गेल्यामुळे तिथे जीवजंतू आहे, प्राणी आहेत, म्हणजे मत्स्य जे आहेत, ऍक्वॅटिक अॅनिमल्स आहेत, ते सगळे परत तिथे येतात, मग ते राहतात, वाढ होते त्याच्यामध्ये, मग मासेमारीसाठी स्कोप मिळतो. मग याच्यामुळे काही लोकांचा त्याच्यावरती जो का निर्वाह असेल तो त्याच्यावरती भागला जातो अशा प्रकारे. हे करणं गरजेचं आहे कारण पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे सगळ्यांवरती नियंत्रण करू शकत नाही.
0: बरोबर आहे,
1: त्यांचे काही मर्यादा आहेत, आपल्या संशोधनाचे काही मर्यादा आहेत. फक्त बीएमसी पर्यंत माहिती देऊ शकतो की असं असं तिथे एसटीपी प्लांट, ईटीपी प्लांट, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असतो. हे त्या खाडी लागत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी सोडलं जातं इंडस्ट्रीचं, किंवा जलाशय आजूबाजूला आहे, शेतकरी वर्ग आजूबाजूला आहे, तर त्या अशा ठिकाणी तो प्लांट टाका, जेणेकरून हे उपसा जर घेत असतील, मला सपोज कोळंबीचं संवर्धन करायचं असेल किंवा जलाशयामध्ये मासे सोडायचं असेल, तुम्ही पाणी उपसा चांगल्या नदीमधनं घेणार असेल, तर मग ह्या नदीमध्ये सोडण्यापूर्वी जे सांडपाणी आहे कंपनीचं, इंडस्ट्रीचं मोठ्या मोठ्या, ते सांडपाणी यांनी त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये घ्यायचं, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट मध्ये घ्यायचं. त्यांनी सगळं ट्रीट केल्यानंतर ते ज्यावेळेस रिलीज करतील बाहेर, योग्य प्रमाणात वापरण्यासारखं पाणी मग आपल्या तलावात घ्यायचं, जलाशयामध्ये घ्यायचं, खाडीमध्ये सोडायचं असेल मग तसं सोडायचं. मग ते पाणी मग आपण खाऱ्या पाण्यासाठी वापरलं जातं, स्विमिंगसाठी वापरलं जातं, किंवा रस्त्याच्या लागून मध्ये मध्ये झाडं लावली जातात बघा, अशा ठिकाणी हे ट्रीटेड पाणी पण वापरलं जातं, न्यूट्रिएंट रिच पाणी असतं, आणि याच्यामुळे वातावरणामधला जो काय दूषित घटक आहेत ते सस्पेंडेड असतील, ते सगळं ऍब्सॉर्ब करून घेतात, अशा प्रकारे ते वापरू शकतात आणि वापरलं जातं मुंबई सारख्या ठिकाणी.
0: सर, आता पाण्याच्या गुणवत्तेच्या जर

0: देशांक आहे, तर त्यातल्या साधारण पायऱ्या कोणत्या आहेत, काय सांगाल?
1: तर कसं आहे, आता मी एका शेतकऱ्याला सांगितलं, बाबा हा वॉटर क्वालिटी इंडेक्स काढून दे, त्याला त्याबद्दल काही माहिती नसणार की मी सर कसं करायचं काय करायचं. त्यांना सुरुवातीला काय सांगणार की तलावामध्ये ज्या पाण्याचे घटक आहेत, वेगवेगळे घटक आहेत, त्यांना पूर्ण आखणी करून देणार की बाबा हा डीओ आहे, हा पीएच आहे, हा टेम्परेचर आहे, अमोनिया नायट्राइट सीओडी बीओडी असे वेगवेगळे घटकांचं मी त्यांना यादी देणार आणि त्याचा दर आठवड्याला त्याने रिडिंग घ्यायची, म्हणजे मापन करायचं आहे. मग ते सकाळ दुपार संध्याकाळ असं तीन वेळा जर घेतलं, आठवड्याचा डाटा कलेक्ट करायचा आहे आणि हा मंथली आल्यानंतर एक महिना झाल्यानंतर त्याचा सगळा कलेक्टेड डाटा त्या निर्देशांकामध्ये टाकायचा आहे. निर्देशांक हा एक फॉर्म्युला आहे, तो मल्टिप्लिकेशनचा फॅक्टर आहे, अर्थमॅटिक आहे. तर तो फॉर्म्युलामध्ये सगळा डाटा टाकायचा, डीओचा डाटा येतो, त्याच्यात पीएच येतो, टेम्परेचर येतो, अमुक सगळ्यांचा वेगवेगळा निर्देशन, तो आल्यानंतर हा कॅल्क्युलेट होतो आणि मग तो आपल्याला एक स्कोर देतो 0 ते 100 मध्ये. हा झाला महिन्याचा. मग महिन्याचा आल्यानंतर आपण त्याला काय करतो, मग 6 महिन्याचा बघतो, मग सीझन वाईज बघतो, असा प्रकारे आपण सीझन वाईज काढतो. सीझन वाईज काढलं तर समजतं बाबा उन्हाळी ऋतूमध्ये याचा त्या तलावामध्ये काय परिणाम होतो असा बघितला जातो. नंतर त्याचा पावसाळीमध्ये काय परिणाम होतोय, नंतर हिवाळ्यामध्ये काय परिणाम होतो,
0: ऋतूनुसार बदल होतात.
1: म्हणजे सुरुवात आपल्याला आठवड्यापासून करायची, महिन्यावरती थांबतो, महिन्यावरतून क्वार्टरली येतो, मग 6 महिन्यावरती येतो, मग ऋतूवरती येतो, असा डाटा प्रत्येक ऋतूवरती आल्यावरती मग तो इयर एंड म्हणजे तो वर्षाखेरीज दाखवतो. मग तो पूर्ण सीझन वाईज पण वेगळा असतो आणि इयर एंडला पण वेगळा असतो. आता तुम्ही विचाराल मला हा इयर एंडचा फायदा कसा होणार, म्हणजे आता 2018 2019 2020 21 असं 5 वर्षाचा डाटा ज्यावेळेस तुम्ही कलेक्ट करणार, प्रत्येक वर्षाला तुम्हाला 60 असा स्कोर आला, दुसऱ्या वर्षाला 70 आला, तिसऱ्या वर्षाला 80 आला, पुढच्या वर्षी 90 आला, 25 मध्ये 100 आला, मग तुम्हाला ती क्वालिटी
0: कळत जाते
1: वर्षाला, तुम्हाला कळत जाते. असा हा वर्षाचा डाटा आल्यावरती तुम्ही सांगू शकतात की अमुक अमुक जलाशयामध्ये 5 वर्षाच्या निर्देशांकाप्रमाणे हा मत्स्य संवर्धनासाठी योग्य आहे, तो तलाव योग्य आहे, असं त्या सीझन मध्ये शेतकऱ्याला कळतं की या सीझन मध्ये हा असा प्रॉब्लेम येतो.
0: बरोबर.
1: एक 4-5 वर्षाचा आल्यावरती तो
0: त्या दृष्टीने
1: तयारी राहतो, पुढची तयारी करतो, मग त्याचं जे त्रुटी आहे त्या हळूहळू निघून जातात आणि त्याला योग्य प्रमाणात भाव पण मिळेल, चांगला माल तो उत्पादन करू शकतो, मत्स्य उत्पादन, आणि चांगला रेट त्याला मिळून बेनिफिट मिळू शकतो. त्यासाठी हा नवीन तंत्रज्ञान वापरायला गरजेचं आहे.
0: बरोबर. सर, आता पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे तर त्याचं वर्गीकरण सुद्धा केलं जातं.
1: बरोबर.
0: तर ते कसं, म्हणजे
1: आता जसं आता मी तुम्हाला सांगितलं आठवड्याला त्याने डाटा कलेक्ट करायचा आहे, नंतर तो 15 दिवसावर गेला, महिन्यावर गेला, आता महिन्याचा डाटा झाला, महिन्यावरतून आपण ऋतूवार काढला, ऋतूवार प्रमाणे आपण वर्षाखेरीज काढला. आता याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं 0 ते 100, तर ही जी वर्गवारी आहे ह्या वर्गवारीप्रमाणे तुम्ही बघा, 0 पासून पुढे आलात 0 ते 40, 0 ते 40 वरती आलात खराब आहे. म्हणजे हा स्कोर सांगतोय तुम्हाला.
0: बरोबर.
1: हा वर्षाला तुम्हाला दिसून येईल, म्हणजे 2018 मध्ये 0 ते 40 मध्ये होता, 35 आला 40 आला, म्हणजे तो वर्गवारी केलेला आहे त्याने, मग खराब आहे. मग 40 वरती गेला, 60 मध्ये थोडा सुधारलेला आहे, आणि मग नंतर 60 आणि 80 मध्ये आला थोडा चांगला
0: आहे,
1: ऍव्हरेज मॉडरेट आहे, आणि 80 ते 100 मध्ये व्हेरी गुड एक्सिलंट असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता मी 0 ते 40 म्हटलं खराब आहे, याचा अर्थ काय होतो, त्या तलावामध्ये आपल्या माशांच्या अवती भोवती प्राण वनस्पती आहे, प्लवंग आहेत, जीव जंतू आहेत. खराब आहे म्हणजे पाण्याची क्वालिटी घसरलेली आहे, खराब झालेली आहे, तर ते वनस्पतीजन्य जे नॅचरल खाद्य आहे ते कमी झालेलं आहे, डीओ कमी झालेलं आहे, अमोनिया जास्त झालेला आहे, नायट्रेट जास्त झालेला आहे, म्हणजे याचा अर्थ त्याला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. या अशा तलावामध्ये तुम्ही बीज आणून सोडू शकत नाही.
0: बरोबर.
1: एक तर ते मरणार, मरतूक होणार, तुमचा 100% लॉस
0: होणार, काही उपयोगच होणार,
1: उपयोग नाहीये. म्हणून हे वर्गीकरण त्याच्यासाठी केलेलं आहे. 2018 मध्ये तुम्हाला सपोज 35 स्कोर आलेला आहे, तर तुम्ही 19 मध्ये जाऊन टाकणार नाही, कारण मला 2018 मध्ये 35 आलेला आहे. मग तुम्ही काय करणार, बीज सोडण्यापूर्वी तिथली जी काय यंत्रणा आहे ती व्यवस्थित करायचा प्रयत्न करणार, म्हणजे तिथे पॅडल व्हील एरेटर लावायचा, एरेशनची व्यवस्था करायची, खाद्य स्टोरेज चांगलं ठेवायचं, आणि हेल्दी सीड म्हणजे बीज जे आहे,
0: निरोगी बीज,
1: निरोगी बीज आणि चांगल्या अधिकृत गव्हर्नमेंटच्या सेंटरमधनच घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला शाश्वत सीड मिळतं आणि फसवणूक होणार नाही, रेटमध्येही काही होणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही. असं सीड जर घेतलं आणि तुम्ही पाण्याची गुणवत्ता त्या त्यावेळेस मेंटेन केली, 2018 35 होतं, तो 2019 50 आलं की तुम्हाला पाण्याची गुणवत्ता
0: चांगली
1: सुधारत येते, कारण तुम्ही तशी काळजी घेतायत, सीड सोडल्यावरती काळजी घेतात, बाबा हा

0: तेवढेच असा प्रॉब्लेम होता. मग ते प्लवंग पण तयार व्हायला लागतात. जसं सूर्यप्रकाश येतो, सूर्यप्रकाश पाण्याच्या जिथे जास्त जाईल 2-2.5 मीटरच्या खोलीच्या आसपास, मग ते प्लवंग निर्मिती होते. प्लवंग निर्मिती झाली की तिथे ऑटोमॅटिक मत्स्य बीज तिथे जाऊन ते खातं, त्याच्यामुळे त्यांची वाढ होते, सर्वायवल चांगलं मिळतं. हे नैसर्गिक क्रिया आहे. मग अशा वेळेस आपण तिथे हा डाटा अनालाइज केला, आपल्या उत्तम आणि योग्य प्रमाणामध्ये डाटा मिळतो. आणि त्याचा आठवडावार महिनावार पण चांगलाच मिळणार. म्हणजे महिनावार मिळाला म्हणजे ऋतूवार पण त्या ऋतूमध्ये चांगला मिळतो. पण तुम्ही ती काळजी घेतलेली आहे, सुधारणा झाली तलावामध्ये, प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली, याचा अर्थ तुम्ही अजून बीज आणून टाकू शकतात. मग त्याची वाढ हळूहळू जास्त होत जाते. नैसर्गिक खाद्य जास्त असले मरतूक कमी होते, मरतूक कमी झाली तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन मिळतं. मग त्याप्रमाणे तुम्ही खाद्य मॅनेजमेंट करतात. जसं हिवाळा हळूहळू सुरू होतं, त्यांचं मेटाबॉलिक रेट कमी होतो, मग खाद्य कमी टाकायचं, त्याच्यामुळे पाण्यावरती काही त्यांचा परिणाम होणार नाही. ते खातच नाही आणि तुम्ही 2-4 किलो नुसतं टाकत राहिला. मग साहजिकच आहे ते तळ्याला जाऊन साचणार खाद्य आहे. तळ्याला साचल्यावरती काय होणार, कुजणार. कुजल्यावरती ते अमोनिया परत त्याच्यामध्ये लिबरेट होणार, बॅक्टेरियाचा लोड वाढणार, ते चक्रच आहे. मग हे चक्र तुम्ही कसं मॉनिटर करणार, तर ह्या निर्देशांकामुळे. तर सध्या परिस्थितीमध्ये कसं आहे, लोक बीज आणतात सोडतात, त्यांना मी सांगितलं हे 4-5 महत्वाचे पॅरामीटर्स आहे ते घ्या, आणि हे घेतल्यावरती तुम्हाला कळतं की कमी जास्त आहे, त्याच्यामुळे बीज संख्या पण कमी जास्त करायची असते. त्याच्यामध्ये आधीच पाण्याची गुणवत्ता खराब आहे, जिथे 5 पिशव्या सांगितल्या माशांच्या सोडल्या, तुम्ही 15 आणून सोडल्यावरती आधीच खराब पाणी आहे, त्याच्यामध्ये हे मरतूक होणार. तिथे एक तर तुम्हाला नैसर्गिक खाद्य मिळत नाही, पाण्याची गुणवत्ता एकदम ढासाळलेली आहे, मरतूक होणार. तुम्ही येऊन आम्हाला कंप्लेंट, सर तुम्ही सांगितलं तसं केलं, तिथे आम्ही पॅडल व्हील एरेटर लावला आणि जिथे 5 ऐवजी तुम्ही 15 पिशव्या सोडल्या, मग तुम्हाला मोठ्या प्रमाणात सीडचं सर्व्हायवल मिळणार नाही, मरतूक होणार,
1: नुकसान
0: होणार आहे तुमचं. तुम्ही अर्धवट गोष्टी केल्यामुळे तुम्हाला असं आहे. त्याच्यामुळे पहिले आधी तुम्ही डाटा घ्या, आठवड्याचा डाटा घ्या, महिनावर डाटा सगळं आला तुम्हाला वर्षा वर्षाला, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि ह्या वर्गीकरणाचा फायदा तोच होतो.
1: सर, आता तुम्ही सगळी माहिती सांगितलीत की निर्देशांक किती महत्वाचा आहे, पण हा जेव्हा आपण पाण्याच्या गुणवत्तेचा निर्देशांक आपल्याला मिळतो, आपण त्याचा कसा परामर्श करू शकतो किंवा त्याचा आपण काय अर्थ लावू शकतो?
0: कसं आता जसं आपण चर्चा करत आलोय की पाण्याची गुणवत्ता जशी सुधारत चालते, मागच्या 5 वर्षातला आपल्याला स्कोर आलेला आहे, त्या स्कोरचा आपल्याला वापर करायचा असेल तर सीड सोडण्यापूर्वी आपल्याला विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे आता सपोज आपण सीड सोडलंय आणि त्याच्यानंतर पॅडल व्हील एरिएटर शोधायला गेलोय की बाबा आता सकाळी 4 वाजले तर पाण्याची गुणवत्ता ढासळणार आहे, कारण डिओ कमी होतो अर्ली इन द मॉर्निंग. डिओ कमी झाला मग तुम्ही त्यावेळेस जाऊन पॅडल व्हील एरिएटरची व्यवस्था करायची नाही, तुम्हाला आधीच तुमच्याकडे ती यंत्रणा तयार पाहिजे, सुसज्ज लॅब तुमच्याकडे छोटी तरी तयार असायला पाहिजे. जर लॅब नसेल तर मी माझ्या शेतकरी बांधवांना अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात सांगितलेलं आहे की तुम्हाला फील्ड वरती टेस्टिंग किट ठेवणं अपेक्षित आहे.
1: बरोबर.
0: टेस्टिंग किट यासाठी की तुम्ही कुठल्याही वेळेला जाऊन ते टेस्ट करू शकतात, आणि ह्या टेस्ट किटमध्ये जे जे पॅरामीटर्स मी सांगितलेले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये असतात. आणि ह्या टेस्ट केल्यावरती तुम्हाला समजतं की बाबा डिओ एक साधारण 4-5 आहे, म्हणजे हा वर्केबल आहे. जर तो 3 खाली असेल तर मग आपल्याला एरिएशनची व्यवस्था करणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यावरती फवारे लावणे, वॉटर स्प्रेड करणे, एरिएशन टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून मग त्यांना ऑक्सिजन मिळाल्यावरती ते फिरू शकतात, हिंडू शकतात. ज्यावेळी ऑक्सिजन कमी होतं त्यांचं सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या कमी होऊन जातात,
1: हालचाली
0: कमी होतात, मंदावतात सगळ्या. मग यासाठी जर तुमच्याकडे ऑलरेडी तो डाटा असेल,
1: बाबा
0: हा सकाळच्या वेळी असा असतो, दुपारी असा असतो, सगळ्यात त्याच्यात महत्वाचा जो घटक आहे हा डिओ आणि सामू असतो, आणि हा सकाळी जास्त 3-4 वेळेसच त्रासदायक ठरू शकतो, म्हणजे त्यावेळेस ऑक्सिजनची प्रमाण खूप कमी होते. मग अशा वेळेस ते सुसज्ज जर आपल्याकडे एरिएटर्स असतील, आपण 4 आधीच टायमर लावून 3-5 टायमर लावून त्याच्यामध्ये एरिएशन चालू केला की सगळे उद्भवणारे घटक आहेत निरंक होऊन जातात, आणि मग ते प्रक्रिया चांगली होते. सपोज आज तुम्ही तो 10 वर्षासाठी भाड्याने घेतलेला आहे, असं तुम्ही सोडून दुसरीकडे गेलात, तर मग सेम जो प्रोटोकॉल आपण इथे तयार करून दिला तो दुसऱ्या तलावरती दुसऱ्या धरणांवरती जाऊन पण तुम्ही करू शकता.
1: अच्छा,
0: असं आहे. आणि तिथे जरी नौका शेतकरी जरी आला, सपोज तो तिथला सदस्य आहे फिशरमन सोसायटीतला, तर त्या सदस्याला पण हे आपण ट्रान्सफर करू शकतो, एवढी सोपी टेक्नॉलॉजी आहे. त्याने तो डाटा फक्त बघायचा आहे की बाबा याच्यामध्ये त्या त्या वर्षामध्ये त्या त्या ऋतूमध्ये हा हा असा घटक होता, याने फक्त सीड सोडण्यापूर्वी ती काळजी घ्यायची, एकदा मोजमाप करून घ्यायचं. मोजमाप करायलाही तुम्हाला कृषी विभागाच्या लॅबकडे जायची धावपळ करायची गरज नाही, तुम्ही तो सांगितलेला किट घेऊन या, 15-20 पॅरामीटर्स असतात, तुमच्या बांधावर बसून करा, आणि याची प्राइस साधारण 3-3.5 हजारापर्यंत येते. आणि जर तुम्हाला तुम्हाला त्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही पनवेलच्या उपकेंद्रावरती येऊन केव्हाही भेटू शकता. त्याबद्दल प्रशिक्षण पण देऊ, कसं करायचं ते पण आपण शिकवलं जातं, सांगितलं जातं. तर तुमची काही अडचण असेल

0: शेतकरी बांधवांची, तर आपण ती नक्कीच सोडवू शकतो.
1: बरोबर सर. आता आपण ही एवढी सगळी चर्चा केली की या जलाशयामध्ये जो पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक आहे, एक नवीन असं तंत्रज्ञान आहे, पण मग तुम्ही आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने असं एक निष्कर्ष किंवा काय काय याच्यामध्ये शिफारसी आहेत काय सांगाल?
0: नक्कीच, आता आपण हे मगसपासून जे गुणवत्तेबद्दल बोलतोय, जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोच करायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून त्यांना उत्पादन जास्त जास्त मिळावं.
1: बरोबर.
0: तर आम्ही जे संशोधन केलेलं आहे आणि जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करायचं आहे, हा जो निर्देशांक आहे, याचं तुम्ही आधी प्राथमिक डाटा तयार करा तुमच्या तलावाचा, खाडीजवळच्या पाण्याचा, तुमच्या विहिरीचा पाण्याचा, जे काही वॉटर रिसोर्सेस आहे, प्राथमिक डाटा कलेक्ट करा. तो डाटा कलेक्ट केल्यानंतर कच्चा डाटा आहे तो आपण ह्या वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये टाकायचा असतो. तो वॉटर क्वालिटी इंडेक्स काय आहे, कसा आहे, ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करा पनवेलच्या उपकेंद्रावरती, तर तुम्हाला मी समजून सांगू शकतो. आणि तो तिथे कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला निर्देशांक मिळतो. तो निर्देशांक आपण कॅल्क्युलेट करून ठेवू शकतो आणि तो कॅल्क्युलेट केल्यावरती स्कोर जो येतो तो प्रत्येक आठवड्याचा तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. ते कसं करायचं, काय करायचं, याबद्दल मी आधी सांगितलं. तुम्ही मला संपर्क करा, प्रशिक्षण घ्या, गुगलवरती जाऊन तुम्हाला किट मिळू शकतात, त्याचा वापर करा.
1: सर, खरंच एकंदरीत म्हणजे या पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे, खूप छान असं तंत्रज्ञान आहे. फक्त शेतकऱ्यांनी थोडा अभ्यास करून या सगळ्या गोष्टींवर जर लक्ष दिलं, योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन तज्ज्ञांचं घेतलं, तर नक्कीच मत्स्य शेतीमध्ये त्यांना एक नवीन संधी अजूनही उपलब्ध होऊ शकते. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण जलाशयातील मत्स्य संवर्धनात पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहा,
4: परम तो सब यही डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच
3: है? एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोते हो गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
0: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
1: लेखिका आहेत सुचिता लाडे.
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
0: आणि सादरकर्ते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
2: आजी आज घरात दोन ताट का सजवली आहेत, एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
3: अगं आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
4: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
5: नारळी
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे
0: वंदन सागराला.
6: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
7: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
6: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
7: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
6: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
8: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
9: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेमध्ये रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तीमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्तापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून एकंदर 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणुकीचं स्मरण करण्याचा सण आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार देशवासियांना सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र उभारण्याच्या कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात आज 3% घट झाली. दिवसाच्या व्यवहारादरम्यान ब्रेंट क्रूडचे दर 3.4% घसरून प्रति बॅरल 89 अमेरिकन डॉलर्स आणि 1 सेंटवर आले. तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दर 3.6% घसरून प्रति बॅरल 81 अमेरिकन डॉलर्स आणि 94 सेंटवर आले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या क्रिमिलेअर निकषासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी विशेष पीठाची स्थापना करावी या विनंतीवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 11 मार्चला दिलेला निकाल 2025 नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना लागू होतो की नाही याबाबत स्पष्टता मिळावी अशी मागणी केंद्र सरकारनं आपल्या याचिकेतून केली आहे. भारतीय प्रकाशक महासंघाकडून दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पुस्तक प्रकाशन पुरस्कारांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाला 7 पुरस्कार मिळाले. विभागानं प्रकाशित केलेली पुस्तकं संदर्भ साहित्य आणि नियतकालिकांना विविध श्रेणींमध्ये बहुमान जाहीर झाले. देशाचा विकास साहित्य संस्कृती कला आणि समकालीन विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्यात हे साहित्य महत्वाची भूमिका बजावतं आणि हे पुरस्कार म्हणजे विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कष्ट समर्पण भाव आणि कर्तृत्वाचं प्रतीक आहे असं प्रतिपादन प्रकाशन विभागाचे महासंचालक डॉ धीरज कांकडिया यांनी केलं. भारत चीन सीमा प्रश्न आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. येत्या 12 तारखेला नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे. या चर्चेपूर्वी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी काल बीजिंगला पोहोचलेल्या डोभाल यांनी चीनचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर व्यापार ऊर्जा खतं आणि अणुसहकार्य या क्षेत्रांमधले आर्थिक संबंध दृढ करण्यावर भर दिला. डॉ जयशंकर यांनी रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांच्यासोबत भारत आणि रशियाच्या आंतरसरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपदही भूषवलं. जयशंकर यांनी काल रात्री मॉस्को इथं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना भारतात उत्पादन सुविधा उभारताना यंत्रसामग्री आणि सुट्या भागांसाठी भारतीय मानक ब्युरोचं जे प्रमाणीकरण लागतं त्यातून जपानसह इतर देशांच्या कंपन्यांना सूट देण्यासाठी आराखडा तयार करायचं काम सुरू आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. त्यांनी आज टोकियो इथं सेमीकंडक्टर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या जपानी प्रतिनिधींना संबोधित केलं. या आराखड्यामुळे कंपन्या उद्योग उत्पादन किंवा प्रकल्पांना गरजेनुसार या नियमांमधून सूट मिळेल असं ते म्हणाले. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

भारताची व्यापक सृजनशीलता जपण्यासाठी आणि सार्वजनिक संज्ञापन बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आणखीन रचनात्मक सहकार्य हवं अशी माहिती रेडिओ आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माहिती आणि जनसंपर्क सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला ते आज बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीत आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेला बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा. हा पोवाडा लिहिला आहे राम उगावकर यांनी.

पेक्षा घाबरून गेला. त्यानं फाजल खानाला शिवाजीला पकडण्यासाठी पाठविले, परंतु कप्तान शिवबाला मारू पाहणाऱ्या अफजल खानालाही शिवाजी

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेला वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा ऐकला. हा पोवाडा लिहिला होता राम उगावकर यांनी. आणि आता आनंद घेऊया भावगीतांचा भावधारा कार्यक्रमात.

हे गीत रवींद्र साठे यांनी गायलं होतं. श्रीपाद गोडबोले यांच्या गीताला संगीत दिलं होतं कमलाकर भागवत यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

उत्तरा केळकर यांनी गायलेलं शोभा तेलंग यांचं गीत आपण ऐकत आहोत. संगीतकार भूमानंद बोगम याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. थोड्याच वेळात 9:30 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचे कार्यक्रम.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्मजी. आपण ऐकणार आहोत पंडित शरद साठे यांनी गायलेला राग यमन. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध असून बोल आहेत कहे सखी कैसे करिये. मध्यलय बंदिश झपतालात निबद्ध असून बोल आहेत गुण गावे सब मिलके. पंडित शरद साठे यांना तबला साथ निलेश जाधव यांची तर संवादिनी साथ प्रकाश वगळ यांची आहे. ऐकूया पंडित शरद साठे यांनी गायलेला राग यमन.

0: पंडित शरद साठे यांनी गायलेला राग यमन आत्ताच आपण ऐकला. त्यांना तबला साथ निलेश जाधव यांची तर संवादिनी साथ प्रकाश वगळ यांची होती. आणि याबरोबर नादब्रह्म हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आपण हे प्रसारण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरूनही ऐकत आहात. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ऐकूया नभोनाट्य घुसमट, लेखिका विजया काळे, सादरकर्त्या कांचन प्रकाश, संगीत.
4: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य घुसमट, लेखिका विजया काळे, सादरकर्त्या कांचन प्रकाश, संगीत.

0: May I come in, sir?
1: Yes, come in. Basa, basa.
0: Thank you, sir.
1: Oh, Mrs. Satte, magas pasun donda bolani patali tumala.
0: Oh, sir, very sorry. पण कालचा तो कस्टमर मला सोडेच ना. त्याला डायनिंग टेबलचं आणि खुर्च्यांचं डिझाईन पसंतच पडत नव्हतं.
1: मग
0: पण त्याला पसंत पडेलच असं डिझाईन त्याला

0: नोंद द्यायचं ही माझी जिद्द जेव्हा पुरी झाली तेव्हाच मी
1: कस्टमरचं समाधान होईपर्यंत काम करायचं ही तुमची जिद्द आणि पद्धत, त्यामुळे आपल्या कंपनीची मॅनेजमेंट तुमच्यावर बेहद खुश आहे. अहो म्हणूनच तुम्हाला त्याने एक मोठं बक्षीस दिलंय, त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स.
0: म्हणजे कशाबद्दल सर? मी नाही.
1: ऐकून घ्या मिसेस सत्ये, एका वर्षासाठी तुम्हाला ही कंपनी परदेशी पाठवते.
0: काय?
1: पुढे ऐका
0: सर,
1: पुढे ऐकून घ्या मिसेस सत्ये. 6 महिने इंग्लंड, 4 महिने फ्रान्स, 2 महिने स्वित्झर्लंड. इंटिरियरचा कोर्स, स्टेज क्राफ्ट याचे कोर्स करायचे आणि काही दिवस ट्रेनिंग.
0: सर आय कांट इमॅजिन, हाऊ नाईस. थँक यू सो मच सर. सर मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ही संधी मला मिळेल आणि तीही इतक्या सहजपणे आणि इतक्या लवकर. व्हेरी प्लीजंट सरप्राईज सर.
1: सरप्राईज मात्र नाही, आपल्या कंपनीच्या मॅनेजमेंटने प्रत्येक वेळी तुमचं नाव डिरेक्टर बोर्डाकडे रेकमेंड केलं होतं.
0: हो सर, ते माहित होतं, पण इतक्या लवकर होईल असं नव्हतं वाटलं मला.
1: इतक्या झटपट होईल असं मलाही वाटलं नव्हतं. बट एनिवे, आता झटपट तयारीला लागायचं बरं का. पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला म्हणजे बरोबर महिन्याने तुम्हाला इथून इंग्लंडला रवाना व्हायचं आहे.
0: यस सर.
1: कागदपत्र, व्हिसा, तिकिटाचं बुकिंग सारं कंपनी मार्फत होईल. तेव्हा उद्यापासून तुम्हालाच त्याच्यात लक्ष द्यायला हवं.
0: सर मला अजूनही खरं वाटत नाहीये.
1: आणखीन एक गुड न्यूज, आल्यानंतर तुम्हाला प्रमोशन आहे. आपली नवीन ब्रँच ओपन होते आहे, त्याची मॅनेजर म्हणून तुमची शिफारस केलेली आहे.
0: थँक्यू सर.
1: लेडीज अँड जेंटलमॅन, समीरा, युअर फ्रेंड इज गोइंग अब्रॉड.
2: मिसेस थत्ते, आता पार्टी हवी हो.
3: आज आईस्क्रीम
0: सगळं मिळेल सगळं, पण आता मला पळायला पाहिजे. हा डेक्कन क्वीन गाठायची आहे.
3: ए टॅक्सी करून जा विटीला, नाही तर रोजच्या सारखी कंजूशी करशील आज सुद्धा. समीरा तुझ्या नवऱ्याला काय वाटेल ग?
0: उद्या सांगते कुणाला काय वाटेल ते, नवऱ्याला काय वाटेल, माझ्या सासूला काय वाटेल. चला पण आता मी निघते, खूपच उशीर झालाय मला.
3: ओके बाय
0: बाय.
3: काय ग, आज आपला पासहोल्डरचा डबा फार ओव्हर क्राऊडेड आहे.
0: समीरा मला तर वाटलं तू आज मुंबईलाच राहिलीस की काय.
3: चल ग,
0: पुष्कळदा राहतेस तशी. पुष्कळदा मुंबईला राहते हा उगाचाच आरोप आहे. मी कामाशिवाय कधीही मुंबईत राहत नाही. एखाद दिवस राहिले तरी माझा नवरा भडकतो, पण आज काहीही झालं असतं ना तरी मी मुंबईला राहिले नसते. कारण आज माझ्याजवळ एक अगदी सनसनाटी गुड न्यूज आहे.
3: गुड न्यूज? गुड न्यूज मग मला मला सांगितलं. प्रमोशन का? कोणाला मुलगा झाला का? कुणाचं लग्न ठरलं?
0: अगं त्याही पेक्षा गुड न्यूज, एका महिन्याने मी चक्क इंग्लंडला चालले आणि नंतर फ्रान्स, स्वित्झर्लंड.
3: सो लकी ना. बघ ना, ए मग इतके दिवस आम्हाला पत्ताही काय नाही लागू दिलास या गोष्टीचा.
0: किती पक्की आहे बघ ना. अगं मला तरी कुठे पत्ता होता, म्हणजे या कोर्स साठी ट्रेनिंग साठी माझं नाव सारखं पुढे येत होत, पण तो चान्स मला मिळेल आणि तोही इतक्या लवकर हे नव्हतं वाटलं मला.
3: अगं मला तर हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय. काय मजा आहे ग तुझी समीरा, यु आर सो लकी. खरंच समीरा अगदी तुझी गंमत आहे, पण तुझ्या नवऱ्याला मात्र चांगली शिक्षा आहे. हा चांगला 1 वर्ष विरह. अगं एखाद वेळी त्याचा तुळशीदास सुद्धा होईल.
0: तुळशीदास वगैरे काही होणार नाही, पण मलाच इथून सोडलं नाही तर मात्र मग
3: असं कोण अडकवून ठेवेल एवढ्या हुशार कर्तृत्ववान बायकोला. उलट कौतुकानी.
0: ठीक तसं समजूया आपण.
3: हे बघ समीरा, तुला काही एक अडचणी येणार नाहीत. अगं माझ्यासारखे प्रॉब्लेम्स थोडीच आहेत तुला. आता नवऱ्याला कुठे ठेवू, घरी कोणाला ठेवू, मुलांना कुठे ठेवू. तुझ्या घरात तुझी सासू आहे, कामाला चांगल्या 2-2 मोलकरणी आहेत, आणि तुझ्या आईचं घर ते तर जवळच आहे, आणि हिच्या मुलाला तर रोज हिची आईच सांभाळते. अगदी 4 महिन्याचा होता तेव्हापासून. मग कसली अडचणी आहे तुला?
0: अगं पण तेवढ्यानच प्रश्न सुटला असता तर कशाला हवं होतं.
3: समीरा तू फॉरेनहून आलीस ना कि मग आमच्या या डब्यातून येणार नाहीस, फर्स्ट क्लासने जाशील, पोझिशन ना.
0: काही
3: पुण्याला कशाला येते, मुंबईला चिकटून बसेल. पुणे, लोणावळा, तिथल्या मैत्रिणी तिला कशा आवडणार मग.
0: हो ना. अगं खरं म्हणजे पहिल्यांदाच मला मुंबई सोडायची नव्हती, पण माझा नवरा त्याला पुण्या इतकं जगातलं कुठलंही गाव पसंत नाही. पुणे सोडून कुठेही जायला तो तयार नसतो, म्हणून माझा नाईलाज आहे. पुणे सोडायचं म्हटलं ना तरी नवऱ्याच्या इच्छेसाठी ते शक्य नाही. खरं सांगू, मुंबईच्या त्या उंच उंच इमारती, ते वैभव आणि वेगानं फिरणारं झगमगतं जग मला सतत भुरळ घालतं.

0: माझ्या कर्तृत्वाला ते आव्हान वाटत.
1: ए ते काही असेल पण आम्हा बिचारा मैत्रिणीला विसरू नकोस. हे तर वर्षांना आल्यावर विसरशील आणि पुन्हा भेटली की म्हणशील या कोण
0: काय ग तुम्ही आज बडबडताय. नाही ग तुम्हाला मी विसरणं शक्यच नाही. तुमचा सहवास हा माझ्या आयुष्यातला एक सुंदर काळ आहे. डेक्कन क्वीन मध्ये येणाऱ्या साऱ्याच थोड्याफार फरकाने माझ्यासारख्याच धडपडणाऱ्या, पोटासाठी म्हणा करिअरसाठी म्हणा.
2: अगं एवढी गंभीर होऊन काय बोलतेस, आनंदाने नाचायचं उसळायचं आणि ते सोडून.
0: खरं तेच बोलले मी, मनातलं बोलल्याशिवाय आज राहतच नाहीये मला. तुम्हा मैत्रिणींची जिद्द ईर्षा बघितली ना की माझ्या अंगात बळ संचारत. पुन्हा या धावपळीत तुमच्या मनातल्या एकमेकींबद्दलचा प्रेमाचा मायेचा झरा कधी आटत नाही. खरं म्हणजे तुमची ही रोजची भेट हीच माझी शक्ती आहे, माझी स्फूर्ती असं म्हणा ना.
1: ए समीरा आज झालंय तरी काय, एवढी का बोलतीयस तू?
2: आज खूप एक्साइट झालीय. अगं साहजिकच आहे, अगं अति आनंदाच्या क्षणी सुद्धा माणूस जरा सैरभैर होतो. खूप मोठा आनंद पचवायलाही एक ताकद लागते.
0: हो ना, ठीक आहे मी काही आनंदाने किंवा अतिहर्षाने

0: वाटत नाही. खरं म्हणजे तुमची ही रोजची भेट हीच माझी शक्ती आहे, माझी स्फूर्ती आहे असं म्हणा ना.
1: ए समीरा, आज झालंय तरी काय, एवढी का बोलतीयस तू?
2: आज खूप एक्साइट झालीय. अगं साहजिकच आहे. अगं अति आनंदाच्या क्षणी सुद्धा माणूस जरा सैरभैर होतो. खूप मोठा आनंद पचवायलाही एक ताकद लागते.
0: हो ना, ठीक आहे. मी काही आनंदाने किंवा अति हर्षाने एक्साइट झालेले नाहीये. तुम्हाला माझी बेचैनी नाही कळायची ग सख्यांनो.

0: आले ग समीरा. हा हा धर बे तुझा मुलगा. अगं तुझी वाट पाहून झोपून गेला ग. उशीर झाला का गाडीला?
1: आई गाडी लेट असणं हे तर रोजच आहे.
0: पण तुला रोज किती दगदग होते समीरा. हा मुंबईला काम करायचं, डेक्कन क्वीन धडपडत पकडायची, आणि इथं आलं की घरी जाताना बाळाला घेऊन जायचं, पुन्हा सकाळी डेक्कन क्वीनला जाताना त्याला इथं पोहोचवायचं, पुन्हा तिथली काम.
1: आई पण ह्या कष्टाचं दगदगीचं आज चीज झालंय. अगं तुला आणि बाबांना ही अत्यानंदाची बातमी सांगण्यासाठी इतकी अधीर झाले ना मी. अगं आई मला आमची कंपनी परदेशी पाठवतीय कोर्ससाठी. तुमच्याशिवाय माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देणार किंवा जीव तोडून मला मदत करणार दुसरं कोण आहे? आई तुमच्या आधारावर तर मी जायला होकार दिलाय.
0: आम्ही विशेष काही करतो आहोत तुझ्यासाठी असं थोडंच आहे. अगं आमचं कर्तव्यच आहे.
1: कर्तव्य खूप असतात ग, पण
0: तुला काय मदत हवी ती नुसतं तुला सांग.
1: अगं बाळाचा प्रश्न तर तुम्ही कायमचा सोडवलात, तोच खरा महत्वाचा प्रश्न ना.
0: बाळाची काळजी मुळीच करू नकोस. आमच्या जवळ तो अगदी छान राहतो. तो इथं राहिला म्हणजे तुझ्या सासूबाईंना कसली तसदी पडणार नाही. फक्त त्यांना म्हणावं तुमच्या मुलाला, अगं म्हणजे तुझ्या नवऱ्याला सांभाळा.
1: तुम्हाला त्यांचे स्वभाव माहिती आहेत ना, त्यातूनही दिवाकर पूर्वीचा राहिलेला नाहीये. माझं मुंबईला जाणं हेच घरातल्या कुरबुरीचं रोजचं कारण आहे. त्यासाठी रोजची कटकट असते घरात.
0: चालायचंच, घर आहे ना.
1: आई मी दिवाकरच्या इच्छेसाठी, त्याच्या आईच्या इच्छेसाठी मुंबई सोडली. त्याची थोडीशीही जाण त्यांनी ठेवलेली नाही. मुंबईला जाण्या येण्याची मला किती दगदग होते तरी मी कधी कुरकूर करत नाही. कारण मुंबईत कामाला जाणं, तेही माझ्या मनासारख्या कामाला जाणं, हा माझा आनंदाचा एक भाग आहे. बरं आई निघते ग, आधीच मला उशीर झालाय. आणि मला उशीर झाला ना की दिवाकरचा तिळपापड होतो.
2: अगं नवरा असतो.
0: कोण गोड करून जाग समीरा.
3: आज उशीर का झाला? डेक्कन क्वीन लेट रोजच कारण
1: नाही, आज दुसरंच कारण आहे. मग सांगते, आधी बाळाला ठेवून येते, कपडे पण बदलायचेत ना.
4: दिवाकर, ए दिवाकर. अरे चल ना रे जेवायला, मला खूप भूक लागली आहे. तुलाही लागली असेलच ना.
3: ट्रेन मधून दमून भागून मी आलो थोडंच.
4: अरे भूक लागायला ट्रेन न कशाला जायला हवं? तुझ्या पुण्याच्या मस्त हवेला भूक लागते म्हणतोस ना.
3: खोटं नाहीये ते.
4: मीही तेच म्हणते. ए दिवाकर, ही चेरीनी भरलेली प्लेट बघून तू मागच्या सारखी त्याच्यावर धाड कशी घातली नाहीस अजून? लग्नानंतर आठवतंय ना तुला, चेरी आणल्या की एकटा सगळ्या चेरीस फस्त करायचास. दिवाकर तुला चेरी फार आवडतात ना, म्हणून मी मुद्दामून घेऊन आले आज. अरे ह्या अशा सुंदर टपोऱ्या चेरीस ठराविक ठिकाणीच मिळतात. आज मी नेपियन्सी रोडला कामाला गेले होते, तिथे मला मिळाल्या चेरी. बाकी निवडक फळं मिळतात ते तिथेच.
3: खूप महाग मिळत असतील नाही का?
4: अगदी पुणेरी बोललास. अरे त्या महागड्या आहेतच, पण आपल्याला हव्या ना, मग त्याचा विचार कशाला करायचा?
3: हे बघ, आम्हाला विचार करावा लागतो.
4: वा, आज आमचं तुमचं काय नवीन काढलंयस? ए दिवाकर, मला थोड्याच दिवसात प्रमोशन मिळतंय. नेपियन्सी रोडला आमची ब्रांच निघतेय, त्याची मी मॅनेजर होणार आहे. आजच मॅनेजिंग डिरेक्टरनी मला सांगितलं. अरे मग काय, तुझ्या चेरीची कायमची सोय. पण त्याआधी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, ओळख बघू काय असेल ती. अरे ओळख ना? नाही ओळखताय. अरे तुला ती बातमी कळली ना की तू माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव करशील, आणि पुन्हा एकदा तुला समजून येईल की तुझी बायको केवढी ग्रेट आहे, केवढी असामान्य आहे. दिवाकर मी परदेशात जातीये, इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड. इंटिरियर स्टेजक्राफ्टचा कोर्स आणि ट्रेनिंग पुढच्या 12 तारखेला निघाले. एव्हा ना माझं विमान इंग्लंडला गेलंही असेल.

0: दिवाकर, आता माझी फार धावपळ होणार आहे. माझी सगळी डॉक्युमेंट्स, विझा, तिकिटाचं बुकिंग कंपनीतर्फे होणार आहे हे खरं, पण माझी स्वतःची तयारी तर मलाच करायला हवी आहे की नको? ए, मला मदत करशील ना? आणि मुंबईहून पुण्याला रोज येणं आता मला जमेलच असं नाही आहे, तेव्हा त्याचीही सवय तुला करायला हवी.
1: हे सगळं ठरल्यानंतर मला सांगतेस? अगं, ठरवायच्या आधी निदान विचारायचं तरी होतोस का? त्याचीही गरज वाटली नाही तुला?
0: दिवाकर, वाकड्यात शिरू नकोस. अरे, याबद्दल मलाही काहीच माहिती नव्हतं, पण तसं मी तुला एकदा बोलले नव्हते का? पण हे इतकं झटपट होईल असं नव्हतं वाटलं.
1: काहीतरी सांगतेस तू? असं एकदम कसं होईल? काय वाटेल त्या थापा मारायला मला खोळा वगैरे समजलीस की काय तू?
0: अरे, तुझी शपथ घेते दिवाकर. अरे, अनेकदा मॅनेजमेंटनं माझं नाव डिरेक्टर बोर्डाकडे रेकमेंड केलं होतं, पण त्यासाठी अनेकांचे वशिले, मंत्र्यांकडनं चिठ्ठ्या, अरे दिल्लीहून सुद्धा दबाव, काही वाटेल ते? दिवाकर, माझ्या हुशारी व्यतिरिक्त, माझ्या कर्तृत्वा व्यतिरिक्त माझ्याजवळ दुसरं काय आहे? माझं कुणी गॉडफादर तिथे आहे थोडंच? मला सारखं वाटत होतं की माझी डाय यामध्ये कुठे शिजणार, पण अरे लक्की.
1: समीरा, घरचा विचार तू केलायस?
0: अर्थातच केलाय, पण आपल्याकडे अशी अडचण आहेच कुठे? त्या बाबतीतही आपण फार लक्की आहोत. तुझी आई आहेच घरात, आणि मी येईपर्यंत आई बाबा बाळाला सांभाळणार आहेत. पुन्हा तू आहेसच की? अरे, एक वर्ष केव्हाच निघून जाईल. एखाद वेळेस 6 महिने तिथे आणखी वाढण्याची शक्यता आहे, अर्थात तेही माझ्या दृष्टीने चांगलंच होईल, तेवढाच अनुभव, आणखी शिक्षण. दिवाकर, अरे वाऱ्यासारखे दिवस निघून जातील.
1: ते तुझ्या बाबतीत आम्हाला त्रासच होणार आहे. तू तर म्हणतेस पुढे आणखीन 6 महिने वाढतील, तेव्हा मला नाही वाटत तू आत्ता जावस. निदान सध्या तरी नको. हे बघ, आईला आधीच बरं नसतं.
0: अरे, पण तू आहेस ना त्यांना, आणि कामासाठी 2 मोलकरणीही ठेवलेल्या आहेत घरात. आणि नाहीतरी तुझ्या आईच्या म्हणण्याप्रमाणे माझा घरात काडीचाही उपयोग नाही. दिवाकर, तू आनंदानं हो म्हणायला हवंयस.
1: समजा मी नाही म्हंटल
0: तर मला धक्का बसेल. आणि दिवाकर, तू दुष्ट नाहीयेस. माझ्या यशाचा, माझ्या उत्कर्षाचा तुलाही माझ्या इतकाच अभिमान वाटायला हवाय. आणि नाही, तुला तो वाटतोच आहे.
1: नाही, आता तरी मी तुला निश्चित उत्तर देऊ शकत नाही,
0: पण मला आता थांबायला वेळ नाहीये. उद्याच्या उद्या इथून मुंबईला पोहोचल्यानंतर मला ट्रॅव्हल एजन्सीकडे जायचंय, कागदपत्र, तिकीट बुकिंग, व्हिसा. आणि
1: समीरा, एवढी मोठी गोष्ट काही तासात कशी ठरवणार होत आपण?
0: तुला काहीच ठरवायचं नाहीये. तुमचं रोजचं आयुष्य कुठेही विस्कळीत होणार नाहीये. तुला किंचितही त्रास होणार
1: नाही.
0: माझी तडतड होणार आहे, माझी धावपळ होणार आहे.
1: अगं, पण
0: मला खूप कष्ट होणार आहेत, पण ते सगळं मी आनंदानं सहन करणार आहे, जिद्दीनं करणार आहे. तो माझा आनंद आहे दिवाकर, ते माझं सुख आहे.
1: अगं, माझं ऐकायचंच नाही तर मग विचारतेस कशाला? तुला मी पुन्हा निक्षून सांगतोय, एवढ्या घाईनं हा परदेशी जाण्याचा निर्णय घेणं मला पसंत नाही. पुन्हा एवढ्यावरच हे प्रकरण इथे थांबणार नाहीये. त्यात तुझं प्रमोशन, तुझ्यासाठी मॅनेजरची पोस्ट, हे आणखीनच कठीण. हे बघ समीरा, एकदा पुढे घातलेलं पाऊल मागे घेता येणार नाही.
0: किती क्षुद्र आहेस रे तू, माझ्याबद्दल तुला इतका हेवा वाटावा. आपली ओळख झाली, नंतर लग्न झालं, तेव्हा तुला माझा केवढा अभिमान होता, किती कौतुक होत. जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये मी शिकते याचं तुला किती अपरूप होत. शेवटच्या परीक्षेतला माझा पहिला नंबर, माझं सर्टिफिकेट, माझं गोल्ड मेडल, हे सगळं तू आल्या गेल्याला तुझ्या मित्रमैत्रिणींना दाखवत होतास. अरे अरे दिवाकर, माझ्या सर्टिफिकेटला तू सोनेरी फ्रेम करून आणली होतीस. माझं गोल्ड मेडल कायम तुझ्या टेबलावर ठेवलेलं असायचं. आणि आता तू हे
1: सगळं हे घडलं ना ते तुझ्याच वागणुकीनं.
0: माझ्या वागणुकीमुळे नाही दिवाकर, तू पुण्याला राहण्याचा हट्ट सोडला नाहीस म्हणून हे सगळं घडलं. मुंबई मला सोडायची नव्हती, मला माझा स्वतंत्र बिझनेस करायचा होता, माझी स्वतःची अशी एक फर्म काढायची होती, माझी महत्वाकांक्षा होती ती. पण मुंबईची एक खोली तुला टोचत होती. थोडी कळ काढली असतीस मुंबईत तर आपण छानपैकी ब्लॉक घेऊ शकलो असतो. बर तुलाही मुंबईत छान नोकरी होती.
1: हे बघ, तुला जे छान वाटत, चांगलं वाटत, ते मला चांगलं छान वाटेलच असं नाही. माझी इच्छा, माझ्या आईची सोय.
0: पण तुमच्या इच्छेशी सोयीशी माझं भवितव्य जोडलं गेलंय ना, नाहीतर हा प्रश्न कुठे येत होता? आपलं कुटुंब, आपलं घर, हे सगळं व्यवस्थित सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी घर

0: घरातल्या माणसांची एकमेकांसाठी केलेली तडजोड थोडाफार त्याग हा धरूनच चालावा लागतो दिवाकर. अरे एवढंच नाही तर घरातल्या प्रत्येक माणसाचं ते कर्तव्य आहे.
1: अगं इथे राहून तुझं काय नुकसान झालंय? आमच्या घरासाठी तू काय असं सोडलंयस? कुठली तडजोड केलीस तू
0: दिवाकर? अरे तू बोलतोयस? अरे तुझ्या इच्छेसाठी, तुझ्या आईच्या इच्छेसाठी माझ्या मनात नसताना माझं प्रचंड नुकसान होणार आहे हे माहीत असतानाही मी मुंबई सोडून इथे आले. माझी महत्वाकांक्षा मनातच ठेवली का? तर पुण्याला तुझ्या वडिलांचा मोठा बंगला, तुझी आई एकटी, तिच्याजवळ राहणं हे तुझं कर्तव्य. तुला पुण्याच्या कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी सहजपणे मिळाली आणि ते कॉलेजही इतकं जवळ, आपली गल्ली ओलांडली की झालं, रस्ता देखील ओलांडायचा नाही. कसली तसदी नाही, सगळं कसं स्वस्थ शांत.
1: अगं तुला कोणी मुंबईला जायला सांगितलंय?
0: माझा जीव इथे गुदमरून जाईल. अरे मी रोज अपडाऊन करते, बाळाला आईकडे नेऊन ठेवायचं, रात्री घरी येताना त्याला घरी घेऊन यायचं. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, दिवाकर मी कधी त्याबद्दल कुरकुरते? अरे माझं काम तुम्हाला मी कधी करायला सांगते? सगळं तुमच्या मनाप्रमाणे करण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. एवढ्याची तरी तुम्हाला जाण हवी, त्याची तरी तुम्हाला किंमत वाटायला हवी. पुण्याला आल्यापासून तू पार बदललायस, मुंबईला होतास तसा राहिलेला नाहीयेस दिवाकर. किती प्रकारांनी तुम्हाला बोललास पण मी कधीही रागावून बसले नाही. पण आज मात्र तुझ्या या वागण्यानं पुन्हा सगळे कटू प्रसंग आठवत आहेत मला.

0: हे काय आज आले नाहीस पुण्याला, मुंबईलाच राहिलीस? फोनवर म्हणालेस की आज एकाच वेळेस येऊ शकणार नाहीस. हे तुझं ऑफिस आहे की काय? ग ऑफिसमध्ये लोक जातात म्हणजे ते काय घरदार सोडून राहत नाहीत. पुन्हा तिथे राहणार आहेस हे सांगून सुद्धा गेली नाहीस.
1: आधी सांगितलं नव्हतं म्हणून एवढं तणतणायला काय झालं? मी आले नव्हते तर तुमच्या सुखात काय कमी झालं होतं?
0: समीरा तू कायमची कुठे राहिलीस तरी
1: तोंड सांभाळून बोल. तुला माहितीये गेली 5 वर्ष तुला अनुभव आहे, दिवाळी आणि ख्रिसमस आले की आमचे किती हाल होतात. शोरूम मधली गर्दी रात्र झाली तरी हटत नाही. आणि हे बघ, माझ्याकडे जे काम आहे ते म्हणजे भलतंच प्रस्थ आहे. एका सुपरस्टारच्या घराचे इंटिरियर करायचंय, त्याच्या जुहूच्या बंगल्याचं.
0: अरे पण मुंबईला राहणारे कोणी नव्हतेच का? तुझ्याशिवाय हे काम दुसऱ्या कोणाला जमतच नव्हतं.
1: तुझ्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. मुंबईला माणसं खूप आहेत पण हे काम म्हणजे आमच्या कंपनीचा प्रेस्टिज इश्यू. कारण हा कस्टमर आधी 2-4 फर्म मध्ये गेला होता पण त्याचं काम त्याच्या मनासारखं झालं नाही म्हणून तो आमच्याकडे आला. आणि अशी चॅलेंजिंग कामं कंपनी माझ्याकडेच सोपवते हेही तुला माहितीये. आणि मला वाटतं तुला एकेकाळी त्याचं खूप कौतुकही होत.
0: ते सगळं खरं असेल ग, पण त्यामुळे आमचं रुटीन बिघडतं.
1: तुमचं रुटीन बिघडायला काय झालं रे? मी काय तुमचं घर उचलून नेलंय का? सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित आहे. दिवाकर, त्या फिल्म स्टारच्या कामाचं मी चॅलेंज घेतलंय, त्याला खुश करेल तेव्हाच मला चैन पडेल.
0: समीरा, म्हणजे त्या सिनेमावाल्याच्या घरी तू राहायला जाणार? दिस इज टू मच. अगं तुला घरादाराची शुद्ध तरी आहे का? तुझ्या आईला बरं नाही म्हणून तुझ्या वडिलांनी बाळाला रात्री इथे आणून ठेवलं. रात्रभर नुसतं भोकाड पसरलं होतं त्याने, रात्रभर रडला. आम्हाला झोप नाही, फुकटचा त्रास, त्यातून माझ्या आईला बरं नसतं.
1: त्यात नवीन काय आहे? आणि तुम्हाला कशाचाही त्रास होतो? मुलाचं किंवा बायकोचं काही करायची तुला सवयच नाही. आणि एक दिवस तू बाळाला सांभाळलंस म्हणून काय झालं? माझ्या आई वडिलांनी काही त्याला सांभाळण्याचा मक्ता घेतलेला नाहीये. अरे एक दिवस, फक्त एक दिवस स्वतःचं मूल सांभाळलंस तर तू आकाश पातळ एक करतोयस. रोज मी इतकी प्रचंड कसरत करते पण त्याबद्दल मी कधीही कुरकूर केलेली नाही.
0: कारण तुझी ती हाऊस आहे, तुला घरापेक्षा तुझ्या करिअरची जास्त काळजी आणि त्याही पेक्षा त्याचं महत्व अधिक तुला. घराबाहेर राहणंच तुला जास्त पसंत, पण मला मात्र या सिनेमावाल्यांमध्ये किंवा अशा माणसांमध्ये जाणं अजिबात पसंत नाही. शी, कुठल्या दर्जाची माणसं ही.
1: दिवाकर, किती लहान मुलासारखं बोललास. आणि मी म्हणते नीतिमत्तेचा मक्ता काय फक्त तुम्हालाच दिलाय? अरे तुम्ही फार लहान जगात वावरता म्हणून तुम्हाला मोठं जग दिसत नाही. हे बघ, जे माहीत नाही, जे बघितलं नाही त्याबद्दल बोलू नकोस.
0: म्हणजे त्या सिनेमावाल्यांपेक्षाही मी मूर्ख, मी क्षुद्र?
1: तू काहीतरीच बोलतोयस. दुसरं काही नाही, तुला माझ्याशी भांडायचंय. अडाणी माणसासारखा प्रकार आहे हा सगळा. तुझी आई आणि तुझी बहीण

0: जे कान भरतात
1: हे खोटं आहे ना, त्यांचं नाव मध्ये घ्यायचं नाही.
0: त्यांचं नाव घ्यायला मला कसली भीती आहे, त्यांच्यामुळेच तर माझं सगळं नुकसान झालं. तुला त्यांनी इथे यायला लावलं आणि त्यांनी स्वतःची सोय आणि सुख बघितलं, पण माझे पाय त्यांनी मोडून टाकले. केवढी मोठी स्वप्न होती माझी.
1: नुसती स्वप्न रंगवायला काय लागतंय?
0: नुसती स्वप्न रंगवायची नाहीतच, ती प्रत्यक्षात सुद्धा आणायची. कामानिमित्त आजकाल मी मोठमोठ्या ठिकाणी जाते, कर्तृत्वाने उंच झालेली माणसं मी रोज बघते. ती माणसं बुद्धीनं काही आपल्यापेक्षा जास्त असतात असं नाही, त्यांची जबरदस्त महत्वाकांक्षा, विलक्षण जिद्द, प्रचंड आत्मविश्वास आणि त्यासाठी वाटेल त्या कष्टाची तयारी, यावरच ती माणसं शिखरावर पोचतात. ही माणसं हा माझा आदर्श आहे. मी ही स्वतंत्र बिझनेस सुरू केला असता तर
1: तो इथेही करता येतो समीरा. इंटिरियर वाल्या बापटने मला विचारलं होतं, एकत्र बिझनेस करायचं म्हणत होता तो, पण तू धुडकावून लावलंस त्याला.
0: अशा बाबतीत बापटने मला विचारणं हा देखील माझा अपमान आहे. अरे ज्या माणसाला इंटिरियर मधलं एबीसी सुद्धा माहित नाही, किंवा भिंतीला चार खिळे आणि फळ्या ठोकायच्या हे ज्याच्या इंटिरियरचं ज्ञान आहे, त्या माणसाबरोबर मी काम करावं हे म्हणणं तुलाही शोभत नाही दिवाकर. आणि हे बघ, पुन्हा या संबंधात त्याचं नाव घेऊ नकोस आणि माझा अपमान करू नकोस.
1: हा तुझा अहंकार, तुझी घमेंड, स्वतःला शहाणी समजतेस तू
0: या बाबतीत तरी. नक्कीच मी काय करते ते माझ्या ऑफिसमध्ये एकदा येऊन बघ, म्हणजे तुला माझी योग्यता कळेल. खरं म्हणजे तुला ती माहितही आहे, आपण मुंबईला होतो तेव्हा तू नेहमी माझ्या ऑफिसमध्ये येत होतास, मला किती प्रोत्साहन देत होतास, माझ्या गुणांवर भाळून तर तू माझ्याशी लग्न केलं होतंस. आणि आता दिवाकर, हे आपलं भांडण ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे. त्याकडेही मी लक्ष देत नाही, ते सगळं पचवण्याचा विसरण्याचा माझा प्रयत्न असतो. तुझ्याशी मी कधी याबाबतीत वाद घातलेला नाहीये, पण आज अशी सुवर्ण संधी आली असताना तू मला अडवतोयस, मोडता घालतोयस.
2: समीरा, मी सारा ऐकते हो, आणि आता हे रोजचंच झालंय. अगं पण एकदा लग्न करून संसार मांडला की काही मर्यादा पाळाव्या लागतात, काही कर्तव्य पाळायची असतात. अगं त्यासाठी काही त्याग.
0: बरं झालं हे तुम्हीच बोललात. कर्तव्य किंवा त्याग हा एकानेच करायचा नसतो सासूबाई. घरात जो कुणी कर्तृत्ववान आहे, जो लायक आहे, ज्याच्या पुढे फार मोठी संधी चालून आली आहे, त्याला मदत करणं, त्याला प्रोत्साहन देणं हे घरातल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. त्याग हा फार मोठा शब्द मी वापरत नाही, पण घरातल्या माणसाने आपल्यासाठी स्वतःची इच्छा बाजूला ठेवून जर काही केलं असेल तर त्याचीही कधी इच्छा मानणं हे इतर माणसांचं कर्तव्य आहे. पटतंय ना सासूबाई?
2: मला काय करायचं आहे पटवून घेऊन? ते तुम्ही, तुझा तो नवरा काही बघून घ्या.
0: अहो पण त्याला समजवणं हे तुमचंही काम आहे. दिवाकर तुमच्यासाठी मुंबईचं सगळं सोडून इथं आला, त्याच्याबरोबर मलाही यायला लागलं. सगळं तुमच्या सुखासाठी, तुमच्या समाधानासाठी केलं. मग तुम्हीही थोडं मन मोठं करून सांगायला हवं ना, तुम्हीही माझ्या बाजूने माझी कड घेऊन बोलायला हवं ना सासूबाई?
2: तू समजून घ्यायला हवास. पुरुषांना थोडा अहंकार असतो.
0: मलाही का नसावा? तुला आठवतं दिवाकर, तुला एका कॉन्फरन्समध्ये एक लहानसा पेपर वाचायचा होता, त्याचा देखील मला केवढा आनंद झाला होता, एवढं कौतुक वाटलं होतं मला. तू जायला निघालास तर फुलांचा गुच्छ घेऊन स्टेशनवर तुला निरोप द्यायला धावत पळत आले होते मी. तू मला हसलास देखील, पण तू मात्र.
1: समीरा, काहीही करून तुला जायचंच आहे ना, मग तुला माझ्या परवानगीची जरूर का वाटतीये? विचारलं नसतंस ना तरी काही बिघडलं नसतं.
0: बिघडलं असतं, कारण मला तुझ्याशी भांडण करायचं नाहीये. आतापर्यंत मी ते जपलं, यापुढेही मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. मला माझं घर मोडायचं नाहीये. माझ्या संसारावर माझं फार प्रेम आहे, तू मला हवायस, आणि माझं करिअर पण मला हवंय.
2: अगं तुला कित्येक उदाहरण माहिती आहेत ना. बायकांचा पाय घराबाहेर पडला आणि तोही वर्ष दीड वर्ष, तर पुरुषांच्या हातून.
0: हे तुमचं म्हणणं मला अजिबात पटत नाहीये सासूबाई. अहो पुरुष जेव्हा शिकायला किंवा कामानिमित्त परदेशात जातात तेव्हा त्यांच्या बायका काय करतात सांगा ना? मर्चंट नेव्ही सारख्या नोकरीत असलेली माणसं वर्ष वर्ष घरी परतत नाहीत, तेव्हा त्यांच्या बायका काय करतात सासूबाई?

0: संसार सांभाळतात, मुलं बाळा सांभाळतात अगदी निष्ठेनं. मग एखाद्या बाईला अशी संधी मिळत असेल तर नवऱ्यानेही सांभाळू.
1: बस बस झालं, मला अधिक व्याख्यान नकोय. हे बघ समीरा, तुला मी शेवटचं सांगतो, या तुझ्या जाण्याला मी आत्ताच्या आत्ता परवानगी देऊ शकत नाही. आणि तुला ऐकायचंच नसेल तर तू ऐकणार नाहीसच.
0: कारण ते बुद्धीला पटेल असं नाही. कोरकट आणि दुर्लक्ष करण्यासारखी कारण आहेत ही सगळी. दिवाकर, तुला जाणून बुजून तडजोड करायची नाही. तेव्हा मीही तुला स्पष्टपणे सांगते की मी ही संधी सोडणार नाही. त्यासाठी मला काहीही दिव्य करायला लागलं तरी. मला माझी सत्सद विवेकबुद्धी सांगते, माझी मनोदेवता सांगते, परदेशात जाण्याचा जो निर्णय मी घेतलाय तो बरोबर आहे. ते परदेशातलं शिक्षण, ते परदेशातलं यश, ते परदेशचं स्वप्न मला भुरळ घालतंय. कालपासून त्यांनी माझं सारं आयुष्य व्यापून टाकलंय. पुढे आलेली सुवर्ण संधी सोडण्याचा मी करंटीपणा करेन तर माझ्या इतकी दुर्दैवी कुणी नसेलच. दिवाकर, तुला सांगते, माझा परदेशी जाण्याचा निश्चय पक्का झालाय. काहीही झालं तरी आता माझा पाय मागे येणार नाही. कुणीही मला आता मागे ओढू शकणार नाही.
1: समीरा, तू खूप विचारपूर्वक निर्णय घेतलायस ना, मग मलाही आता विचार करावा लागेल.
0: दिवाकर,